0: सगळं चांगलं होईल असे प्रत्येकाला वाटत असत, पण खऱ्या आयुष्यात तसं होत नसतं। प्रत्येक दिवस एक नवीन प्रश्न घेऊन येतो। असा कोणीच नाही जो बोलेल की माझ्या आयुष्यात सगळं चांगलं चालू आहे, म्हणून जे आहे त्यात आनंदी राहायला शिकणं ही एक कला आहे। दुःख कधीच संपत नाही आणि हे देखील तेवढंच सत्य आहे की दुःखामागून सुख पण येतच। रामकृष्ण।
1: आप सुन रहे हैं रेडिओ मन भावन 90.8 FM।

श्रीराम समर्थ 2 जुलै। गुरुसेवा करणे म्हणजे काय? साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची? जप तप नेम या वगैरे आपण कशाकरता करतो? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून। तोच देव जर आपल्या घरी आला तर साधनाची आटाआटी कशाला करायची? म्हणून साधनाची आटाआटी करण्याचे कारण नाही, नाहीतर त्याचा अभिमान होतो आणि मिळवायच्याचे बाजूलाच राहून उलट तोटा होतो। जे जे घडत असते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना। तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा। गुरुभक्ती करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवाच होत नसते। गुरु सांगेल तसे वागणे हीच त्याची खरी सेवा होय। माझ्याजवळ जे येतात ते कोणी मुलगा मागतो, कोणी संपत्ती मागतो, कोणी रोग बरा करा म्हणून मागतो। तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता? माझ्याजवळ येऊन मनुष्य देहाचे खरे सार्थक होईल असे करा। तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही, पण ते काढा घेण्याकरता गुळाचा खडा देण्यासारखे आहे। मला सर्व कळते असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच। कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही। ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल की मला सर्व कळते आहे। गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की त्याचे मन आणि आपले मन एक झाले पाहिजे। म्हणजे देवावशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असू। आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे, आपले सर्व दुःख मला सांगत जावे। तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते। माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही, ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय। सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे। ज्याला मी भेटावा असे वाटते, जो माझा म्हणवतो, त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे। नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे।

0: খুশি সন্দেশ।
1: নমস্কার শেতকরী বন্ধুন্নো, শেতকরী বন্ধুন্নো, আজ কুকুটপালন এক মহত্বাচা শেতী জোড়ধন্দা মনে সমোর এত আহে। আনি আপল্যালা যা কোমড়িচা জাতিচে পিলা পাইজে আহেত তি জর আপল্যালা যোগ্য বেয়ী মিয়ালি তর আপল্যালা খরে অর্থানে ইয়া ব্যবসায়ামধ্যে ফায়দা হোউ শকতো। ইয়াকরতা অন্ডী উবন যন্ত্র কিংবা অন্ডী উবনস যন্ত্র যাকে ইনকিউবেটর আসে মনতো আপন, তর তে অতিশয় চাঙ্গল্যা প্রকারচে যন্ত্র আহে কী যে অন্ডী উবনেচে কাম করতে। তো ইয়াবিষয়ী আপন আজ মাহিতী ঘেণার আহোত। অন্ডী উবনুক সয়ন্ত্র যে আসতো এক চৌকোনী লাকড়ি বক্স আসতো, ত্যাচি লাম্বী 60 সেন্টিমিটার ও রুন্দী 30 সেন্টিমিটার আসতে। ত্যাচ্যা আতমধ্যে 3 ইঞ্চাওর একা জাঁইচি ফ্রেম বসলেলি আসতে। ত্যাচি জবপাস 100 আন্ড্যাচি ত্যাচ্যামধ্যে ক্যাপাসিটি আসতে। ত্যাচ্যা খালিল ফলিমধ্যে 2 অ্যালুমিনিয়ামচি ভাঙ্গি ঠেবলেলি আসতাত। আতুন নলী বাটে হি যে আহে ভাঙ্গি জোড়লেলি আসতাত। ত্যামধিল অন্তর যে আহে তে 4 ইঞ্চ আসতো। দোনী ভাণ্ডামধ্যে সারখ্যা অন্তরাবর 10 মিলিমিটার প্লাস্টিকচ্যা নল্যা বসলেল্যা আসতাত। ত্যা নল্যা লাকড়ি বক্সচ্যা লাম্বিচ্যা দিশেনে খালুন 3 ते 4 इंचावरून छिद्राद्वारे बाहेर काढलेल्या असतात। एका नळीला जाळी बसवलेली असते, दुसऱ्या नळीला तसंच ठेवलेलं असतं। आपण जेव्हा नळीतून पाणी टाकू तेव्हा ते पाणी भरल्यानंतर दुसऱ्या नळ्यामधील जे आहे तोंडातील पाणी जास्त आलेलं आपल्याला दिसेल, भांड्यात पाणी आलेलं दिसेल, ही बाहेर पडेल, त्यामुळे आतमधील पाण्याची पातळी सारखी राहील। या बॉक्सच्या तळाशी ॲल्युमिनियमचा पत्रा बसवलेला असतो। त्याखालील भागात 1500 वॅटची एक कॉईलसुद्धा बसवलेली असते। अंजून उबणूक यंत्रामुळं सर्व अंड्यांना पाहिजे तेवढी आर्द्रता मिळते। त्याचबरोबर बाहेरील बाजूस एक इलेक्ट्रॉनिक मशीन बसवली असते। त्या मशीनद्वारे आतील यंत्रणा कार्यान्वित केलेली असते। ती इलेक्ट्रॉनिक यंत्रणेला चालू बंद करण्याचं काम करते, जेणेकरून ही मशीन 1 मिनिटामध्ये सुरू होऊन बंदसुद्धा होत राहील आणि आतील तापमान पाहिजे तेवढं मिळेल। त्याकरता लाकडी बॉक्सच्या झाकणाच्या मध्यभागी एक तापमापी बसवलेली असते। त्यामध्ये एक सेन्सर बसवलेला असतो। हा सेन्सर आतील तापमान नियंत्रणाचं काम करतो। या मशीनमध्ये रोज एकदा जाळीद्वारे पाणी टाकावं, म्हणजे कमीत कमी कमी झालेलं पाणी जे आहे ते भरून निघेल। त्याप्रमाणे अंड्यावर 1 ते 4 पर्यंत मार्किंग जे आहे केलं पाहिजे। त्याचे कारण असं की अंडी दिवसातून 5 ते 6 वेळेला व रात्रीतून 3 ते 4 वेळेला फिरवावी लागतात, त्यामुळे अंड्यातील गर्भाला ज्या पद्धतीने उष्णता व आर्द्रता मिळायला हवी तशी मिळते। ही क्रिया 18 दिवसापर्यंत करावी लागते आणि त्यानंतर 3 दिवसापर्यंत अंड्यातून पिल्ले बाहेर निघेपर्यंत आपल्याला फिरवण्याची गरज नाही, आपण फिरवूच नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना घरच्या घरी पिल्लं उपलब्ध होतील आणि शेतकरी दर महिन्याला 80 ते 100 पिल्लाची निर्मिती करू शकतील। ही मशीन बनवण्याकरता अंदाजे 5000 खर्च येऊ शकतो। तर हे जे संयंत्र आहे याची ही पायाभूत माहिती आहे, परंतु या अंडी उबवन संयंत्र जे आहे याच्याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्राचे जे कार्यक्रम सहाय्यक आहेत पशुविज्ञान किंवा पशुविज्ञान शाखा जी आहे कृषी विज्ञान केंद्राकडे येथील यांच्याशी जर संपर्क केला आपण तर या अंडी उबवन संयंत्राबद्दल आपल्याला आणखी विस्तृत माहिती मिळू शकते। आणि खरोखरच हे यंत्र जर आपल्याला योग्य वाटत असेल आपण ते एकदा सर्वप्रथम पाहून घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला त्याची जर गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्राचे जे कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जो ते योग्य वाटलं तर त्याचा जरूर वापर करा आणि आपण त्याचा खऱ्या अर्थानं फायदा करून घ्या। नमस्कार।
0: कृषी संदेश।

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: या जगात एखादी गोष्ट फक्त अमुक इतक्या प्रमाणातच आपल्या ठाई असली पाहिजे अशी काही मर्यादा का ठरलेली आहे? हे जग अनंत नाही काय? जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृततेच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येवोत, आमच्या जीवनात ती दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून समांतर भावे प्रवाहित होवोत. जगामध्ये दुःख आहे हे बहुधा सर्वच धर्मांना कळतं, पण ते सगळेच एक चूक करताना आढळतात, आणि ती म्हणजे ते सगळे कसे केवळ हृदयानेच चालवले जातात, भावनांनी वाहून जातात. या जगात दुःख आहे म्हणून ह्या जगाचा त्याग करा हा उपदेश फार थोर आहे, आणि तोच एकमेव सदुपदेश आहे यातही शंका नाही. जगाचा त्याग करा, सत्य आकळण्यासाठी असत्याचा त्याग करायला हवा, चांगल्याचा लाभ होण्यासाठी वाईटाचा त्याग करायला हवा, जीवनाची प्राप्ती होण्यासाठी मृत्यूचा त्याग करायला हवा, याविषयी दुमत असणं अर्थातच शक्य नाही. तरी पण जीवनातील दुःखांवर तोडगा म्हणून आपण आपले आजचे हे पंचेंद्रियगत जीवन, आपल्याला ठाऊक असलेलं हे जीवन सोडून द्यायला हवं, असाच जर या मताचा गर्भितार्थ असेल तर मग हे जीवन टाकून दिल्यानंतर आमच्या हाती काय उरलं? कारण जीवन म्हणजे आम्ही आज जे जगतो आहोत त्यापेक्षा वेगळं आणखीन काय? हेच जर आम्ही टाकून दिलं तर मग काय उरलं? पुढे ज्यावेळी आपण वेदांताच्या सखोल तात्विक भागाचं आलोचन करू त्यावेळी आपल्याला हे सगळं अधिक चांगलं कळून येईल. सध्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की केवळ वेदांतामध्येच आपल्याला या समस्येचा तर्कसंगत उलगडा आढळून येतो. इथे मी तुम्हाला वेदांताच्या उपदेशाचं सार सांगून ठेवतो, आणि ते हेच की जगाकडे आपण दिव्य चक्षुंनी म्हणजेच ब्रह्मदृष्टीनी बघायचं आहे. खरं पाहता वेदांताला जगाचा तिटकारा नाही. वेदांत खरोखर जग अजिबात उडवून देऊ इच्छित नाही. वेदांता इतकं जाज्वल्य वैराग्य आणखी कोणीच शिकवत नसेल, पण वेदांत आपल्याला शिकवत असलेलं वैराग्य शुष्क नाही. आम्हाला आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा मानस नाही. मानवी जीवन सुकवून टाकणं वेदांताला अभिप्रेत नाही. वेदांतात सांगितलेल्या वैराग्याचा खरा अर्थ आहे जगाकडे ब्रह्मदृष्टीनं बघणं. आपल्याला जग ज्या स्वरूपाचं वाटतं, ज्या स्वरूपाचं जाणवतं, ज्या स्वरूपाचं भासतं, जगाच्या त्या स्वरूपाचा आपण त्याग करायचा असून मग ते खरोखर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. वेदांताची शिकवण ही अशी आहे, जगाकडे ब्रह्मदृष्टीने बघा, कारण वास्तविकदृष्ट्या ते ब्रह्माखेरीज आणखी काही नाहीच. ते वस्तुत स्वरूपतःच ब्रह्म आहे. वेदांतावरील आदिम अधिकृत ग्रंथ जी उपनिषद, त्यातील सर्वात प्राचीन अशा ईश नामक उपनिषदाचा आरंभच असा होतो, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या जगात जे सगळं काही आहे ते सर्व आपण ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. आपण सर्व काही ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. जगातील दुःखांकडे आणि वाईटाकडे जाणून बुजून डोळे झाक करून सगळं काही मंगलमय आहे, सगळं काही सुखमय आहे, किंवा जे काही घडतंय ते सगळं चांगल्यासाठीच घडतंय असा भ्रम उराशी बाळगून तज्जन्य बेगडी आशावादानं आपण जग आच्छादायचं नाही, तर खरोखर प्रत्येक वस्तूत ईश्वर बघून आपण ईश्वरानं हे जग आच्छादायचं आहे. या अशा रीतीने आपण जगाचा त्याग करायचा आहे, आणि जगाचा असा त्याग केल्यानंतर काय शिल्लक उरतं? शिल्लक उरतो परमेश्वर. म्हणजे काय? म्हणजे असं, तुम्हाला पत्नी आहे असू द्या, तुम्ही तिला सोडून द्यायचं आहे अशातला भाग नाही, तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघायचा आहे. मुलाबाळांचा त्याग करायला हवा म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु करतात त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घरातून हाकलून का द्यायचं? नाही, मुळीच नाही. हा धर्म नव्हे, ही तर सैतानी. मुलाबाळांचा त्याग करायचा म्हणजे त्यांच्या ठाई ईश्वर बघायचा. असंच इतरही सर्व गोष्टींच्या विषयी, जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंतांनी भरलेला आहे. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. वेदांत शिकवतो ते हे

कशात कल्याण असे न जानो, मारुणी जानते जगनेन इच्छु, झुंजावया तेची उभे समोर, दैन्याने ती मारिली वृत्ती माझी, धर्माचे तो नाशिले ज्ञान मोहे, कैसे माझे श्रेय होईल सांगा, पायान पाशी पातलो शिष्य भावे, मिळेल निष्कंटक राज्य येथे, लाभेल इंद्रासन देवलोकी, शमेल त्यानेन तथापि शोक, जो इंद्रियांते सुकवीत माझा। संजय म्हणाला, असे अर्जुन तो वीर ऋषिकेशास बोलुनी, शेवटी मी न झुंजेची ह्या शब्दे स्तब्ध राहिला, मग त्यास ऋषिकेश जणो हसत बोलिला, करीत असता शोक दोन्ही सैन्यात तो तसा। श्री भगवान म्हणाले, करिसी भलता शोक वरी ज्ञान ही सांगसी, मेल्या जित्या विषी शोक ज्ञानवंत न जानती, मी तू आणिक हे राजे न मागे नवतो कधी, तसेची सगळे आम्ही न पुढेही नसू कधी,

तिथे शीतोष्ण विषय स्पर्श सुख दुखात घालिती करी सहन तू सारे येती जाती अनित्यते ह्यांची मात्रा न चालेची ज्याधीर पुरुषावरी समदेखे सुखे दुखे मोक्ष लाभास योग्यतो नसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाशही निवाडा देखिला संती ह्या दोहींचा अशापरी जाने हे व्यापिले सर्व ते जान अविनाशतु नाश त्या नित्य तत्वाचा कोणीही न करू शके विनाशी देह हे सारे बोलिले त्यात शाश्वत नित्य निस्सीमतो आत्मा अर्जुना झुंज ह्यास्तव जो म्हणे मारितो

निर्विकारची हा नित्य जन्म मृत्यूहुनी पर जाणे हे तत्व तो कैसा मारी वा मारवी कुणा सांडोनिया जर्जर जीर्ण वस्त्रे मनुष्य घेतो दुसरी नवीन तशी चिटाकुनी जुनी शरीरे आत्मा ही घेतो दुसरी निराळी शस्त्रेन चिरती ह्यास ह्यास अग्नी न जाळितो पाणी न भिजवी ह्यास ह्यास वारा न वाळवी चिरवे जाळवे ना हा भिजवे बाळवे हि ना स्थिर निश्चळ हा नित्य सर्वव्यापी सनातन न देखुये न चिंतुये बोलिला निर्विकार हा जानुनी ह्या परी आत्मा शोक योग्य नसे तुझ अथवा पाहसी तू हा मरे जन्मे प्रतीक्षणी तरी तुझ कोठे येथे नसे शोकास कारण जन्मता निश्चये मृत्यु मरता जन्म निश्चये म्हणून

0: त्याचा व्यर्थ शोक करू नको, भूतांचे मूळ अव्यक्ती मध्य तो व्यक्त भासतो, पुन्हा शेवट अव्यक्ती त्यामध्ये शोक कायसा। आश्चर्य जो साच ही ह्यास देखे, आश्चर्य जो देखत ह्यास वर्णी, आश्चर्य जो वर्णन ते ही ऐके, ऐके तरी शून्यची जाणण्याचे। वसे देहांत सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा, म्हणून भूत मात्री तू नको शोक करू कधी, स्वधर्म तो ही पाहुनी न योग्य डगने तुझ, धर्मयुद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले, प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे, क्षत्रियास महाभाग्ये लाभते युद्ध हे असे, हे धर्मयुद्ध टाळूनी पापात पडशील तू, स्वधर्मासह कीर्तीस दूर सारुणिया स्वये, अखंड लोक गातील दुष्कीर्ती जगती तुझी, मानवंतास दुष्कीर्ती मरणाहूनिया गळी, भिवूनी टाळिले युद्ध मानितील महारथी, असुनी मान्य तू ह्यांस तुच्छता पावशील की, बोलितील तुझे शत्रू भलते भलते बहु, निंदितील तुझे शौर्य काय त्याहुनी दुःखद, मेल्याने भोगिसी स्वर्ग जिंकिल्याने महीतळ, म्हणूनी अर्जुना ऊठ युद्धास दृढ निश्चये, हानी लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम, मग युद्धास हो सिद्ध न लागे पापते तुझ, सांख्य बुद्धी अशी जाण ऐकती योग बुद्धी तू, तोडिशील जिने सारी कर्माची बंधने जगी, न बुडे येथ आरंभ न घडे विपरीत ही, जोडा स्वल्प ही हा धर्म तारी मोठ्या भयातुनी, ह्यात निश्चय लाभूनी बुद्धी एकाग्र राहते, निश्चयावीन बुद्धीचे फाटे ते संपतीचिना, अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया, वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे, जन्मुनिया करा कर्मे मिळवा भोग वैभव, भोगा कर्मफळे गोड सांगती स्वर्ग कामुक, त्यामुळे भुलली बुद्धी गुंतली भोग वैभवी, ती निश्चय न लाभूनी समाधीत नवे स्थिर, तिन्ही गुणवदे वेद त्यात राहे अलिप्त तू, सत्व सोडू नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध, सर्वत्र भरले पाणी तेव्हा आडात अर्थ जो, विज्ञानी ब्रह्मविद्यास सर्व वेदांत अर्थ तो, कर्मातची तुझा भाग तो फळांत नसो कधी, नको कर्म फळी हे तू अकर्मी वासना नको, फळ लाभो न लाभो तू निसंग सम होऊनी, योग युक्त करी कर्मे योग सार समत्वची, समत्व बुद्धी हि थोर कर्मती हुनिही नची, बुद्धीचा आसरा घेतु मागती फळ दीनते, येथे समत्व बुद्धी ने टळे सुकृत दुष्कृत, समत्व जोड ह्यासाठी तेची कर्मात कौशल, ज्ञानी समत्व बुद्धीने कर्माचे फळ सोडुनी, जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्युत, लंघुनी बुद्धी जाईल जेव्हा हा मोह कर्दम, आले येईल जे कानी तेव्हा जिरविशील तू, श्रवणे भ्रमली बुद्धी तुझी लाभुनी निश्चय स्थिरावेल समाधीत तेव्हा भेटेल योग तो। अर्जुन म्हणाला स्थिरावला समाधीत स्थित प्रज्ञ कसा असे कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा। श्री भगवान म्हणाले कामना अंतरातील सर्व सोडो निजो स्वये आत्म्यातची असे तुष्ट तो स्थित प्रज्ञ बोलिला नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित प्रज्ञ संयमी सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता न उल्लासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली घेई ओढो नि संपूर्ण विषयातु नि इंद्रिये जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक आतील न सुटे गोडी ती जळे आत्मदर्शने करित असता यत्न ज्ञात्याच्याही मनासही नेति खेचू निवेगाने इंद्रिये दांडगीची की त्यासु रोधो नियुक्तीने रहावे मतपरायण इंद्रिये जिंकिली जाने त्याची प्रज्ञा स्थिरावली विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातू निफुटे काम क्रोध कामांत ठेविला क्रोधातू निजडे मोह मोहाने स्मृती लोपली स्मृती लोपे बुद्धी नाश म्हणजे आत्मनाशची रागद्वेष परी जाता आली हातात इंद्रिये स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडूनिया प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे अयुक्तास नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे म्हणूनी न मिळे शांती शांती विन कसे सुख इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जायजे त्याने प्रज्ञा जशी नौका वार्याने खेचली जळी म्हणून इंद्रिये ज्याने विषयातूनी सर्वथा ओढो निघेतली आत त्याची प्रज्ञा स्थिरावली सर्व भूतास जी रात्र जागतो संयमी तिथे सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्रती न भंग पावे भरताही नित्य समुद्र घेतो जिरवू निपानी जाती तसे जात जिरू निभोग तो पावला शांतीन भोग लुब्ध सोडुनी कामना सर्व फिरे होऊनी निस्पृह अहंता ममता गेली झाला तो शांतिरूपची अर्जुना स्थिती ही ब्राह्मी पावतान चळे पुन्हा टिकुनी अंतकाळी ही ब्रह्मनिर्वाण मेळवी। अध्याय दुसरा समाप्त।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: रामगीता चिंतन भाग 29. या भागाचे चिंतन करताना या पूर्वीच्या भागाचा महत्वाचा एक भाग, एक विचार आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवूया. रामधूच्या निमित्ताने गाव स्वच्छ असावे, पण गावात निघालेली जी घाण, त्याचे सिद्धांत जे वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितले ते आपण पाहूया. येणेप्रमाणे म्हणून सर्व गावाचे मलमूत्र जमवनी झाकावे जाणूनी तंत्र, त्याने गावाची जमीन सर्वत्र खतवनी द्यावी. याने दूर होईल घाण, थांबेल रोगराईचे नुकसान आणि पिकेल अधिक धान्य, अनेक लाभ एका माझे. हे समजाविण्याही पाहिजे कमिटी, तिने करूनी नाना आटाआटी, जनता जागृत करूनी शेवटी उत्पन्न द्यावे वाढवणी. गोखरू तरोटा तालीमखाना ज्यांनी भूमी वेढली जाना, त्याचे ही खत कराया सर्वांना, लावणी पीक वाढवावे. मुबलक खत मुबलक पाणी, मुबलक श्रम मुबलक बी भरणी, मुबलक उत्पन्न गगनाशी भेदुनी दिसावे गावी. तेची खरी आहे सेवा, हेची आवडे देवाधी देवा. उगीच मोठेपणाचा कांगावा मिरवावा काजयाची, सर्वांनी गाव स्वच्छ करावे, तेने आरोग्य नांदेल बरवे, घाण खतातुनी नवनवे वैभव येईल उदयासी. घराघराची होई दुरुस्ती, सौंदर्याची वाढे प्रीती, अस्वच्छतेची मिटे प्रवृत्ती, वाढे वृत्ती सहकार्याची. आपण एक ही वाढे भावना, दिगंती जाई आळशीपणा, कोणी न वाटे अधिक उणा, गुण प्रदर्शना वाव मिळे. सर्वांचे सर्वाकरिता वाढे मन, लोक राहती अति प्रसन्न, ऐशी आहे रामधून सहकार्याची बोधशाळा. ऐशा योजना घेऊन हाती करावी खेड्यांची दुरुस्ती, तेने आनंद लाभेल सकळाप्रती तुकड्या म्हणे. याप्रमाणे या भागाचे शेवटी वैराग्यमूर्ती निष्काम कर्मयोगी गाडगे बाबा म्हणतात, माय बाप हो पशु की होत पनैया, नरका कचूना होय, नर करणी करे तो नरका नारायण होय. हे संतांचं म्हणणं लक्षात घेऊन करणी करा आणि स्वतः नारायण बना. तुम्ही हात फिरवाल तिथं लक्ष्मी उभी राहील आणि गाव भूवैकुंठ होईल, हे ध्यानात ठेवा. आणि पुढे चिंतन करत असताना, अर्थात या 29 भागात वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी 160 वर्षे आयुष्य पूर्ण केलेले मंडला निवासी योगीराज स्वामी सीतारामदासजी महाराज यांचे उद्योग चिंतनाची नाविन्यपूर्ण जोड दिली आहे. स्वामीजी हटयोगी होते, चाचरी भुचरी खेचरी अगोचरी ह्या मुद्रा त्यांना सहज अवगत होत्या. त्यात खेचरी मुद्रा अत्यंत कठीण, त्यांनी हिमालयात जाऊन ही मुद्रा अवगत केली. योगाग्नी साधन त्यांना सहज होते. एकदा वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा हात स्वामी सीतारामदासजी महाराजांनी हस्तांदोलन करण्यासाठी आपल्या हातात घेतला, बराच वेळ तो सोडलाच नाही. काही वेळानंतर सहयोगी स्वामी सीतारामदासजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले. महाराज त्यांच्यापेक्षा फार लहान होते, पण महाराज स्मित हास्य करत आणि त्यांना विचारत की स्वामीजी, पहिले बार मैं देख रहा कि इस देश का योगी रो रहा, योगी तो दुख के आंसू पोंछते हैं और आपके आंखों में आंसू क्या है भाई, क्यों रो रहे हैं आप? तेव्हा स्वामीजी म्हणतात, तेरा हात जो मैंने मेरे हात में पकडा, ये योगी का सामान्य हात नाही आहे. अरे भाई, इस हात में दुनिया के अंदर की कोई भी वस्तु रहती तो अभी तक जल के राग बन जाती, फावलात भी राग बन जाता. मैंने तुझ पर योगाग्नि का साधन किया है, खाटा योगी हूं मैं. और तू हंस रहा, कब सीखा तूने ये प्रक्रिया, योगाग्नि को शांत करने की प्रक्रिया कब सीखा तू? अरे भाई, ये साधन सीखने के लिए मुझे तो 40 साल लगे हैं, और तू कब सीखा? और तू हंस रहा, इसका मतलब यह है कि तू दूसरा तीसरा और कोई नहीं, जिसके पाने के लिए मैंने साधना की वही मेरा राम तू ही है. इसलिए तू सिर्फ संत नहीं है, तू मेरा भगवान है. आणि त्या क्षणापासून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत या हटयोग्यांनी कधीही सोडलं नाही, अगदी त्यांच्या सोबत राहिले. तेव्हा एवढे अधिकारी हटयोगी सत्पुरुष असून देखील ते कृषी उद्योग करीत. 1857 स्वातंत्र्य युद्धापूर्वी पासूनच ते भारत पाहत आलेत. निरीच्छ असूनही प्रसंगी स्वतः नांगर वाहून पहाडात शेती पिवित असत व सतत आदर्श जीवनाचा पाठ लोकांना देत. आदर्श ग्राम निर्माण कार्यात अशा संतांचाही सहृदय सक्रियतेने पाठिंबा आहे. वंदनीय महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, हाती उद्योगाचे साधन मुखी राम नामाचे चिंतन, हाची धर्म असे महान गाव करी लोकांचा. गुरुकुंज आश्रमात त्यांनी स्वतः कृषी विभाग, गोरक्षण विभाग, श्री गुरुदेव फार्मसी विभाग असे कितीतरी विभाग निर्माण केले आहेत. भजनातून देखील जागृती केली. स्वस्त काबा भारता, बघसी कुणाची वाट तू, कोण देतो आनुनी तुझं भाग्य कष्टा वाचुनी, सोड ही आशा अता चल वाट पुढची गाठ तू, सावरी कर्तव्य घोडा आवरी व्यसने आता, सोड ही बलहीनता चढ उद्यमाचा घाट तू, स्वस्त काबा भारता बघसी कुणाची वाटत, उद्योगाची घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी, पण व्यसन मुक्ती शिवाय नाही. व्यसन लहान असो मोठे, परिणाम सारखाच आहे. एका यात्रेत एकानी नकली विंचवाचं दुकान आणलं, ते हिरवे पिवळे विंचू पाहून गर्दी व्हायला लागली, घ्यायला लागले वेगवेगळे त्याचे भाव. त्याच गावच्या एका माणसाने विचार केला की नकली विंचू एवढे वेगवेगळे भाव आहे, हे एवढ्या संख्येनं खपून राहिले, आपण जर असली विंचूचं दुकान मांडलं तर काय खपणार नाही. त्यांनीही विचार केला आणि 100-200 विंचू जंगलातून एका भांड्यात पकडून आणले, दुसऱ्या दिवशी खिळे ठोकले, त्यांच्या पायाला धागे बांधले आणि विकायला मांडले. एक म्हातारी आपल्या नातवाला घेऊन त्या शिवमंदिराच्या जवळ दर्शनाला आली. त्या नातवाला ते दुकान दिसलं. नातू हट्टी होता, तो म्हणायला लागला आजी देवदर्शन नंतर होईल, पहिल्यांदा मला विंचू घेऊन दे. ती म्हातारी म्हणते आहे की मेल्या, सर्प आणि विंचू कोणी यात्रेत विकायला आणत असतात काय? म्हणे आजी तुला कमी दिसते ते बघ दुकान. आजीनी चष्माकडून पाहिलं तेव्हा ते हिरवे पिवळे विंचू होते. नातवाला त्या दुकानावर नेलं. ती बोलते आहे की अरे सांग कोणता केवड्याचा आहे? म्हणे आजी हा पांढरा 1 रुपयाचा, हिरवा 5 रुपयाचा आणि पिवळा 3 रुपयाचा अशी याची किंमत आहे. नातवाला विचारते आहे की सांग रे कोणता विंचू घेऊन देऊ? तेव्हा तो नातू म्हणतोय की आजी हे कोणते विंचू घेऊन देऊन राहिली हालिंग ना डोलिंग, हे हालत नाही डोलत नाही, ते दुकान लागलं आहे अस्सल विंचवाचं. तो त्या दुकानावर घेऊन गेला. ती म्हातारी गरम झाली आणि त्या दुकानदाराला म्हणाली की मूर्खा आता हे जहर घरात न्याल लावतं काय? आजी दुकान माझं आहे, माल माझा आहे, पैसा तुझा आहे, घेशीन तर घेण्या, तर ते नकली विंचू तिकडे जाय. नातू हट्ट करायला लागला. त्याच्या हट्टापैकी म्हातारी म्हणते आहे की सांग रे बाबा काय किंमत आहे? तो दुकानदार म्हणतोय आजी विंचू कोणत्याही किंमत एकच आहे 5 रुपये. अरे तो तर कमी अधिक किंमत करून राहिला, तू का करत नाही? लहान जे विंचू आहे विंचवाचं पिलू ते घेते ना, दे ना 50 पैशात. तो दुकानदार म्हणतोय की अजिबात जमत नाही, घेशीन घे नको घेऊ. असं काय अंतर आहे रे त्या विंचवातून यात की तू भाव नाही सोडत? तेव्हा त्या दुकानदाराने सांगितलं आजी विंचू लहान घे की मोठा, इंगडी घे की भुरा, घे की काळा, घे की निळा, याच्या नागीले जर हात लावला तर ठणक सारखीच आहे, म्हणून याचा भाव एकच आहे, ते नकली आहे, ते अस्सल आहे. याचा अर्थ आहे की व्यसन लहान असो की मोठं त्याचा परिणाम सारखाच आहे. आज ना उद्या मोठ्या व्यसनाची सुरुवात ही लहान व्यसनापासूनच होत असते. आणि म्हणून वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज उद्योगाच्या दृष्टीने ग्रामगीता ग्रंथामध्ये लिहितात, हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्यानी ठेवूनी खरे, आपले ग्रामची करावे गोजिरे शहराहुनी, हे गावीचे लोक विसरले, आळसाद्वारे दुर्दैव शिरले, दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले गावा माझी, शहरी यंत्राधिके आली, गावाची उद्योग कला मिली, कुशल माणसे शहरी गेली उद्योगासाठी, शहरी गेली गावची बुद्धी, शहरी गेली गावची समृद्धी, कष्टाळू शक्ती हस्तकला सिद्धी तेही गेली, गावी उरली मुख्यतः शेती, ती कशीबशी चालविती, विशेष बुद्धी शक्ती संपत्ती याचा ओघ दुसरीकडे, उत्तम शिक्षित सामर्थ्यवान ते नोकरीसाठी फिरती वनवन, उद्योग धंदे वा शेती कोठून होईल उन्नत गावची, हे सर्व जरी लक्ष पुरविती तरी छोटे उद्योग आणि शेती निश्चय सर्वाशी पोषिती, बेकार दिन कोणी नुरे, कारण गावीच कच्चा माल, ज्यावरी जगताही खुशाल तो गावी पक्का नोहे म्हणून हाल गावाचे आमुच्या, कच्चा माल मातीच्या भावे तो पक्का होता चौपटीने घ्यावे, मग ग्राम जन कैसे सुखी व्हावे पिकवूनही ते उपाशी, त्यांच्या सुखाचे मुख्य साधन सर्वतोपरी स्वावलंबन, शहरावरी न राहता अवलंबून काम करावे सर्वांनी, उत्तम बुद्धी कौशल्य ज्ञान शक्ती सामर्थ्य इकडे योजून गावी वाढवावे स्वावलंबन, आडस झाडून सर्वांचा. हा भाग याच ठिकाणी.
2: हाय, मी आरजे स्वरा, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: श्यामची आई. परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव तामसतीर्थ. धोधो वाहणाऱ्या पाण्याला पाहावयास मी उठून बसलो. आईने मी काय रे उठलास? कंटाळलास वाटतं, निझो माझी मांडी दुखायची नाही. मी म्हटलं, आई श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणं म्हणजे जागृती येणं. देव सर्वांना जागृती देतो, सूर्यनारायण सर्व जगाला चालना देत नाही का? दूरचा कंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळच आनंदाचा समुद्र अपरार वसतो. दुरून शिंपाच्या पाठीं हाकलणारे मुलगे त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाठ बागेतून वाहत होते. प्रत्येकाचे घर आणि घराशेजारी प्रत्येकाचे केळी पोफळीचे नारळीचे आगर. मोठा सुखी आणि सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ आणि समृद्ध, मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेलचेल, दाट झाडी. आमची गाडी गावातून चालली. नेमकं घर आम्हास माहीत नव्हतं. विचारित विचारित चाललो. वाटेत मुलांची शाळा होती. आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुलं पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य, काहीही अपरिचित दृष्टीस पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते. सुभाताईचं घर सापडलं एकदाचं. गाडीवानानं गाडी सोडली, बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. सुभाताईला मी कधीही पूर्वी पाहिलं नव्हतं. माझी आई सुभाताईपेक्षा वयानं वडील होती. आईच्या मोठ्या मुलीसारखी सुभाताई शोभत होती. आईला एकदम पाहिलं चकितच झाली. वहिनी ये, सुभाताईनं विचारलं. आई म्हणाली, सुभे हा श्याम हो, लहानपणी हट्ट करणारा, सर्वांशी भांडणारा तो हा हो. तुम्ही का आठवत? बराच किरे मोठा झालास, इंग्रजी शाळेत शिकतोस वाटतं. सुभाताईनं विचारलं.
4: हो, मी चौथ्या इयत्तेत आहे,
3: असं मी उत्तर दिलं. त्या प्रेमळ भरल्या घरात आम्ही एकदम घरच्या सारखे होऊन गेलो. सुभाताई म्हणाली, वहिनी समुद्रावर आत्ता स्नान करावयास जा, म्हणजे 10-11 वाजायला परत याल. दुपारी जेवणे खाणे झाल्यावर देवीला जाऊ, म्हणजे सायंकाळी तुम्हाला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणतेस, एवढी आल्यासारखी 8 दिवस राहतीस तर किती चांगले झाले असते. मलाही बरे वाटले असते हो, सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असतास. सुभे ही गाडी परत भाड्याची ठरविली आहे, शिवाय तिकडं घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आले, श्यामचीही शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी दोघी भेटलो, हेच पुष्कळ झाले. मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो, आई म्हणाली. आम्ही कपडे घेतले. सुभाताईचे यजमान आमच्या बरोबर निघाले. गाडी जोरानं निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या आजूबाजूनच सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो. अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार, निळा पाण्याचा समुद्र आणि वर निळा आकाशाचा समुद्र. आमची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान आणि आम्ही खाली उतरलो. कुठे स्नान करावयाचं ते त्यांनी आम्हाच दाखवलं. समुद्राच्या लाटा तिथं उसळत होत्या. येथील वाळूही जरा लालसर आहे असं वाटत होतं.
4: इथंच लाल पाणी का बरे?
3: असा सुभाताईच्या यजमानास मी प्रश्न विचारला. ते म्हणाले,
5: देवाचा चमत्कार, दुसरं काय?
3: आई म्हणाली, इथं देवानं राक्षसास मारलं असेल म्हणून हे पाणी लाल झालं. सुभाताईचे यजमान म्हणाले,
5: हो तसा तर्क करावयास हरकत नाही.
3: लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा आणि माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोड्याशा जास्त पाण्यात जाऊन बसली. अंग धुऊ लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या करावयास हसत खेळत खिदळत येत होता. पायाखालची वाळू लाट माघारी जाताच निश्चित होती. आम्ही मायलेकर ईश्वराच्या कृपा समुद्रात डुंबत होतो. पाणी खारट होतं, तरी आईनं मलाही प्यावयास लावलं. आईनं समुद्रास फुलं वाहिली, कुंकू वाहिले. समुद्राची तिनं पूजा केली. 4 आणे समुद्रात फेकून दिले. मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आईनं 4 आणे दिली. किती कृतज्ञता होती। चंद्र सूर्य निर्माण करणाऱ्या देवाला भक्त काळवातीनं निरंजनानं ओवाळतो। स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता आणि भक्ती काहीतरी बाह्य चिन्हात प्रगट करावयास पाहत असतो। कुरडे नेसून पुन्हा आम्ही गाडी घरी आली तो 12 वाजावयास आले होते। सुभाताईनं पानं घेऊन तयारी केलीच होती। आम्ही जेवावयास बसलो। मी केयुरान विशोयंती पुरुषा हा संस्कृत मधलचा श्लोक म्हटला। सुभाताईच्या यजमानास माझा श्लोक फार आवडला।
5: इंग्रजी शाळेत जातोस तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीच वाटत। अलीकडच्या मुलांना 4 श्लोकही चांगले पाठ येत नाहीत। तुझा नंबर कितवा आहे सांग ना श्याम,
3: त्यांनी मला विचारलं।
4: दुसरा,
3: मी सांगितलं।
5: वा, चांगला हुशार दिसतोस,
3: ते म्हणाले। सुभाताईचा मुलगा 5 वर्षाचा होता आणि मुलगी 2.5 वर्षाची होती। मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता, त्यानंही एक चांगला श्लोक म्हणून दाखवला। श्याम, खांडवी घे हो, आणखी लाजू बिजू नकोस, सुभाताई म्हणाली। श्याम मुळी साऱ्या जगाचा भीड असत, इथं नको हो लाजायला। काय श्याम, आई हसत म्हणाली। माझी आई ही जेवावयास बसली होती। सुभाताई तिला प्रेमानं म्हणाली, वहिनी तू आपली सावकाश जेव, त्यांना जाऊ दे उठून। साऱ्यांची जेवण झाली। ओल्या पोफळातील परी सुभाताईनं आईला दिली। मी खोबरे कुरतोडून खाल्ले। सुभाताई आणि आई दोघी जणींनी आवराआवर केली। आग्रात गेलो। आग्रातील मजा पाहत होतो। कितीतरी केळी प्रसवल्या होत्या। केळीच्या दात्यांची पखरण पडली होती। केळीच्या दात्यांची चटणी करतात, पण हार असले म्हणजे त्यांना कोण विचारतो। केळ फुलाची एक एक पारी उघडत होती आणि केळ्याची फणी बाहेर पडत होती। पेरूचे झाड होते, त्यावर मी चढलो। पोपट बसले होते त्याच्यावर। एक सुंदर पेरू पोपटानं टोचला होता। आम्ही तो पाडला आणि खाल्ला। इतक्यात सुभाताईनं हाक मारली म्हणून मी घरात गेलो आणि मधूही पाठोपाठ धावत आला। श्याम, त्या पपनशीवरची 2-3 पपनसे तोडून आण, 2 इथं फोडू आणि 1 बरोबर घेऊन जा, गाडीत खायला होईल, सुभाताईनं सांगितलं।
4: कुठे आहे झाड,
3: असं मी विचारताच,
4: चल मी दाखवितो मामा,
3: असं मधू म्हणाला आणि माझा हात धरून मला ओढू लागला। पपनशीच्या झाडावर पिवळी पिवळी पप लटलेली होत। आमच्या घरी मी झाडावर चढून 2-3 पपनसे पाडली। पपनसे इथंच फोडा, पपनसे फोडण्यात आली। गाडीवानालाही नेऊन दिल्या फोडी। फारच गोड होती पपनसे। देवीला जायची वेळ, मी गाडीवानास उठवले। सुभाताई, तिची मुलं, मी आणि माझी आई सारी गाडीत मावलो। गाडी मोठीच होती। गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती। आईनं देवीची पूजा केली। लाकडी बाहुली, करंडा, बांगड्या तिच्या पायावर वाहिल्या। खण नारळांनी देवीची ओटी भरण्यात आली। साऱ्यांनी कपाळाला अंगारा लावला आणि कागदाच्या चिटोर उडी करून घेतली। मग आम्ही वनभोजन केलं। नारळ, पोहे, गुळ, रानात गंमत वाटली। रानात नेहमी मजा वाटते, मनाला प्रसन्न आणि मोकळं वाटतं। वनभोजन, तिथं घरचे नसतात। विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो। दापोलीस जावयाचे होते, आम्ही तयारी एखाद्या रविवार यावं, सुभाताई म्हणाले। तिचे यजमान म्हणाले,
5: श्याम अरे येत जा रे, आम्ही काही परकी नाही। अरे गेल्या आल्याशिवाय ओळख तरी कशी होणार, ये हो।
3: मी असं म्हटलं। आम्ही देवाच्या पाया पडलो। देवांना सुपारी ठेवली। सुभाताईनं पोफळे, 2 शहाळी, 1 मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिली।

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या स्वामिनी या विशेष सदरात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजच्या या सदरात आपल्यासोबत एक खास गेस्ट उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल सांगायला मला नक्कीच आवडेल. त्या म्हणजे शीतल जयेंद्र लेकरुवाळे सावळे मॅम आपल्यासोबत आज आहेत. त्यांचं शिक्षण सांगायचं तर MSc ॲग्री त्यांनी कम्प्लीट केलेलं असून MBA HR केलेलं आहे आणि सध्या त्या उप अधीक्षक भूमी अधिलेख या क्षेत्रात कार्यरत सुद्धा आहेत. आज आपण त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आजपर्यंतचा प्रवास. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे रेडिओ मनभवनच्या.
1: धन्यवाद
0: मॅडम. आज आपण भेटलोय, बोलतोय, पण सुरुवातीचा काळ जो असतो बालपणीचा काळ सुखाचा आपण म्हणतो, तर बालपणापासून आपण गप्पा करूया. तुमचं बालपण कुठे गेलं नेमकं?
1: माझं बालपण म्हणजे माझं माहेर आहे बार्शी, सोलापूर जिल्ह्यात. भगवंताची बार्शी म्हणतात, म्हणजे पंढरपूर नंतर दर्शनाला लोक येतात. एकादशीला पंढरपूरचं दर्शन घेतात आणि बारस किंवा बारावीला आपण याला येतो बार्शीला, म्हणून त्याला बार्शी असं म्हणतात. तर ती आमची भगवंताची बार्शी आहे. माझं बालपण 12वीपर्यंतचं शिक्षण तिथेच झालेलं आहे.
0: अच्छा अच्छा. अरे वा. आणि त्या पुढचं शिक्षणाबद्दल काय सांगाल?
1: त्याच्यानंतर मी BSc ॲग्री कोल्हापूर येथून पूर्ण केलं आणि MSc ॲग्रिकल्चर माझं राहुरी विद्यापीठामध्ये झालेलं आहे.
0: वा, छानच प्रवास आहे. बालपण झालं, मग शिक्षण, आणि मग पुढे आपला कौटुंबिक प्रवास असतो तो कसा सुरू झाला त्याबद्दल सांगा ना.
1: जेव्हा MSc झालं माझं तेव्हाच मी अभ्यास करत होते, MPSCचा अभ्यास करत होते मी. त्याच्यानंतर 2003 जी एक्झाम दिली आणि मग 2006 सिलेक्शन झालं आणि 2006 माझं लग्नही झालं. डिसेंबर 2006 लग्न झालं. आणि मला बऱ्याचदा प्रश्न विचारतात की तुम्ही सोलापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि खानदेशामध्ये कशा आल्या.
0: माझा पुढचा प्रश्न तोच होता ऍक्च्युअली.
1: म्हणजे मला खूप जण विचारतात की मग तुमचं लव्ह मॅरेज आहे की कसं आहे. तर 2006 आमचं लग्न आहे. म्हणजे त्या काळामध्ये मेट्रोमनी म्हणतो ना आपण, तर सुरुवात होती. तर त्या तो जो म्हणजे आपण म्हणूया वे आहे किंवा मार्ग आहे, तर त्याच्याद्वारे आमचं लग्न ठरलं होतं. सर आधी नाशिकला होते, भोसला मिलिटरी स्कूलला प्रोफेसर म्हणून होते आणि नाशिक म्हणजे माझं आवडतं ठिकाण आहे, त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हटलं आपण. पण नंतर सर पूर्ण खानदेशाचे झाले आणि आता मी पण खानदेशाचीच झालेली आहे.
0: कसं वाटतंय खानदेशात
1: आता? म्हणजे मला जवळजवळ 20 वर्ष झाले आता लग्नाला आणि बऱ्यापैकी माझा जॉब पण मी जळगाव जिल्ह्यात केलेला आहे. मध्ये 1-2 टर्म मी फक्त मराठवाड्यात काम केलं, त्याच्यानंतर मी जळगाव जिल्ह्यातच काम केलेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यातला जवळजवळ प्रत्येक तालुक्यामध्ये काय आणि कसं आहे किंवा लोक कसे आहेत, लोकांनी पण मला साथ दिलेली आहे आणि मला खूप काही शिकायला मिळालेलं आहे आणि आता जळगाव जिल्हाच हा माझा जिल्हा झालेला आहे.
0: तुम्ही उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहात, ही भूमिका निभावत असताना आलेले अनुभव कसे?
1: म्हणजे तुम्ही शासकीय क्षेत्रामध्ये जेव्हा येता ना, आता माझं जॉईनिंग 2007 आहे ह्या डिपार्टमेंटला. म्हणजे 2007 पासून मी शासन सेवेत कार्यरत आहे. जेव्हा मी जॉईन होण्यासाठी आले, म्हणजे सिलेक्शन माझं लग्नाच्या अगोदरचं आहे, जॉईनिंग माझं लग्नानंतरचं आहे, त्याच्यामुळे मी जॉईन होताना पश्चिम महाराष्ट्रात जॉईन न होता मी खानदेशामध्ये जॉईन झाले. आणि जॉईन झाल्यानंतर पहिलाच म्हणजे पहिल्याच दिवसाचा बऱ्याच जणांचा प्रश्न होता की तुम्ही या डिपार्टमेंटमध्ये कशाला आलात.
0: अरे बाबा. हा,
1: परंतु मी शेतकऱ्याची मुलगी आहे, माझे वडील शेती करायचे, आता माझा भाऊ पण शेती विथ बिझनेस करतो, परंतु मी शेतकऱ्याची मुलगी आहे आणि शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याची कोणती बाब असेल तर ती जमीन असते. आणि मग कुठेतरी बाबांना जो त्रास झालेला होता शेतीशी संबंधामध्ये तो मी पाहिलेला होता, खूप जवळून पाहिलेला होता, त्याच्यामुळे म्हणजे खूप काही खूप असं आपण म्हणूया की स्ट्रगल दुःख जे होतं ते मी खूप जवळून ऑब्झर्व केलेलं होतं. मग हीच गोष्ट प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असतेच. कुठेतरी जेव्हा मी जमिनीशी निगडित क्षेत्र माझं करिअर म्हणून सिलेक्ट केलेलं आहे, तर कुठेतरी माझ्या वडिलांना जो त्रास झाला तो त्रास इतरांना होऊ नये किंवा तो कमी कसा करता येईल या दृष्टीने मला काय करता येईल म्हणून फक्त मी इथे

0: फाईन झाले. मला खूप जण म्हटलं की करा तुम्ही दुसरीकडे प्रयत्न. मी केला पण प्रयत्न, पण कदाचित माझं म्हणजे हेच माझ्यासाठी चांगलं असेल. त्याच्यामुळे मी आज म्हणजे मला सर्व्हिसमध्ये पण 19 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मी 19 वर्ष झाले याच डिपार्टमेंटला काम करते. आणि काम करताना अनुभव म्हणायचं तर खूप शेतकरी येतात, म्हणजे आमचा जमीन म्हणजे शेतकऱ्यांचीच प्रश्न, आणि खूप शेतकरी येतात भेटायला येतात. आम्ही प्रत्येकाचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला चौकट म्हणजे न्यायाची चौकट असते किंवा कायद्याची जी चौकट असते त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काम करता येत नाही. त्याच्यामुळे कधी कधी समोरचा माणूस नाराजही होतो, परंतु प्रयत्न करतो आम्ही की जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता यावेत म्हणून.
1: खरंच छान आहे. आणि आता हा या तुमच्या कार्याचा विषय निघालेलाच आहे, तर मला जाणून घ्यायला नक्की आवडेल की नागरिकांना जर जमीन खरेदी किंवा विक्री करायची असेल तर त्यावेळी नेमकी विशेष काळजी कुठली घेतली गेली पाहिजे.
0: आता आम्ही पाहतो आमच्याकडे म्हणजे आमचं काम जनरली मुख्य काम हे आहे की शेतीची मोजणी करणे. तर लोक काय करतात की खरेदी करतात आणि मग आमच्याकडे मोजणीसाठी येतात. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की खरेदीमध्ये दिलेलं क्षेत्र आणि प्रत्यक्ष जागेवरचं क्षेत्र याच्यामध्ये थोडीशी तफावत आढळते. तर आता त्या दृष्टीने माननीय आपले महसूल मंत्री जे आहेत बावनकुळे सर आहेत, तर त्यांनी पण आता एक नवीन योजना आणतोय आम्ही की आधी जमिनीची मोजणी करायची आणि त्याच्यानंतरच खरेदी विक्री व्यवहार करायचा, म्हणजे जेणेकरून जी जनतेची किंवा लोकांची जी फसवणूक होते ना तर ती थांबेल. आणि त्याच्यासाठी आता शासन स्तरावर पण खूप सारे प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच ही योजना पण अंमलात येईल. आणि मग जे काही फसवणुकीचे प्रकार आहेत
1: गैरप्रकार
0: आहेत ते सगळे आळा बसेल त्यांना.
1: वा वा छानच आहे. ह्या अशा संदर्भातल्या तक्रारी तुमच्याकडे नेहमीच येत असतील, तर मग त्या तक्रारीचं निवारण करताना कुठल्या कुठल्या अडचणी येतात?
0: आमच्यापर्यंत माणूस येतो म्हणजे तो खूप त्रासून आलेला असतो. आणि पहिलं तर हा म्हणजे पहिलं काम काय करावं लागतं आम्हाला की जो माणूस आलेला आहे ना त्याचं काय म्हणणं आहे ते खूप शांतपणे पहिले समजून घ्यावं लागतं, ऐकून घ्यावं लागतं. आणि मग त्यांना सगळी सिच्युएशन सांगावी लागते की बाबा असा प्रसंग आहे किंवा असा नियम आहे, आपण याच्यानुसार असं करू शकतो, किंवा आपल्याला हे नाही करता आलं तर दुसरा मार्ग असा आहे, असे मार्ग सांगावे लागतात. सुरुवातीला खूप असे अग्रेसिव्हली येतात लोक, परंतु आपण जेव्हा त्यांना समजावून सांगतो तेव्हा तीच लोक माफी मागतात आणि समाधान झालं म्हणून पण जातात. कालचाच एक प्रसंग आहे, एक व्यक्ती आले माझ्याकडे की आमचं असं असं आहे, असं झालंय, आम्हाला काय करायचं, काही नाही, असं नाही, तुमचे लोक सांगत नाहीत वगैरे वगैरे. त्यांना म्हटलं की याच्यामध्ये असं आहे, हे नाही झालं तर हा दुसरा पण उपाय आहे, आपण ह्याच्याद्वारे करू शकतो. तेव्हा ते म्हटले की मॅडम मी बोललो पण सॉरी म्हणे, पण तुम्ही आमचं समाधान केलं. म्हणजे याच्यातून मला मी जे काम करते ना त्याचं समाधान मिळतं.
1: बरोबर. आणि ते खरं महत्वाचं समाधान आहे, त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना समजूत घालून आणि योग्य तो मार्ग दाखवणं. वा खूपच छान कार्य आपण करता मॅम. आता आपण तुमच्या पर्सनल लाईफ कडे जुळूया. तुम्ही म्हटलात की मॅट्रिमोनीच्या याच्यातून तुमचा विवाह ठरला, पण मग त्यापुढे तुम्हाला कौटुंबिक साथ कशी मिळाली तुमच्या या सगळ्या घर सांभाळून या बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना?
0: माझं सिलेक्शन जरी लग्नाच्या आधीच होतं ना, तरी जॉईनिंग मी लग्न झाल्यानंतर आणि माझी मुलगी झाल्यानंतर मी जॉईन झाले. म्हणजे माझी मुलगी अगदी 6 महिन्याची पण नव्हती, त्याच्यानंतर तिला घेऊनच मी जॉईनिंगसाठी गेले. आमचं नाशिक डिव्हिजनचं हेडक्वार्टर आहे, तर जॉईनिंगसाठी नाशिकला जावं लागायचं. तर ती छोटी मुलगी घेऊन आणि सर होते माझ्यासोबत, तर आम्ही तिघजण जॉईनिंगला गेलेलो होतो. तर तो दिवस मला आजही जसाच्या तसा आठवतो. आणि मग जेव्हा मग जॉईन झाल्यानंतर जेव्हा रोज ऑफिसला जायची वेळ यायची तेव्हा मग सासूबाई होत्या ज्या माझा आधारस्तंभ म्हणून आतापर्यंत त्या आहेत, तर त्यांनी सांगितलं की तू जा मी आहे. मग माझी मुलगी त्यांच्याकडे आणि मी माझी ड्युटी करायचे. मग हे असं त्यांनी मला खूप सपोर्ट केला.
1: सपोर्ट ते मोटिवेशन खूप महत्वाचं असतं यावेळी,
0: कारण लहान मुलाला सोडून जायचं म्हणजे एका आईचं कसं मन असतं ना ते म्हणजे शब्दामध्ये नाही सांगता येणार. पण तेवढ्या भरवशाचा जर आपलं कोणी माणूस असेल ना तर त्याच्याकडे आपण आपलं बाळ ठेवू शकतो. तर माझ्यासाठी माझ्या सासूबाईंनी ती खूप मोठी जबाबदारी पेललेली आहे आणि आजही त्या आहेत आम्हाला साथ द्यायला प्रत्येक प्रसंगामध्ये.
1: वा वा क्या बात आहे, खूपच छान. पण एखादी महिला जेव्हा घराबाहेर पडते तर तिने आपल्या स्वतःचा वेळ आणि कुटुंबासाठीचा वेळ आणि समाजाचा साठीचा वेळ जो आहे या कसं समानता साधता आली पाहिजे तिला, तुम्हाला काय वाटतं?
0: खरं तर म्हणजे मी स्वतः या सगळ्यामधून गेलेली आहे आणि जी ओढाताण होते ना ती मी स्वतः पण पाहिलेली आहे आणि माझी पण झालेली आहे. म्हणजे माझा दिवस जवळजवळ 4:15 सुरू व्हायचा. आमचं एकत्र कुटुंब होतं आधी, जवळजवळ म्हणजे 10 व्यक्तींचं आमचं कुटुंब असायचं. त्याच्यामुळे सकाळी सगळ्यांचा स्वयंपाक, सगळ्यांचा नाश्ता, मुलांचे डब्बे, हे सगळं करायचं काम माझं होतं. ते सगळं करायचे मी नंतर मग बरोबर राईट टाईम ऑफिसला जायचं. मला ऑफिसला लेट गेलेलं मला आवडत
1: नाही.
0: मला अजिबात म्हणजे कधी कधी तर असं व्हायचं की माझ्या ऑफिसचा स्टाफ यायच्या आधी मी ऑफिसमध्ये
1: असायचे.
0: मला म्हणजे वेळेच्या 5 मिनिटं आधी पोहोचायची सवय लागली, ती मला माझ्या आईमुळे लागली. म्हणजे तिने मला शिकवलं की वेळेचं महत्व हे वेळ गेल्यावर येत नाही, तर वेळ यायच्या आधी आपण जर वेळेला असेल तर वेळ ही आपली होते, हे तिने मला शिकवलं होतं. त्याच्या तो नियम मी आज पण माझ्या आयुष्यामध्ये पाळते आणि त्याच्यामुळे मी ऑफिसमध्ये वेळेवर असायचे, माझं दिवसभर काम करायचे, मग संध्याकाळी येऊन मुलांसाठीचा थोडा वेळ, घरातला थोडा वेळ, हे असं शेड्यूल राहायचं. पण मला असं वाटतं की म्हणजे मी जे अनुभव घेतलेले आहेत, तर मला असं वाटतं की ज्या महिलांना करिअर करायचं आहे त्यांना घरातल्यांची साथ तर मिळतेच, परंतु प्रत्येक गोष्ट ही आपणच केली पाहिजे हा जो विचार आहे ना प्रत्येक स्त्रीचा, वाटतं तिला की ह्या गोष्टी आपण करू शकतो, आपण करूया म्हणून, पण तो थोडासा बाजूला ठेवावा. कारण आपलं जे मेन टार्गेट असतं, आपलं करिअर आणि आपली मुलं, ह्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा असतो. तर त्या गोष्टीवरती आपण जास्त फोकस करायचा. घरातले जे कामं म्हणतात, तर आपण कमवतो, आपली कपॅसिटी असते, तर मग आपल्यामुळे एखाद्या दुसऱ्या स्त्रीला रोजगाराची आवश्यकता आहे, तिला रोजगार मिळू द्या ना. म्हणजे तिला आपल्या घरात काम केलं तर तिला रोजगार मिळेल ना, हा विचार आपण करायला पाहिजे. इव्हन सगळ्याच महिलांनी करायला पाहिजे. म्हणजे मी जमतय म्हणून सगळं मीच नको करायला ना, आपल्यातलं काही आपण दुसऱ्यांना पण करायला देऊया, जेणेकरून त्यांना पण मदत होईल, त्या बाईचं पण कुटुंब चालेल ना, तिचा पण शरीराचं चालेल. तर हा एक विचार आहे की आपण थोडस त्या दृष्टीने पण बघायला पाहिजे. कारण जेव्हा आपण काम करतो ना, उमेदीचं वय असतं तेव्हा काम करतो, सगळं होतं तेव्हा, म्हणजे आपल्याला थकवा जाणवत नाही, काही जाणवत नाही, पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ना, जेव्हा आपलं वय वाढतं ना त्याच्यानंतर जाणवतात. म्हणूनच सुरुवातीपासून थोडासा वेळ स्वतःसाठी द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. मी आता सुरू केलेलं आहे की म्हणजे एवढे दिवस झालं, म्हणजे माझ्या जबाबदाऱ्या आता कमी झाल्यात, मुलं बाहेर शिकायला गेलेली आहेत, थोडं रिलॅक्सेशन आलेलं आहे, तर मी थोडासा वेळ मी स्वतःसाठी देते आता. आणि मला ज्या आवडतात ज्या गोष्टी त्या मी करते आता. तर प्रत्येकीने असं करायला पाहिजे.
1: हे सगळा तुमचा प्रवास ऐकताना मला असं विचार येतो की इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळता आहेत समाजासाठी सुद्धा, पण तुमच्या आवडीनिवडी त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला सुद्धा, म्हणजे हे सगळं सोडून या व्यतिरिक्त तुम्हाला कसला छंद आहे, आवड आहे?
0: माझा मुख्य छंद म्हणजे ऐतिहासिक कादंबऱ्या वाचणं, हा छंद होता. माझी आई हिस्ट्रीची प्रोफेसर होती, त्याच्यामुळे घरात इतिहासाची सगळी पुस्तकं होती. म्हणजे आमचं बाळकडू म्हणजे शिवाजी महाराजांच्या गोष्टी होत्या, जिजाऊंच्या गोष्टी होत्या, महाभारत, रामायण याची पुस्तकं घरात असायचे. आणि तेव्हा आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा टीव्ही किंवा मोबाईल अशा गोष्टी नव्हत्या, तर सुट्टीमध्ये नुसते पुस्तकं वाचायचं. आमचं कॉम्पिटिशन चालायचं की कोण कुठलं पुस्तक आधी वाचेल किंवा किती पुस्तकं कोणी वाचायचे. तर हे सगळे पुस्तकं वाचायची सवय लागली मला. आणि मेन म्हणजे माझा छंद किंवा आवड जी होतं ते म्हणजे ऐतिहासिक कादंबऱ्या किंवा पुस्तकं वाचणे ही होती. तर आता सध्या थोडस मागे पडलंय, तर आता मोबाईल मध्ये पुस्तकं वाचायला सुरू केलं मी. ई बुक वाचते मी, पण मग सगळ्याच प्रकारचे वाचते मी आता, असं फक्त ऐतिहासिक असं नाहीच आहे, तर मग वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचते मी आता.
1: ऐतिहासिक पुस्तकं वाचणं इंटरेस्टिंग असतं खरंच हे सगळं. मॅडम, महिला आता प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतेय, प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवरच आहे, याबद्दल आपलं मत काय?
0: नो डाऊट, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवरच आहेत. मी तर असं म्हणेन की त्याचं कारण असं आहे की एकतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं मी खूप ऋणी आहे त्या बाबतीमध्ये. कारण आज ज्या महिला तुम्ही बसलेल्या आहेत आणि मी पण बसलेली आहे,
1: ते फक्त
0: त्यांनी जे सॅक्रिफाईस केलेलं आहे, त्यांनी जे बलिदान दिलेलं आहे त्या काळामध्ये, म्हणजे जवळजवळ 150 ते 200 वर्षापूर्वीचा काळ होता आणि त्या काळामध्ये त्यांनी एवढा पुढचा भविष्याचा आपला विचार केला, तर मग कुठेतरी आपण पण त्यांनी जे सॅक्रिफाईस केलेलं आहे त्याला न्याय द्यायचा आपण पण प्रयत्न करायला पाहिजे. आणि स्त्री शक्ती म्हणतोय ना आपण, ठीक आहे काही वेळा आपण स्त्री म्हणून कमी पडतो, परंतु निसर्गाने लादलेल्या त्या आपल्यावरती ज्या आहेत ना, लादलेल्या म्हणण्यापेक्षा निसर्गाने दिलेल्या त्या आपल्या शक्ती आहेत की ज्या आपण वेस्ट नाही करत आहे. आपली शक्ती जी आहे ती म्हणजे पुनर्जन्माची शक्ती फक्त महिलेमध्येच आहे, ती पुरुषामध्ये नाहीये, ती आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे. आणि त्याच्यामुळे आजही स्त्री ही वंदनीय ठरते प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि स्त्रीचं आपण म्हणू ना की श्रेष्ठत्व काय आहे, तर पुरुषांपेक्षा जास्त ताकद स्त्रीमध्ये असते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहनशीलता जास्त आहे, मला वाटतंय की इमोशनल कोशंट जो असतो तो पण स्त्रीचा जास्त असतो. आपण म्हणतो की स्त्रिया लवकर रडतात म्हणून, परंतु सहन करण्याची जी शक्ती असते ना त्यांची, ती पण पुरुषापेक्षा जास्त असते. आणि त्याच्यामुळेच प्रत्येक, आज आपण बघतो आहे की प्रत्येक जो फील्ड आहे किंवा प्रत्येक क्षेत्र आहे, तर त्याच्यामध्ये महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने म्हणण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं काम करून दाखवतात.
1: तर हा सगळा प्रवास आहे, तुमची कारकीर्द छान आहे, एक संवेदनशील अधिकारी म्हणून आपण कार्यरत आहात. तर मला सांगा ना, या आजचं जे युग आहे, स्पर्धा परीक्षेचं युग आहे, या स्पर्धा परीक्षांच्या युगात ज्या महिला तरुणी तयारी करत असतात त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: मी जेव्हा स्पर्धा परीक्षांची तयारी केली, साधारणपणे 1999-2000 दरम्यान केली, म्हणजे आजपासून 25-26 वर्षापूर्वी आम्ही तयारी केली. तर तेव्हा आमच्या वेळेस क्लासेस वगैरे काही नव्हते, आम्ही सेल्फ स्टडी करायचो पूर्ण. आणि बेसिक जे होतं आपलं 5वी ते 12वीपर्यंत सायन्स, मॅथ्स आणि हिस्ट्री, ज्योग्राफी, हे जे बेसिक्स होते ते आम्ही सगळे करून घेतले परत एकदा. कारण आपण तेव्हा कसं फक्त परीक्षेपुरतं किंवा असा थोडा अभ्यास केलेला असतो आणि मग ते रिवाईज करायची गरज असते, तेव्हा आम्ही ते सगळं रिवाईज केलं. आमचा एक ग्रुप होता छान, आम्ही सगळेजण दिवसभर अभ्यास करायचो आणि मग रात्री डिस्कशन करायचो की आज आपण तू हे वाचलं, हे वाचलं, हे वाचलं, मग त्याच्यातून काय, म्हणजे आम्ही टॉपिक पण डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचो आणि मग त्याच्यानुसार आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो. मग माझ्या आयडिया त्यांना काही चांगल्या वाटत असतील, त्यांच्या आयडिया मला काही चांगल्या वाटत असतील, तर आम्ही ते एक्सचेंज करायचो. आणि मग त्याच्यामुळे एक्सचेंज केल्यामुळं काय व्हायचं की कमी वाचून पण आम्हाला जास्त ज्ञान मिळायचं. म्हणजे आपण म्हणतो ना, ज्ञान हे दिल्याने वाढते, तसं आम्ही ती म्हणजे ते जी म्हण असेल किंवा असेल ते आम्ही खरोखर अनुभवलेलं आहे ते. तर आज काय, आज आम्ही पाहतोय ना की मुलं काय करतात की फक्त मोबाईलवर किंवा लॅपटॉपवरती पाहतात, स्वतःच्या नोट्स काढणं बंद आहे. आम्ही म्हणजे स्वतःच्या नोट्स काढलेल्या होत्या आणि प्रत्येक सब्जेक्ट आम्ही वाटून घेतले असेच, त्याच्या नोट्स बनवल्या, त्या डिस्ट्रीब्युट केल्या, म्हणजे सगळ्यांच्या सगळे, आपल्याला तेवढा वेळ नसतो ना, सगळ्यांच्या सगळे सब्जेक्ट कव्हर झाले. म्हणजे तुम्ही जेव्हा एमपीएससीचा किंवा युपीएससीचा अभ्यास करता किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना, तर सेल्फ स्टडी तो खूप महत्वाचा आहे आणि स्वतःचं कंटेंट तयार करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ठीक आहे, आपण पुस्तकं वाचतो, परंतु जे त्याच्यातून आपण जे नोट्स काढतो ना त्या खूप उपयोगाला येतात. म्हणजे आम्ही एवढं तयार केलं होतं की पेपरमध्ये जर एखादा प्रश्न आला ना, की आम्ही जे नोट्स काढलेलं होतं ना, त्या डायरेक्ट अशा डोळ्यासमोर दिसायला लागायच्या आम्हाला, की म्हणजे ऍज इट इज, की आपण हे केलेलं आहे, आपण हे लिहिलेलं आहे, तर आपल्याला हे असं लिहायचं आहे, म्हणजे ऍज इट इज तसं येत होतं. म्हणजे ते रिवाईज झालं आमच्याकडून, आम्ही लिहितो वाचतो तेव्हा. आताच्या मुलांमध्ये जे लिहिण्याची कपॅसिटी आहे ना, ती खूप कमी झाली आहे, त्यांना रेडी मटेरियल पाहिजे.
1: हा,
0: पेशन्स कमी झाले,
1: जेन्झी आपण, येस, अल्फा पण आहेत,
0: येस, ते तो फरक किंवा ते डिफरन्स इथे जाणवतो. त्याच्यामुळे सेल्फ स्टडीवरती जास्त भर द्यायला पाहिजे आणि ग्रुप स्टडीवरती.
1: आजपर्यंतच्या प्रवासातला अविस्मरणीय असा प्रसंग कुठला सांगाल?
0: असे तर खूप सारे प्रसंग आहेत,
1: आनंदाचे
0: खूप सारे प्रसंग आहेत माझ्यासाठी. म्हणजे आता म्हणजे एवढे म्हणजे आठवायला गेलं तर मला सगळेच आठवत आहेत. एक पर्टिक्युलर असा कोणताही आहे, पण सगळ्यात आनंदाचा म्हटलं तर म्हणजे मुलगी जेव्हा माझी जन्माला आली ना, तो खूप आनंदाचा प्रसंग होता. कारण माझे मिस्टर आहेत जयेंद्र लेकुरवाळे, त्यांना सख्खी पण बहीण नाहीये आणि चुलत पण बहीण नाहीये, म्हणजे ते चौघं भावंड, चुलत सख्खे म्हणून चौघं भाऊच आहेत ते, त्यांना बहीण नाहीये. तर सगळ्यांची खूप इच्छा होती की मुलगीच पाहिजे म्हणून. आणि जेव्हा मुलगी झाली माझी, माझी मुलगी ही आपला जो दसरा चालू असतो, दसऱ्याचे 10 दिवस असतात, त्यातल्या महानवमीला ती झालेली आहे. म्हणजे खरोखर मुहूर्तावरतीच लक्ष्मी घरात आली किंवा दुर्गा घरात आली असं म्हणूया. तर तो माझ्यासाठी खूप अविस्मरणीय म्हणजे क्षण होता, मी तो कधीच नाही विसरू शकणार.
1: छान छान, अगदी खरंच प्रत्येक आईला आई होण्याचं जे आपल्याला मिळतं वरदान, ते मिळणं खरंच अविस्मरणीय प्रसंग असतो तो. तर आता आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत, तर अगदी एका शब्दात तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. चहा की कॉफी?
0: कॉफी.
1: वा. ऑफिस की फील्ड वर्क?
0: ऑफिस.
1: आवडतं पुस्तक?
0: छावा.
1: आवडती व्यक्ती किंवा प्रेरणास्थान?
0: माझी आई.
1: एका शब्दात स्वतःचं वर्णन काय सांगाल?
0: हे खूप अवघड प्रश्न आहे हा रॅपिड फायर मधला. मम्मा.
1: वा. सुट्टीचा दिवस कसा घालवायला आवडतो?
0: मूवी पाहायला आवडते मला.
1: अरे वा. गाणी ऐकणं की वाचन?
0: ट्रॅव्हलिंग टाइम मध्ये पूर्ण गाणी.
1: वा वा. तर आता सुद्धा तुमच्या आवडीचं आपण एक गाणं ऐकूया. सांगा कुठलं गाणं तुम्हाला ऐकायचं आहे आता क्षणी?
0: जिंदगी एक सफर है सुहाना.
1: मस्तच ऐकूया तुमच्या आवडीचं हे खास गाणं आपल्या श्रोत्यांसाठी सुद्धा.

0: ट्रिकी क्वेश्चन तुम्हाला विचारते. जर तुम्ही अधिकारी नसता तर कुठल्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असता असं तुम्हाला वाटतं की मी या क्षेत्रात जायला पाहिजे होतं, हे सोडून या क्षेत्रात करिअर केलं असतं?
1: मला तरी स्वतःला तसं काही वाटत नाही, पण माझी आई म्हणायची की तू अधिकारी होण्यापेक्षा तू टीचिंगच्या फील्डमध्ये गेली असती, प्रोफेसर जर झाली असती, एमएससी ऍग्री झालेला आहे, तर तू पुढे पीएचडी करून जर टीचिंगच्या क्षेत्रात गेली असती तर अजून चांगलं तुझं करिअर झालं असतं.
0: एका शब्दात स्त्री शक्ती म्हणजे काय?
1: ऊर्जास्थान.
0: वा. आणि शेवटी जाता जाता कुटुंबासाठी एक असा शब्द.
1: कुटुंबासाठी आधार.
0: वा. सुंदर सुंदर. आणि आमच्या तरुणी ज्या आता आपल्याला या क्षणी ऐकतात त्यांच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न मी विचारते, यशासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कुठली? मेहनत, सातत्य की आत्मविश्वास?
1: आत्मविश्वास.
0: वा. खरंच. तर महिलांना तुम्ही सुद्धा लक्षात घ्या, स्वतःतील क्षमता ओळखा, त्या फुलवा, त्या जगवा आणि आत्मविश्वासाने आपलं यशाचं शिखर नक्कीच गाठात. मॅडम, तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल रेडिओ मनभावांच्या टीमतर्फे मनस्वी आभार.
1: धन्यवाद. मला पण खूप छान वाटलं गप्पा मारून. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.

0: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
1: नमस्कार, मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव. आपण मागच्या भागात पाहिलं की श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद युद्धप्रसंगी होत होता आणि अशा घोर युद्धप्रसंगावेळी हे युद्ध होणार आहे ते कशासाठी, हे युद्ध करून नेमके आपल्याला काय मिळणार आहे आणि खरोखरच युद्ध करून हजारो लोकांचा संहार व्हावा आणि मग आपल्याला जे मिळेल ते खरोखरच तितक्या योग्यतेचं आहे का, राहील का, असा मूलभूत प्रश्न अर्जुनाच्या मनात तयार झालेला होता. त्याच्या प्रश्नांना भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात आणि ती उत्तरे ऐकून अर्जुन पुन्हा श्रीकृष्णांना काही शंका विचारतात आणि पुन्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनांच्या शंकांचे निरसन करतात. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील प्रश्न आणि उत्तर या पद्धतीचा संवाद विकसित होणं हे स्वाभाविकच होतं. पण या संवादास भगवान श्री कृष्ण द्वैपायन वेदव्यास महर्षींनी 700 श्लोकांमध्ये या सगळ्या संवादाला निबद्ध केलं आणि श्रीमद भगवद्गीता ही आकारास आली. श्री वेदव्यास महर्षींनी या संपूर्ण संवादाचे 18 अध्यायाचं मध्ये विभाजन केलेलं आहे आणि या प्रत्येक अध्यायाला योग असं म्हटलेलं आहे. पहिल्या अध्यायाचे नाव अर्जुन विषाद योग, दुसऱ्या अध्यायाचे नाव सांख्य योग, तिसऱ्या अध्यायाचे नाव कर्मयोग. असे प्रत्येक अध्यायामध्ये कोणता प्रतिपाद्य विषय आहे त्याला अनुसरून त्या त्या अध्यायाला नाव दिले आणि पहिल्या अध्यायाच्या समाप्तीवेळीस ओम तत्सदिति श्रीमद भगवद्गीता सुपनिषस्तु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे विषाद योग नो नाम प्रथमोध्याय असं त्याचा उल्लेख केला. म्हणजे सर्व उपनिषदांचे सार असलेली जी ब्रह्मविद्या व त्या ब्रह्मविद्येच्या प्राप्तीचे योगशास्त्र जे काही आहे त्यालाच श्रीमद भगवद्गीता असे म्हटलेले आहे आणि हे जीवनाशी जोडले असल्यामुळे जसं आपण म्हणतो आहे त्यालाच आपण गीता मॅनेजमेंट असं नाव दिलेलं आहे. संसार व परमार्थ यांचे यथार्थ सम्यक आणि परिपूर्ण दर्शन घडवणारी अशी ब्रह्मविद्या उपनिषदांमध्ये सांगण्यात आलेली आहे. उपनिषद ग्रंथ हे वेदांचे अंतिम भाग आहेत. उपनिषदे असंख्य आहेत पण त्यातील 108 उपनिषदे प्रमुख मानली आहे. त्यामध्ये सुद्धा 12 उपनिषदे ही प्रमुख मानलेली आहे. या सर्व उपनिषदांमधून ब्रह्मविद्या सांगण्यात आलेली आहे. सर्व उपनिषदे जे जे काही सार आहे तसेच परमार्थ तत्वाचे प्रकाशन करणारी जी ब्रह्मविद्या आणि तिची प्राप्तीची जी काही साधने आहेत ती भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमधून प्रकट केलेली आहे. योग हे त्या ब्रह्मविद्येच्या प्राप्तीचे साधन आहे. त्या ब्रह्मविद्येस आपल्या बुद्धीला प्रकाश मिळेल आणि त्याचा आपण अभ्यास करू त्याप्रमाणे त्या सरावाला आपण योग म्हणू अशा प्रकाराचा एक आपल्याला उद्देश करून सगळी ही माहिती त्यामध्ये दिलेली आहे. त्यातील प्रत्येक अध्यायाला योग असे म्हटलेले आहे. प्रत्येक अध्यायातील जे प्रतिपाद्य विषय आहे तो साक्षात किंवा परंपरेने परमेश्वर प्राप्तीसाठी अनुकूल असलेलं साधन आहे. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ इतका गूढ आहे की जो समस्त वेदांचे, समस्त उपनिषदांचे, समस्त पुराणांचे सार आहे असं म्हटलं तरी चालेल. असंही म्हणता येईल की जे काही विविध श्लोक त्याच्यामध्ये वेदाला आणि उपनिषेदांना धरून म्हटलेले आहे ते एका प्रकारे आपण उदाहरण असं बघितलं जे स्वतः श्रीकृष्णांनी दिलेलं आहे की ती एक गाय असून श्रीकृष्ण म्हणजे गोपाल नंदन हा तिचं दोहन करणारा किंवा दूध काढणाराच एक विशेष व्यक्ती आहे. पार्थ म्हणजे अर्जुन हा एक वासरू आहे आणि गीता म्हणजे सर्व वेदोपनिषदे सारमधून असलेले एका प्रकाराचे महान आणि सुमधुर अमृतरूपी दूध आहे. हे एक शाश्वत तत्वज्ञान आहे. प्रत्येकाने खोलामध्ये जाऊन त्याचा अभ्यास करावा. जीवन का आणि कसे जगावे यावर प्रत्येक जण ज्याच्या ज्याच्या बुद्धीप्रमाणे वेगवेगळा विचार करून याचा एक आपलाच वेगळा विचार मांडत असतो. काही माणसांच्या बुद्धीमध्ये असे प्रश्न येत नाही, पण काहींच्या बुद्धीमध्ये असे विचार कधीतरी येतात. पण काहींच्या बुद्धीमध्ये असे प्रश्न अगदी घर करून बसतात. माणसांमध्ये आपण बघूया तीन प्रकार असणारे हे व्यक्ती आहेत किंवा तीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. काही माणसांच्या मनात असे प्रश्न कधी येतच नाही. अशी माणसे जशी कुत्री मांजरे जीवन जगतात तसे पशुव जीवन जगत असतात. अशा माणसांना शरीराने फक्त मानव म्हणावे, पण बुद्धीने ते पशुच असतात. काही जणांच्या मनाने असे पण प्रश्न घेतलेले असतात जे याच्याशी जोडलेले आहे, परंतु काही काळानंतर ते मनातून निघून जातात. जसे स्मशानामध्ये एखाद्यास पोचविण्यास गेलेल्या माणसाला असे काही प्रश्न पडू शकतात, येथे सर्व संपले बघा, गेलेला माणूस कशासाठी जगला आणि आपण स्वतः तरी का जगत आहो, गेलेल्या व्यक्तीने काय मिळवले आणि आपण काय मिळवणार आहो, अशा प्रश्नातील त्याला एक गोंधळ निर्माण होतो. आणि अशा लोकांमध्ये जमल्यामुळे त्याला हे असे काही प्रश्न पडू शकतात. पण कालांतराने तो माणूस असे प्रश्न विसरून जातो किंवा पुढे विचारत पण नाही. पण काही जण हा प्रश्न बुद्धीत ठेवतात आणि त्याचा सतत विचार करतात. प्रत्येकाला बुद्धीची ठेवण वेगवेगळी आहे हे माहीत असतं, पण ती कशी वापरावी आणि त्याचा उपयोग कशासाठी करावा म्हणजे परत तेच प्रश्न, का जगावे आणि कसे जगावे याच्यावर तो विचार करीत राहतो. अशी याच्या गंभीरतेचा विचार करीत करीत आणि अशा प्रश्नांचे उत्तरे शोधता शोधता त्याला बुद्धीमध्ये जे काही संस्कार मिळतात किंवा त्या संस्कारामधून किंवा त्याचा अनुसरण करून त्याच्या पुढे त्याला उत्तरेही मिळतील अशा तो आशामध्ये असतो, अपेक्षेमध्ये असतो आणि त्याला तिथे उत्तरे मिळूही लागतात. जीवन कशासाठी जगावे या प्रश्नास काही जण उत्तर देतील की जीवन आनंदासाठी जगावे. जीवनात जेवढा आनंद मिळवता येईल तितकं घेणं आपल्याला शक्य आहे आणि जेवढं आपण घेऊ शकतो ते आपण घ्यावे, त्यालाच आपण एक आनंद मिळवला असं म्हणू शकतो. या काहीसा प्रकारे विचार करणारे लोक यांना अशी उत्तर सहज मिळून जातात, कारण हे कुठेतरी जीवनाशी जोडलेलं असतं. आणि दुसऱ्यांचीही उत्तरांचा ते जरी विचार करत असतील तरी दुसरे म्हणतील की परमेश्वरास प्राप्त करून घेण्यासाठी जीवन जगावे, तेव्हा कसे जगावे या प्रश्नाला प्रत्येक जण त्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे उत्तरे देईल आणि ती योग्य आहे असेही त्यांना वाटेल. त्यामध्ये प्रत्येकाची मते वेगवेगळी असल्यामुळे कशा प्रकाराचे जीवन जगणे योग्य आहे हे कसे ठरवायचे हा प्रश्न आपल्या समोर येतो. या प्रश्नांना भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीते याच्या माध्यमातून अनेक प्रकारे उत्तर दिली आहे. त्यांनी दिलेले उत्तर तुम्ही मान्य करा अगर करू नका, पण जीवन का आणि कसे जगावे या मूल प्रश्नांना मात्र तुम्ही टाळूच शकत नाही. हेच खरं श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. आपण पुढे बघूया. याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की गीता व्यवस्थापन, गीता मॅनेजमेंट याच्यामध्ये आणखीन श्रीकृष्ण अर्जुन संवाद हा आजच्या काळात आपल्याला कसा उपयुक्त पडतो. महाभारतातील युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाच्या सांगण्यावरून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मनोमध उभे करतात आणि म्हणतात, हे पार्थ, युद्धासाठी जमलेल्या या योद्धांना पहा. दोन्ही सैन्यांमध्ये असलेले आपले काका, आजे, पणजे, गुरु, भाऊ, मुलगे, नातू, मित्र यांना पाहिल्यानंतर अत्यंत करुणेने व्याप्त झालेला अर्जुन शोकाकुल होऊन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभं असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अव्यय गळून पडले आहे. माझ्या तोंडाला कोरड पडली आहे. शरीराला कंप सुटला आहे. माझ्या हातातून गांडीव धनुष गळून पडलेला आहे. माझे मन भ्रमिष्ठासारखे झालेले आहे. त्यामुळे मी इथे उभे देखील राहू शकत नाही. अर्जुनाला असे वाटते की युद्धामध्ये आप्तांना मारून आपले काय कल्याण होणार आहे, यांना मारून राज्य मिळून काय मिळणार आहे, अशा भोगांनी आणि आपण पुढे जगलो तर याचा काय लाभ होणार आहे, याच्यात काय सुख मिळणार आहे, आणि असं करून आपल्याला तर पापच लागणार आहे, त्यामुळे मी कशासाठी युद्ध करू, असे विचार मनात घेऊन अत्यंत दुःखाने विचार करीत अर्जुन स्वतः बाणासह धनुष्य टाकून रथाच्या मागच्या भागाला जाऊन बसतो. युद्धभूमी ही काही अर्जुनास नवी नाही. अर्जुनाने अनेक युद्ध केलेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अर्जुन अत्यंत पराक्रमी, सर्व दृष्टीने समृद्ध असा, कोणत्याही परिस्थितीत हार न मानणारा, पराजयास न घाबरणारा अशा प्रकाराचा मोठा बलाढ्य योद्धा होता. पराजय होईल म्हणून तो एखाद्या परिस्थितीतून पळ काढणारा अशा मनोवृत्तीचा तर मुळीच नव्हता. म्हणजे तो मनाने दुबळा तर नव्हताच नव्हता. अशा ठिकाणी शारीरिक दुबळेपणा सुद्धाही नव्हता. कोणतेही कार्य करण्यासाठी त्याचा उत्साह कमी पण पडत नव्हता. काळाच्या प्रभावाने माणसे सुकून जातात असाही तो नव्हता. अर्जुन म्हणून जे व्यक्तिमत्व आहे ते कोणत्याही कार्य करण्यास उत्साही आणि सक्षम असे होते. अशी माणसे कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही, निराश होत नाही. उलट जितकी परिस्थिती प्रतिकूल तितकी त्यांची लढण्याची इच्छा तीव्र आणि होते आणि उफाळून येते. अर्जुनाने ज्या काही बाबी आता विचारात घेतल्या त्याच्यामध्ये आपण असं म्हणू की जिष्णू म्हणजे जिंकून विजय मिळण्यासाठी ज्याची कांक्षा कधीही नष्ट होत नाही असा हा अर्जुन. अशा प्रकाराचा विजयी होऊन जगणारा, हार न मानणारा अशा मनोवृत्तीचा तो अर्जुन. परिस्थितीवर चढाई करून आणि त्या परिस्थितीला आपल्या इच्छेप्रमाणे वळविणे हे प्राचीन काळापासून ज्या आर्यांची वृत्ती होती तीही त्याला माहीत होती. त्याच्यात तो तज्ञच होता. आम्ही पराभूत होणार नाही, सामर्थ्यात सुद्धा कमी पडणार नाही. उलट आहे ते सामर्थ्य आमच्या ठिकाणी साठवू आणि ते आणखीन वाढवू आणि प्रत्येक परिस्थितीला मात करू. पण प्रत्येक परिस्थितीला आपण शरण जाणार नाही, उलट त्याच्यामध्ये विजय प्राप्त करू अशी आर्यन मनोवृत्ती होती. तीच प्रवृत्ती पुरेपूर प्रमाणात अर्जुनात तर होतीच होती. महाभारतात युद्धाच्या वेळी वैदिक काळात शेवट होत असताना आणि कलयुगाचा प्रारंभ होत असताना ही परिस्थिती आपल्याला दिसून येते. म्हणजे महाभारतातील युद्धाचा काळ हा द्वापरयुग व कलयुगी यांच्या संधीमधील काळ होता. आणि महाभारतातील युद्ध झाल्यावर 36 वर्षांनी भगवान श्रीकृष्णांनी आपला अवतार संपवला. त्या क्षणी त्यांचा अवतार संपला त्यावेळेला कलयुगाची सुरुवात झाली. म्हणजे अर्जुन या वैदिक काळातील होता. युद्धाच्या वेळी त्याचे वय अंदाजे 85 वर्षाचे होते. त्यावेळेच्या वयोमनाने तो प्रौढ होता. आत्ताच्या वयोमनाच्या मनाने आपण म्हणूया तो प्रौढ होता. 16 ते 70 वर्षापर्यंत तरुण, 70 ते 100 वर्षापर्यंत प्रौढ आणि त्यानंतर वृद्धापकाळ असा तो काळ होता. महाभारतातील युद्धात श्रीकृष्णांचे वय अंदाजे 89 वर्षाचे होते. यांच्यामध्ये अर्जुन 4 वर्षाने त्यांच्यापेक्षा लहान होता. महाभारतात योद्धे कसे पडत असत त्याचे वर्णन तिथे केलेले होते. योद्धाने एक पाऊल टाकले की पृथ्वी हादरायची, दुसरा पाऊल टाकला की ती आणखीनच हादरायची, अशा वेळेला धूळ उडायची. योद्धाच्या एका पावलाने पृथ्वी किती हादरायची आणि किती उंच धूळ उडत असे याचे प्रमाण सुद्धा त्यांच्या ताकदीने आणि सामर्थ्याने ठरविले जायचे. अशा सरावातून अर्जुन गेलेला होता. म्हणजे युद्धाच्या वेळी अर्जुन हा शारीरिक सामर्थ्य, प्राणाचा उत्साह, जिंकण्याची महत्वाकांक्षा अशाने परिपूर्ण होता. अशी माणसे प्रतिकूल परिस्थितीत केवळवाणी होत नाही. उलट जितकी प्रतिकूल आव्हानात्मक परिस्थिती येते तितकं अधिक ओज, तेज या युद्धोत्सुक मनोवृत्तीत जागृत होतं. म्हणून इथे आपल्याला हा प्रश्न पडतोच की अर्जुनाने असा विचार का केला असेल, एवढा तो क्षात्रवृत्तीचा असून तो आपली सगळी शक्ती का गमवून बसला असेल, हा आपण निश्चित विचार करायला पाहिजे. माझा विचारांचा हा दुसरा भाग संपवते आणि पुढे आपण याच्यावर चर्चा करूया.
0: श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.

0: श्रोत्या नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. मी आरजे शुभांगी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी आपल्या अचूक नेमबाजीच्या खेळाला जागतिक स्तरावर ठेवण्यात मोठा वाटा उचललाय. ते म्हणजेच भारतीय क्रीडा प्राधिकरण नवी दिल्लीचे रायफल शूटिंग प्रशिक्षक आणि भारतीय शूटिंग संघाचे समर्पित प्रशिक्षक श्री दीक्षांत जाधव. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय पातळीवर छाप पडलेली आहे. आज आपण त्यांच्या जीवन प्रवाहाबद्दल आणि शूटिंग या खेळातील संधींबद्दल तसंच तरुण खेळाडूंना दिलेल्या त्यांच्या संदेशाबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा दीक्षांत सर, आपलं स्वागत आहे रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार, थँक्यू.
0: दीक्षांत सर, मला सांगा ना, तुमचं मूळ गाव कुठलं आणि तुमचं बालपण वगैरे कुठे गेलं त्याबद्दल सुरुवातीला.
1: मी जळगावच आहे.
0: अच्छा.
1: आणि बालपण माझं आधी म्हणजे आई मुंबईची असल्यामुळे तर आमचं सगळं मुंबईच बालपण होतं स्टार्टिंग पासून. नंतर मग काही वर्षानंतर आमी जळगावातच आलो. त्यानंतर मग एज्युकेशन जसं पुढे गेलो तसं माझे पुढचे वाटचाल होत.
0: जळगावचे सर आहेत ही खरं अभिमानाची गोष्ट आहे आपल्या जळगावकरांसाठी, हो ना. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. तर सर, तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता?
1: माझा शैक्षणिक प्रवास असा होता की मी पहिले काही वर्ष मुंबईत शिक्षण घेतलं. त्यानंतर मला आई वडील इथले असल्यामुळे, आमचे आजी आजोबा इथले असल्यामुळे, शेती आमची, आम्ही शेतकरी आहे बॅकग्राऊंड आमचं, तर आमचं पद्माल्याजवळ मसावत आहे, ते आपलं शेती आमची, त्यामुळे ते असल्यामुळे आम्हाला परत इथे येऊनच सगळं पुढे करावं लागलं. तर शिक्षण मी भगीरथ शाळेत घेतलंय, 10वीपर्यंत तिथे घेतलंय. आणि मग काही वर्ष मी 11वी ते 12वीत मी एला होतो नूतन मराठामध्ये. आणि त्याच्यानंतरचे पुढचे कॉलेजचे वर्ष सगळे एमजे कॉलेजला समर्पित. गेल्या इतक्या वर्षापासून मी एमजे कॉलेजलाच आहे. म्हणजे मुळजी जेठाने मला जे काय दिलंय ते सगळं मुळजी जेठाकडनंच बनलं भेटलं आहे.
0: सुरुवातीला तुम्हाला या शूटिंग या क्षेत्राकडे आकर्षित करणारा नेमका क्षण कुठला होता? म्हणजे या क्षेत्रात येण्याची नेमकी प्रेरणा काय होती?
1: प्रेरणा काही नव्हती, कारण की आई, तुम्हाला सांगितलं, आई मुंबईची असल्यामुळे, वडील सगळं आमचं बिझनेस असल्यामुळे, म्हणजे आमचं शॉप असल्यामुळे, दुकान असल्यामुळे, तर घरचा एक लाडका मुलगा आई काढणार पण आणि वडिलांकडनं पण. पण तेच रोज क्रिकेट खेळणं आणि बाहेर खेळणं. एक दिवशी आईने कंटाळून बोललं की हा जेवत पण नाही, काहीच नाही करत, बाहेर खेळतो सतत, बाहेर खेळणं, बाहेर खेळणं, काहीतरी असा गेम याला जॉईन करा. पप्पांना आईने सांगितलं की असं काहीतरी इनडोअर गेम्स, असं काहीतरी गेम्स द्यायला. पप्पांनी विचार केला की पप्पा, घराच्या मागेच आमचं ते एक शूटिंग रेंज होती, त्या रेंजवर पप्पांनी त्यांना सांगून की असं असं आहे, त्यांना पाठवा म्हणून. असं तिथे इंटरेस्ट बनेल या हिशोबाने मी गेलोच नव्हतो, असंच गेलो होतो जस्ट. मग हळूहळू तिथे त्या लोकांना पण मी कधी कधी मध्ये मध्ये क्रिकेट पण खेळायचो.
0: हा,
1: सॅटर्डे संडे असं ना मध्ये मध्ये. आता क्रिकेट तर मी इतक्या वर्षामध्ये खेळतच होतो, कारण शाळेत पण क्रिकेट खेळत होतो, त्यामुळे त्यांना पण खेळायला लावायचो. पण ते शेवटी मुलं एकमेकांना सांगतात ना की अरे ते काय क्रिकेट खेळतोय, तर तू थोडस शूटिंग पण करून दाखव आम्हाला की बाबा तुझं बघ कसं नेम आहे, क्रिकेटचा करतो, बॉल मारतोय स्टंपला, इथे तिथे मारतोय, तुझा नेम चांगला आहे, तू तसं तू इथे करून दाखव आमच्या. म्हणजे ना बोलतो, अरे नेम मारणं ही वेगळी गोष्ट असते आणि गोळी चालवणं ही वेगळी गोष्ट असते. ते तुमच्या स्किल राहायला पाहिजे.
0: एक्झॅक्टली.
1: कारण म्हणजे शूटिंग करणं म्हणजे तुम्हाला स्किल आणि टॅलेंट हे दोघं गोष्टी पाहिजे. कारण की तुम्हाला कुठे चालवायचं, काय चालवायचं आणि केव्हा तुमचं ट्रिगर चाललं पाहिजे, तसं ते हळूहळू मी त्या गोष्टीकडे वळलो. आणि वळता वळता मग तो इंटरेस्ट हळूहळू जागला आणि मग मुलांमध्ये छोटे छोटे कॉम्पिटिशन व्हायला लागले. त्यात मग ते मी चांगलं करत गेलो हळूहळू. आणि मग तो एक मध्ये एक जिद्द राहिली की नाही यार, हे पण करायचं आपण कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडलो नाही. म्हणजे मी इव्हन शाळेत असताना मी ड्रॉईंग पण केलेलं आहे, इंटरमिजिएट एलिमेंटरी जे एक दोन एक्झाम असतात ड्रॉईंग, त्या पण मी चांगल्या मार्काने पास केलं, त्या पण मी केलेलं आहे. म्हणजे सगळं
0: व्हर्सटाईल पर्सनॅलिटी डेव्हलप केली.
1: मला असं वाटतं की मी सगळं केलं पाहिजे, थोडं थोडं सगळ्या गोष्टी राहिल्या, कमी नाही राहिल्या पाहिजे या गोष्टीच. नंतर मग इंजिनिअरिंग केली, इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये होतो, ते इंजिनिअरिंग केले, त्यात पण तुम्हाला माहिती सगळ्याच कामं करायला लागतात. सगळ्या अशा गोष्टी केल्या.
0: वा, सुंदर प्रवास आहे. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मग खेळाडू म्हणून सुरुवात करून प्रशिक्षक होण्यापर्यंत प्रवास तुमचा कसा होता त्याबद्दल सांगा ना.
1: हा तो तर खूप म्हणजे एक वेगळा प्रवास होता. काही गोष्टी स्वतःहून करायच्या वेगळ्या असतात आणि होतात वेगळ्या अशातली गोष्ट आहे. कारण की शूटर मी चांगलो होतो आणि अजून पण नक्कीच आहेच. मी मला जो चान्स भेटला तर मी अजून उत्तम करू शकतो. कारण विषय असा झाला की वडील वारल्यामुळे 2008 जेव्हा वडील वारले त्यामुळे शूटिंगमध्ये काय खर्च खूप असतो. थोडं अॅम्युनिशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, रायफल्स, ट्रॅव्हलिंग, तुम्हाला जायचं मॅच खेळायला, त्याची मॅचची फी, या सगळ्या गोष्टी होतात. वडील गेल्यानंतर त्या थोडस आमच्या दमकल्या आणि मग ते पुढे होईल का नाही होईल याची मला थोडी शंका निर्माण व्हायला लागली हळूहळू.
0: एक चॅलेंज होतं तुमच्यासाठी, पुढे आपण डेव्हलप करू शकू की नाही.
1: खूप म्हणजे त्याच्या आधी मी नॅशनल प्लेअर, मेडलिस्ट झालेलो आहे ऑलरेडी, मी चांगला खेळलेलो आहे, सगळं झालं आहे. स्टेट प्लेअर पण चांगला होतो, महाराष्ट्र खेळलेलो होतो, नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत असा प्रवास होत चांगला होता. पण ते एक वडील गेल्यानंतर तो एक गॅप पडतो आयुष्यात,
0: नाहीसा होतं
1: थोडंफार. बरोबर, आई कितपर्यंत करेल, माझ्यानंतर माझी बहीण आहे, तो 3-4 तिचा गॅप आहे माझ्यानंतर, तर ते आई कितपर्यंत ते सांभाळेल त्या गोष्टीला, आईने कसं तिला हँडल केलं. त्याच्यानंतर मग मला ते बघायला लागलो की आता हे होऊ शकत नाही, त्यामुळे मला कुठेतरी वळलं पाहिजे. तर मी असे बरेच कामं केले ऑफिस बॉय म्हणून पासून, तर मी रेल्वे स्टेशन त्या मालगाडीचे धक्के असतात सांगितलं पाहिजे, कारण की मी सांगतोय की हे स्ट्रगल हे केलेले आहे जेन्युइन.
0: स्ट्रगलिंग प्रवास तुमचा ट्रॅव्हल आहे तो सगळा.
1: मी सकाळी रात्री जायचो, सकाळी 5 मी परत 70 भेटायचे आम्हाला एका दिवसाचे. इलेक्शनच्या चिठ्ठ्या वाटलेल्या आहे. म्हणजे हा सगळा एक प्रवास आहे. मी मला सांगायला असं काहीच म्हणजे लाज वाटत नाही मला सांगायला, कारण की ह्याच्यातूनच मी शिकलेलो आहे
0: की चांगलं पुढे आलेलो.
1: बिलकुल, चांगलं काय आणि वाईट काय की आपण घरच्यांना कसं चांगलं पुढचं देऊ शकतो. वडील तर गेले ना, गेल्यानंतर मग आता पुढे काय
0: जबाबदारी सगळी तुमच्यावर आली.
1: बिलकुल, बहीण आहे लहान आहे, त्यामुळे पुढचं कसं करायचं आहे.
0: बरोबर,
1: आई कितपर्यंत काम करणार, आई कसं करणार, आणि त्याच्याला त्या गोष्टीला टिकवण्यासाठी म्हणजे स्पोर्ट्सला टिकवण्यासाठी मला ह्या सगळ्या गोष्टी पण भाग पडायला होत्या. मग जेव्हा मी ऑफिसमध्ये कुठेतरी काम केलं ऑफिस बॉयमुळे मार्केटमध्ये एरियामध्ये, तर मी माझं बघायचो खरी माझ्या पेपरची बातमी त्याच टेबलावर मी जेव्हा साफ करायचो त्या टेबलावर पेपरमध्ये बातमी माझीच राहायची.
0: अच्छा,
1: तर म्हणजे त्यांना नव्हतं माहिती की मी ही बातमी याची ते कोण बघतो, स्पोर्ट्स तेव्हा कोणी बघतच नव्हतं असं. पण आपलं माहिती असतं ना की आपल्याबद्दल बातमी आलेली आहे की आपण हे मेडल घेतलं, आपण तिकडे चाललो खेळायला वगैरे वगैरे अशा गोष्टी. मग स्वतःला मी थोडा विचार करत राहायचो की अरे मी काय करतोय, म्हणजे मी याच्यात राहिलो तर मी याच्यातच राहून जाईल. मला थोडस विजन माझं मोठं करायला पाहिजे, विचार मोठे केले पाहिजे. थोडा त्रास होईल आपल्याला, थोडं कमी पैसे या काही असे कमी पैसे तर होतेच पहिले, पण अजून काहीतरी मला केलं पाहिजे. तर मी माझ्या आईने डिसिजन घेतले, माझ्या मामाने डिसिजन घ्यायला लावलं की आईने सोनं मोडलं.
0: अच्छा,
1: स्वतःचं सोनं मोडलं, गळ्यातलं आणि कानातले होते ते मोडले. आणि त्यानंतर आम्ही वेपन घेतली, इम्पोर्टेड वेपन. इम्पोर्टेड वेपन घेण्यासाठी तुम्हाला बँकेतून इथून पैसे पाठवावे लागतात फॉरेन बँकेला, त्याचे वेगळे चार्जेस लागतात. त्यावेळेस मी त्या गोष्टी सांगतो तुम्हाला, 2009-10 आसपासची गोष्ट आहे. विश्वास कसा ठेवणार आपण?
0: हो बरोबर.
1: तुम्हाला समजा आता मी त्यावेळेस
0: एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची त्या काळात,
1: इन्व्हेस्टमेंट पण आहे पण समोरच्या ज्या पार्टीला आपण पैसे पाठवतो त्याला आपण बघितलंच
0: नाही
1: फॉरेन मध्ये, मग ते कसं करायचं पुढे. त्या रिस्कवर सोनं विकून माझ्याकडे आज पण ते सोनं विकल्याची पावती आहे. आणि ते विकून मग आम्ही पहिली वेपन्स घेतली त्यावेळेस. ती वेपन यायला पण टाइम लागला, थोडस बोलणं बिळणं आपल्या मुंबईतले काही लोकांशी कस्टम मध्ये असं बोलून बोलून ती वेपन्स जेव्हा आली तेव्हा आमच्या जीवात जीव आला की बाबा हा आपण दिलेल्या पोस्टिंगचं आलं आहे. तर असाच तो प्रवास चालू आला आणि मग त्या प्रवासात सुरू जाता जाता मग परत मेडल घेतली, परत त्या गोष्टीला आल्या. आणि मग करता करता मी शूटिंग करायला लागलो आणि माझ्या कोचिंगला मी सुरुवात झाली. कोचिंगला सुरुवात झाली याच्यासाठी कारण की मला ते दिसत गेलं की मला मी शिकू शकतो मुलांना. कारण की एक शिकवणं ही कला आहे,
0: स्किल
1: आहे. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही पण त्या गोष्टी तुम्ही आलेले आहेत. कारण की आपण जे समोरच्याला शिकवतोय ते त्याला त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आता बरेच अशी गोष्टी असतात, टीचर्स असतात, ते बरेच लोक असे असतात की सांगतात पण ते कळत नाही.
0: तितकं डेडिकेशन त्याच्यासाठी आवश्यक असतं. बरोबर,
1: हा ते कळलं कसं पाहिजे, लँग्वेज कशी.
0: बरोबर,
1: तसं मी ते सांगत गेलो. माझे लहान लहान मुलं होते ते शूटिंगला, दादा हे सांग, तुझं कसं करतोय दादा ते सांग. पण ते सांगता सांगता मला ते होत गेलं. मी स्वार्थपणे सांगितलं ना की बाबा माझं चांगलं आलं की तुम्हीच पण चांगलं व्हायला पाहिजे. त्याच्यातून ती शूटिंग मध्ये स्किल वाढत गेलं. मग त्याच्यात मी कोचिंग मध्ये हळूहळू पुढे पण मी विचार केला.
0: अतिशय स्ट्रगलिंग बट तुमचा इन्स्पायरिंग प्रवास आहे हा इथपर्यंतचा, प्रशिक्षक होण्यापर्यंतचा. ट्यून इन एनीवेअर. रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज ऍट टचिंग. आणि अतिशय बिकट आव्हानांना सामोरं जात तुम्ही हे यशोशिखर गाठलेलं आहे. तर भारतीय शूटिंग संघाबरोबर काम करताना तुम्हाला अनेक आव्हानं त्याबद्दल सांगा ना.
1: भरपूर आव्हान
0: काही चॅलेंजिंग गोष्टी अशा घडल्या असतील.
1: चॅलेंजिंग गोष्टी काय असतात की एका टीमला आपण घेऊन फॉरेनला जायचंय आणि त्या कंट्रीमध्ये गेलं की ती इंग्लिशच येत नाही त्यांना. आपल्याकडे काय आता मी अशा अशा कंट्रीमध्ये गेलो साऊथ अमेरिका कोरिया
0: बर
1: तुडकी मुडकी इंग्लिश म्हणजे 10 लोकांमधले एक जण कोणतरी सॉरी 50 मधले एक दोन कोणतरी असा पर्सन भेटेल जो त्या कंट्रीतून बाहेर गेलेला आहे त्याला थोडीशी इंग्लिश येते. असा माणूस जर आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर त्याला आम्ही समजू शकतो. एक चॅलेंजिंग आहे छोटस. आता ते पण इझी झालेलं आहे. आपण ते गुगल ट्रान्सलेट करून ते युज करून त्यांना ते शिकू सांगू शकतो ती गोष्ट आहे. पण टीमला मॅनेज कसं करणं आणि तो परफॉर्मन्स इंडियातला जो परफॉर्मन्स या इंडियातली जी शूटिंग टीमला आम्ही सिलेक्ट केलंय त्याला तिथे जाऊन कसं परफॉर्मन्स येऊ शकतो बेटर त्यांच्या वेदरनुसार.
0: बरोबर
1: वेदर तिथे चेंज आहे. तुमचा जेट लॅग आहे. तुमचं एक पूर्णपणे सर्कल चेंज झालेलं आहे. तुम्ही इथे दिवसा तिथे तुम्ही रात्र झालेली आहे. पुरा 12 घंट्याचा गॅप आहे.
0: बरोबर.
1: आणि काही काही कंट्रीमध्ये 4 घंट्याचा गॅप आहे. काही काही कंट्रीमध्ये तुमचं तिथे राहून तो आराम जो काय वेळ आहे त्यांच्या कंट्रीनुसार तो काय वेळ आहे त्यानुसार त्यांचं फूड खाऊन
0: तसं सर्व्हाइव्ह करणं
1: म्हणजे आपण तुम्ही इथे विकता दाळ चावळ तुमच्या ते राईस रोटी तुम्हाला जे पाहिजे असतं तुम्ही खातात.
0: आपण जिल्हा बदल झाला तरी आपल्या म्हणजे तब्येतीमध्ये
1: ऑब्व्हियसली
0: फरक पडतो.
1: तिथे पाणी बदलतं
0: सगळं बदलतं
1: सगळं हवामान बदलते. तुमचे ड्राय होत चेहरा होतो. रिहायड्रेशन व्हायला सुरुवात होते. चक्कर येतात मुलांना. पाणी कमी पडतं. फॉरेन मध्ये पाणी पण विकत घ्यावं लागतं. सगळ्या गोष्टी विकत घ्यावं लागतात. तर त्याच्यानंतर त्या परफॉर्मन्सला आणि त्या टीमला सांभाळणं हे खूप चॅलेंजिंग काम असतं. त्याच्यानंतर तो परफॉर्मन्स येणं जो ज्या परफॉर्मन्सवर आम्ही इथे सिलेक्ट होऊन आलो आणि त्याच्यानंतर हे सगळं रिझल्ट येतो. तर हे खूप म्हणजे असं दुरून वाटतं ना अरे काय मस्त पुराना फिरायला भेटतं ना इन फॉरेन कंट्री विन
0: क्रेज
1: हा. पण तिथे किती खूप काही खूप टाईट शेड्यूल असतं. खूप टाईट शेड्यूल म्हणजे जायचं मग परत यायचं मग परत तिकडे जा परत तिकडे जा मग परत मॅच उद्याची प्लॅनिंग. काही काहींची मॅच आज असते काहींची मॅच उद्या असते. मग ते ब्लडचं शेड्यूल फॉलो करा. मग फूड चेंजचं कसं आहे. मग संध्याकाळी एक्सरसाइजेस पण व्हायला पाहिजे कारण की जास्त थंडी असली तर एक्सरसाइज पण तुम्हाला करायची. म्हणजे हात जाम नको व्हायला पाहिजे. तो वेदरचा पण विचार करा.
0: ओके ओके. तर रायफल शूटिंग या क्षेत्रातल्या तुमच्या काही टेक्निक्स किंवा स्किल जे आहे त्याबद्दल काही सांगा ना. म्हणजे काय वैशिष्ट्य आहे महत्वाचं काय त्याच्या.
1: बघा शूटिंग मध्ये तुम्हाला जर खरंच करायचं असेल करिअर तर तुमच्या स्किल आणि टॅलेंट आणि हार्डवर्क
0: बरोबर
1: डेडिकेशन ते प्रत्येक गेम मध्ये पाहिजे. आणि तुमचं एक गोष्ट सांगतो का मी कोणत्याही गोष्टीला तुम्हाला करायचं असेल पूर्णपणे साकार तर ती निस्वार्थपणे केली पाहिजे. कोणतंही काम असो एज्युकेशन असो या स्पोर्ट्स असो की तुम्ही जर एक टार्गेट घेऊन चाललं डोक्यामध्ये की मला हे करायचंय. ऑब्व्हियसली टार्गेट घेऊन चालायलाच पाहिजे. एम्स पाहिजेच आपल्याला. पण त्याचे पण डिपेंडिंग असतात तुम्ही 6 महिन्याचे एका महिन्यात मला काय अचीव करायचंय एका वर्षात कसं प्लॅनिंग करायचं हे खूप गरजेची गोष्ट. राहिली गोष्ट टेक्निक्सची तर ह्या टेक्निक्स पार्ट असा आहे की तुमचं बॉडीचं वेट हाईट ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतं.
0: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज ऍट टचिंग.
1: टेक्निकल पार्ट अँड टॅक्टिकल पार्ट हा दोन पार्ट आहे. टेक्निकल मध्ये जर कोचेस आम्ही जे काय शिकवणार तुम्हाला वेपन्सच्या टेक्निक्स काय युज करायच्या कसं हँडलिंग करायचं ते तो सेफ्टी पर्पजची गोष्ट पण झाली. आणि टॅक्टिकल म्हणजे ते तुम्ही कसं करून घ्यायचं आम्हाला त्याचे रिपिटेशन कसे पाहिजे ते तुम्ही कसं त्याला डेली मध्ये त्याला परफॉर्मन्स कसा आणणार. म्हणजे एक दिवस ब्रेक पडला की लगेच ते ब्रेक नको व्हायला पाहिजे त्याला कंटिन्युटी कसे राहील त्यामुळे टॅक्टिक्स पण काम करून घेणं खूप.
0: प्रॅक्टिसला कितपत महत्व आहे या क्षेत्रात.
1: खूप महत्व आहे. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट
0: हो ते तर आहेच. पण मग किती वेळ दिला पाहिजे साधारणतः आणि तुम्ही कशी तयारी करून घेता विद्यार्थ्यांची यासाठी.
1: आम्ही त्यांचं ना एक रुटीन बनवतो. मंथली रुटीन असतं त्यांचं की काही मंथली रुटीन मध्ये आम्ही काय करतो काही अथलीटला मॉर्निंग सेशन देतो तेच अल्टरनेटिव्ह नेक्स्ट मंथ पासून आम्ही त्यांना इव्हनिंग सेशन पण देतो. कारण की कंट्री चेंज झाली की मग ते इव्हनिंग सेशन मध्ये पण मॅचेस होतात फॉरेन मध्ये या मॉर्निंगला अर्ली मॉर्निंग पण मॅचेस होतात. तुम्ही जर सकाळी प्रॅक्टिसचा अनुभव असेल ऍज अ शूटर म्हणून सांगतो ऍज अ कोच म्हणून सांगतो मी शूटिंग मधला तो जर तुमचा अनुभव असेल तर तुम्ही ते करू शकत नाही. तुम्हाला सवय असते की सकाळी उठलं की मला आरामात यायचं आणि मी शूटिंग करणार. कारण की फ्री माइंड पाहिजे. शूटर्सला माइंड मध्ये 75% हा सायकोलॉजिकल गेम आहे. तर तुमचं सायकोलॉजिकल तुमचं तुमचं माइंड किती स्ट्रॉंग आहे, सबकॉन्शियस माइंड आणि माइंड तुमचं कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही कसा विचार करताय शूट करताना, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, ओव्हर थिंकिंग करताय, तसं तुमचा रिझल्ट तो टार्गेट दिसतो.
0: ओके, अच्छा अच्छा. म्हणजे एक सक्सेसफुल रायफल शूटर व्हायचं असेल तर नेमकं त्याचं सिक्रेट काय ते सांगू शकाल?
1: स्ट्रॉंग माइंड.
0: अच्छा,
1: एका वाक्यात.
0: बरं, स्ट्रॉंग माइंड असणं खरं
1: खूप गरजेचं आणि ते आता पण जीवनात पण खूप गरजेचं.
0: खूप खूप खूप,
1: कारण की ते जेव्हा असेल तेव्हा तुम्ही डिसिजन मेकर होऊ शकतात. म्हणजे तुमच्या आयुष्यात छोटे छोटे डिसिजन घ्यायचे,
0: कॉन्सन्ट्रेशन पण खूप.
1: आता मी जेव्हा बघतो ना आजची जनरेशन बघतो तेव्हा मी विचार करतो अरे हे कसं, म्हणजे एक गोष्ट सांगायला त्याला सांगावं लागते की तिकडे जाऊन बस. मग तो विचार करतो, जाताना विचार करतो कुठे बसू, इकडे बसू का तिकडे बसू. म्हणजे कसं तुम्हाला स्वतःला प्रिटेंड करायचं, कसं तुम्ही स्वतःला हे करतात ते खूप महत्वाचं आहे.
0: म्हणजे मेंटली त्यांना प्रिपेअर करून घेणं, मानसिक तयारी करून घेणं आणि त्यांची इच्छाशक्ती प्रबळ करणं हे चॅलेंजिंग आहे खरंच तुमच्यासाठी. आणि मग ते तुम्ही कसं शिकवता मुलांना?
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मोटिवेशन मध्ये ह्या गोष्टी खूप येतात,
0: कारण
1: की जेव्हा एका ऍथलीटचा परफॉर्मन्स खूप चांगला हाय पिचवर चाललेला आणि काहीतरी अशा गोष्टी घडून येतात, म्हणजे त्याला हॉटेलमधून येताना त्याला कॅब नाही भेटली, त्या कंट्रीमध्ये काही लेट झालं, या इंडियाचीच गोष्ट सांगतोय, काहीतरी कोणतरी त्याशी बोललं नाही नीट हॉटेलवाला या कॅबवाला या कोणी पण आजूबाजू शूटर्स पण बोला, तो त्याच्यावर तो प्रभाव पडतो, तो त्या निगेटिव्ह झोनमध्ये चालला जातो. आणि मग त्याच्यानंतर त्याला तेव्हा जो डिस्कस करतो तेव्हा जो शूट करतो तेव्हा आपल्याला कळतं की हा आज विचारात शूट करतोय, त्याची शूटिंग आम्हाला बघितलेली असते की हा तू तिथेच मारणार, त्याच्या बाहेर कुठे जाणार नाही मारणार. पण जेव्हा तू शूट करता करता एका झोन मध्ये चाललो, एक म्हणतो ना आपण मराठी शब्द आहे तंद्री लागते,
0: तंद्री लागते बरोबर,
1: तो एक मराठी शब्द सांगितला की आपण बघतोय तिथे पण आपण फिजिकली तिथे आहे पण मेंटली आपण तिथे नाहीये. तर हा गेमचा खूप मोठा पॉइंट आहे, तुम्ही अलर्ट राहायला पाहिजे, प्रेझेन्स ऑफ माइंड राहायला पाहिजे. तुमच्या ऍक्टला तुम्हाला कमांड द्यायची गरज नाही पडली पाहिजे, तुम्ही जे ऍक्ट करणार म्हणजे तुम्ही चालवणार ट्रिगर, तुम्हाला जर कमांड द्यायची गरज पडते तोपर्यंत तुमचं जे फोकस आहे, जे साईट आहे जिथे तुम्ही होल्ड करणार तोपर्यंत निघून जाणार. एक फ्रॅक्शन ऑफ मिनिट मध्ये सेकंदामध्ये काम चेंज होतं, त्यामुळे ते हे खूप गरजेचं आहे.
0: तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारते, जर तुम्ही आज रायफल शूटर नसता तर नेमकं काय झालं असतं?
1: मला माहित नाही मी काय झालो असतो, पण मी हा एवढा
0: हा प्रश्न विचारणार माझा उद्देश की तुम्हाला इतर छंद आवड कुठले कुठले आहेत त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं.
1: मला मी पहिल्यांदा सांगतो, मला ऍक्टिंगची आवड आहे, म्हणजे मला मी आधी मॉडेलिंग पण प्रयत्न केलेला आहे, तर मुंबईत पण मी होतो आधीच तुम्हाला सांगितलं मुंबईचं, तर मला ते मराठी ऍक्टिंग नाटक या सगळ्या मॉडेलिंग केलेलं आहे, म्हणजे थोडस त्याच्याकडे होतं. पण तो शेवटी तो टाइम नव्हता तेव्हा आयुष्यात ना की मला कोणतरी होल्ड करेल, कारण की
0: आयुष्य
1: त्यामुळे ते मी पुढे कंटिन्यू करू शकलो.
0: राईट, बरोबर. तुमच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या विद्यार्थ्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांनी कुठल्या कुठल्या अचीवमेंट केलेल्या आहेत?
1: एक वर्ल्ड चॅम्पियनशिप मी प्रोड्यूस केलेला आहे, जे मी त्यांना कोच केलेले त्या वर्ल्ड चॅम्पियनशिप, दुसरं एक नाही आहे त्या वर्ल्ड चॅम्पियनशिप माझ्याकडे आहे 6, तर टोटल माझ्याकडे 32 प्लेअर आहे इंटरनॅशनल. आणि वर्ल्ड नंबर 1 एक आहे, वर्ल्ड नंबर 4 एक आहे, हे आपले ऍथलीट आहे. नंतर वर्ल्ड कप मेडलिस्ट भरपूर आहे. एशियन चॅम्पियनशिपला मी आता कझाकिस्तान, तुम्हाला याच्या आधीच फोटो दाखवत होतो, कझाकिस्तान मध्ये मी मेडल आणले मुलांचे, आता ते 5-6 मेडल्स आणले. आणि एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप हे असे बरेच ऍथलीट घडले.
0: मग अशी तुम्ही बोलता बोलता म्हटलं की करणी शूटिंग रेंज, करणी सिंग शूटिंग रेंज, तिथे इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेस कॉम्पिटिशन अरेंज केल्या जातात, त्याबद्दल सांगा.
1: हा, डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज ही स्पोर्ट ऑफ इंडिया म्हणजे भारतीय खेल प्राधिकरणच्या अंतर्गत एक ती सेंटर आहे शूटिंगचं सेंटर. जसं भारतीय खेल प्राधिकरणच्या अंडर प्रत्येक गेम आहे, प्रत्येक गेमचं सेंटर आहे पुऱ्या वर्ल्ड, म्हणजे सॉरी पुऱ्या इंडियामध्ये त्यांचे सेंटर्स बनवलेले आहे. तर ते कोलकाता पासून तर तुमचं इथे तामिळनाडू पासून बँगलोर, बेंगलोर, दिल्ली, महाराष्ट्र तिकडच्या साईडला, आसाम साईडला पण असे सेंटर्स आहेत. तर सेंटर्स मध्ये त्यांच्या त्यांच्या स्टेटनुसार गेम्स डिवाईड केलेले की कोणत्या कोणत्या गेम्स. तसं दिल्लीमध्ये डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज, तिथे वर्ल्ड कप, वर्ल्ड चॅम्पियनशिप पासून तर वर्ल्ड कप, आता वर्ल्ड कप पॅरा पण झाला तिथे, आता ज्युनियर वर्ल्ड कप आहे सप्टेंबरला, म्हणजे इथून मी गेल्यानंतर 15 सप्टेंबर नंतर मला ते ड्युटी ती आहे माझी, कोचिंग कॅम्प स्टार्ट होऊन जाईल आणि मग तिथे वर्ल्ड कप पण आहे.
0: तुमच्या खास अचीवमेंट बद्दल सांगा ना या क्षेत्रातल्या.
1: म्हणजे शूटिंग मध्ये बऱ्याच अशा अचीवमेंट झालेल्या आहे, पण मला एक कोच म्हणून मी एक अचीवमेंट अशी सांगू शकतो की मी एक भारताचा कोच झालो म्हणून, हे मला एक मोठं अचीवमेंट आहे माझ्यासाठी, कारण की खूप प्रयत्न केले. आणि प्रयत्न केले म्हणून मी आज इथे आहे, असं नाहीये की मी हे केलं. आणि याच्यासाठी मी सर्टिफिकेशन घेतलेले आहे, कोचिंगचे सर्टिफिकेशन असतात, लायसन्स असतात आमच्या कोचिंगचे, व्हॅलिडिटी असते त्याला. तर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन कडून आम्ही हे सर्टिफाईड केलेलं आहे. आता मी पुढच्या कोर्सला चाललो, ज्या वर्ल्ड मधले 20 सीट फक्त सिलेक्ट होतात वर्ल्ड मधले, तर वर्ल्ड मधल्या 20 सीट मधल्या

0: तुमच्या परिवाराला चांगलं आयुष्य द्यायचं असेल तर तुम्ही खरंच म्हणजे कुठेतरी एका गेमला या स्पोर्ट्सला जॉईन व्हा. या तुम्ही नाही करू शकले तर तुमच्या मुलांना तरी निदान पाठवा. अभ्यासाबरोबर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या
1: आहेत. बरोबर. या क्षेत्रातल्या संधींबद्दल जाणून घ्यायचं आहे आम्हाला. नक्की या क्षेत्रात कुठल्या कुठल्या प्रकारच्या संधी, रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात?
0: बिल्कुल. रोजगार संधी म्हणजे आता तुम्हाला मी खेलो इंडिया सेंटर जसं सांगितलं तसं खेलो इंडिया तुमच्या स्पोर्ट्सला ऍथलीटला ते स्पॉन्सरशिप प्रोग्राम देतं गव्हर्नमेंट. एक प्रकारचा तो तुम्हाला रेव्हेन्यू जनरेटतो. बरोबर. नंतर त्यानंतर 5% आरक्षण तुम्हाला आहे. तुम्ही एक मेडलिस्ट झाला, इंटरनॅशनल मेडलिस्ट झाला या नॅशनल मेडलिस्ट झाला, पोलीस भरती तुम्हाला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता बरेच पोस्ट मध्ये इंडियन पोस्ट म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये वॅकन्सी निघाल्या. राजस्थान आहे आपल्या, महाराष्ट्रामध्ये पण निघाल्या, बरेच गुजरात मध्ये पण निघाल्या. इन्कम टॅक्स मध्ये जागा, इन्कम टॅक्स मध्ये इन्स्पेक्टर म्हणून भरती होतात, मल्टीटास्किंग म्हणून भरती होतात. त्याच्या व्यतिरिक्त पॅरामिलिटरी फोर्स BSF, CRCF, CRPF, SSB याच्यामध्ये तुमचे आर्मी नेव्ही मध्ये पण स्पोर्ट्स कोटा आहे, त्याच्यात पण तुम्ही भरती होता. मी जवळजवळ 6 भरतींना गेलेलो आहे आणि मला हेड ऑफिसने 6 भरतींना पाठवलं. मी आताच मागच्या महिन्यात CSFच्या भरतीला, स्पोर्ट्सच्या भरतीला मला पाठवलं होतं. आणि मी बऱ्याच इंडियातल्या शूटिंग रेंज या काही सेंटर असतात, त्या स्टेटचे सेंटर असतात, तिथे मी इन्स्पेक्शनला जातो. मला हेड ऑफिस मला पाठवते तिथे. ते बऱ्याच गोष्टी आहेत स्पोर्ट्ससाठी केलं पाहिजे आणि ते इथपर्यंत पोहोचणं हे खूप महत्वाचं आहे. रॉ ज्या टॅलेंट आहे ते खूप महत्वाचं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की सगळ्यांना की तुम्ही प्रयत्न करा, कोणतं तरी एक स्पोर्ट्स जॉईन करा आणि त्याला सातत्याने कंटिन्यू
1: आणि
0: सातत्याने तुम्ही त्याच्यावर काम करा. असं नाही की मला याच्यात भेटलं नाही सक्सेस, मी 6 महिने लावलं, जॉईन केलं, मी पैसे देतोय, मला वायच होतं. काही गेम समजायला खूप वेळ लागतो आणि त्याच्यातली स्वतःची मॅच्युरिटी पण याला एक वेळ लागतो, त्याच्यानंतर तुम्हाला गेम समजेल. हे माझं म्हणणं.
1: बरोबर. आता तुमच्या फ्युचर प्लॅन्स बद्दल सांगा ना आम्हाला, भारतीय शूटिंग संघाबद्दल, त्याच्याशी रिलेटेड तुमचे स्वप्न काय, उद्दिष्ट काय आहेत?
0: माझं फ्युचर प्लॅन एकच आहे की मी असे चांगले ऍथलीट घडवले पाहिजे. जे की मी अजूनपर्यंत घडवतोय, काही काही घडलेले पण आहे, पण जे माझं शेवटचं एक स्टेप असते एका कोचसाठी ते ऑलिम्पिक असतं, तर ऑलिम्पिक पर्यंत माझे ऍथलीट मी घेऊन जाईल हे माझं एक स्वप्न आहे. आणि एकदा ते मनात खनखन की केलंच पाहिजे ते, त्याशिवाय आपलं जीवन.
1: आमच्या श्रोत्यांना जाता जाता तुम्ही काय सांगाल?
0: मी एवढं सांगणार की ही जी संधी मला भेटली ते बोलायला, मला खूप चांगला आनंद वाटतो की मला माझ्या जळगावमध्ये मला मॅडमांनी आणि आपल्या मुजी जेठांनी मला या गोष्टीसाठी इथे बोललं गेलं. तर हे खूप मला एक आनंदाची गोष्ट आणि खाण्याची गोष्ट की आपल्यासाठी तुम्हाला जळगावमध्ये एक चांगलं एकलव्य सेंटर आहे, कॉलेज आहे, या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. एक डान्स पासून ते सगळ्याच गोष्टी ते उपलब्ध आहे. तर माझं म्हणणं की तुम्ही कोणती ऍक्टिव्हिटी करा पण त्याच्यात तुम्ही सातत्य राहा आणि जळून एका कनेक्टेडला जुळून राहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेरा चेंजेस तुम्हाला नक्की दिसेल.
1: तर श्रोते हो, आजची ही मुलाखत म्हणजे एक प्रेरणादायी प्रवास ऐकण्याचा अनुभवच होता, हो ना? शूटिंग सारख्या अचूकता, शिस्त आणि एकाग्रता मागणाऱ्या खेळात प्रशिक्षक म्हणून उत्तुंग यश मिळवणारे श्री दीक्षांत जाधव सर हे तरुण पिढीसाठी नक्कीच आदर्श आहेतच. सर, आमच्यासोबत वेळ काढून आपल्या प्रवासाबद्दल आमच्याशी शेअर केलं त्याबद्दल रेडिओ मनभावांच्या टीमतर्फे मी तुमचे हार्दिक

ऐकून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. मी आरजे शुभांगी आणि श्रोते हो आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या कार्यक्रमाला भेट ज्यांनी दिली आहे ते एक असं व्यक्तिमत्व आहे म्हणजे आपण बहुगुणी किंवा बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांना म्हणू शकतो, जे अक्षरातून व्यक्तिमत्व उलगडतात. होय, आपण बोलतोय ते स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आणि त्यांचे आवड छंद याविषयी सुद्धा. ते एक स्मरण

0: पण शक्तीचे सम्राट असं म्हणून सुद्धा ज्यांना आपण ओळखतो आणि विस्मय नावाने त्यांचं लिखाण जे आहे ते करत असतात. चांगले साहित्यिक ते आहेत. मराठी हिंदी कवितांचं भरपूर असं नॉलेज त्यांच्याकडे आहे आणि खूप सारं लिखाण ते करत असतात. ते आहेत श्री संजय वामनराव पाटील, जे फेस रिडिंग तर करतातच तसंच हस्ताक्षर आणि स्वाक्षरी तज्ज्ञ सुद्धा आहेत. थोडक्यात सिग्नेचर एक्सपर्ट ज्यांना आपण म्हणू शकतो ते आज आपल्या स्टुडिओत भेटीला आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, माणूस काय विचार करतो, त्याचा आत्मविश्वास कसा आहे, त्याची भावना, हे सगळं फक्त एका स्वाक्षरीवरून जाणून घेणं हे फारच मोठं दिव्य आहे असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. तर हे स्किल जे आहे ते सरांकडे आहेच, पण मग स्वाक्षरीवरून स्वभाव ओळखणं यावर खरंच आपला विश्वास बसू शकतो का? ही गोष्टही तितकीच आपण विचार करायला लावणारी आहे. आणि आज आपल्यासोबत असंच या क्षेत्रात पारंगत असलेले तज्ज्ञ आहेत. चला तर मग त्यांच्या ज्ञानाचा लाभ आपण करून घेऊया आणि जाणून घेऊया त्यांचा प्रवास. सर मला सुरुवातीला तुमच्याबद्दल सांगा आणि तुमचं बालपण कुठे गेलं वगैरे त्याबद्दल सुरुवातीला सांगा ना.
1: माझं बालपण आपला जळगाव पासून 25-30 किलोमीटरवर एक गाव आहे धरणगाव तालुक्यामध्ये सातखेडा म्हणून, तिथंच माझा जन्म झाला. आणि चावलखेडा म्हणून तिथं निळकंठेश्वर हायस्कूल शाळा आहे, तिथं 5वी ते 10वी मी शिक्षण घेतलं. आणि शिक्षण 10वीनंतर झाल्यानंतर मी 2 वर्ष अहमदाबादला होतो मावशीकडे आणि 31 मार्च 1998 मी जळगावमध्ये आलो. आणि पुढे मग कामानिमित्तच थांबलो इथं. एक कोरिअर सर्व्हिस होती, तिथं मी जॉब केला 51 दिवस. आणि पुढे एक महाराष्ट्र डेअरी म्हणून होती, तिथं मिनिमम मी 5 वर्ष वर्किंग केलं, सकाळी दूध वाटप करणे वगैरे. तर सकाळी दूध वाटप मला लवकर उठण्याची सवय झाली आणि दूध वाटप झाल्यानंतर मी ओंकारेश्वर मंदिर होतं आपलं जळगावला जयनगरमध्ये, तिथं मला 10 मिनिटं मी बसायचो फक्त शांततेत. काहीच विचार नव्हता मनामध्ये की आपल्याला काही अभिलाषा नव्हती परमेश्वराकडून, फक्त बसायचो शांत एकांतमध्ये, मेडिटेशन करायचो. आणि दुकानावर आल्यावर हिशोब दिल्यावर मी घरी जायचो. पण घरी जाण्याच्या अगोदर मी माझं एका मित्राचं दुकान आहे सलूनचं, त्याच्याकडे मी पेपर वाचन करायचो. पेपरला फ्रंट पेजला जो सुविचार आहे तो कोणाचा आहे, तो व्यक्ती कोण आहे, जगात त्याचं योगदान काय, याच्याबद्दल मला ते छान वाटायचं. की एकदा मी असाच विचार वाचला, त्या विचार असा होता, जर तुम्हाला कोणी मदत केली नाही तर राग नका मानू, त्याचे आभार माना. आणि खाली नाव होतं अल्बर्ट आइन्स्टाईन. मी विचार केला की समोरचा व्यक्ती हा विचार कसा सांगतोय, जर तुम्हाला कोणी मदत केली नाही त्याचा राग नका मानू, त्याचे आभार माना.
0: मनाला पटत नाही ते.
1: हा, तर पण मग ह्या विचारात एक तथ्य लपलं होतं की तुम्ही तुमचं कार्य सोडत नाही, तुम्ही पुढे वर्किंग करता, पण मदत मिळाली तर आपण थांबतो.
0: बरोबर.
1: मग असं रोजचे विचार वाचण्यात मला आवड निर्माण व्हायची. मग एखाद्या व्यक्तीचं नाव नवीन आहे, त्याने शोध काय लावला, काही लोकांचे नाव असे ऐकले की ते विचारात पडलो की अल्बर्ट आइन्स्टाईन कोण आहे, एडिसन कोण आहे, मार्टिन कुपूर कोण आहे, बिल गेट्स कोण आहे, वॉरेन बफे कोण आहे, म्हणजे एक उद्योगपती, एक सायंटिस्ट आहे, एक जगविख्यात बिझनेसमॅन आहे. असं मला वाचण्याची आवड निर्माण झाली आणि त्याच्यातून नवीन शोधायला लागलो की क्रिकेटचा जन्म कधी झाला, क्रिकेट भारतात कधी आलं, पहिल्यांदा क्रिकेट कोणत्या देशाने कोणत्या देशाविरुद्ध खेळलं, असं चालत होतं ते. पण मला रोज ते माझी रुटीनच होती. वाटप झाली मंदिरातून दुकानात हिशोब दिला, पेपर वाचल्यानंतर म्हणजे मला ते आवड निर्माण.
0: सर्च इंजिन चालूच झालं तुमचं
1: काम मी करतच होतो.
0: अच्छा अच्छा, बरोबर. तर मग सिग्नेचर अनालिसिस किंवा आपण जे म्हणतो ग्राफोलॉजी, तर हे नेमकं काय आहे त्याबद्दल सांगा.
1: एक कोर्स केला होता आम्ही इथं जळगावला सरांच्या, तिथं 2 दिवसाची कार्यशाळा होती ती. त्या कोर्स मध्ये आम्ही पाहिलं की एनालिसिस काय असतं, सिग्नेचरातून व्यक्तिमत्व ओळखता येतात का, कसे आहेत का. ते मराठी हिंदी मध्ये 2 दिवस ते कार्यशाळेमध्ये शिकायला भेटलं आणि तो कोर्स आम्ही करून पाहिला. आणि प्रॅक्टिकल मी काही लोकांच्या गुगलवर सिग्नेचर पाहिल्या, म्हणजे उदाहरणार्थ अल्बर्ट आइन्स्टाईन सरांना तर आपण भेटणार नाही कारण ते ह्या जगात नाहीत, इथला आपण भेटू शकत.
0: बरोबर.
1: किंवा अमिताभ बच्चन असेल, महात्मा गांधी असेल, राष्ट्रपती असेल, तर ह्या लोकांचं मी ते पाहायचो आणि अभ्यास करायचो की हे अक्षर असं याच्यातून अजून काय करता येईल का, किंवा याच्यामध्ये काय आहेत की समोरच्या अक्षराचा ये अक्षर आहे, दुसऱ्याचा बी ए, पण हा ए मध्ये ह्या ए मध्ये काय फरक आहे, असं अभ्यास मी पुढे सुरू केला आणि करत गेलो आणि प्रॅक्टिकल लोकांचे चेक करतच गेलो. जसे जसे मला मित्रमंडळी भेटले किंवा जळगावतील उद्योगपती असतील, राजकारणी असतील, जिल्ह्याच्या बाहेर जसं जसं मी जात होतो शाळा कॉलेजला, तर मग अनुभव वाढतच गेला आणि शिकतच गेलो नवीन नवीन त्याच्यात. काही व्यक्तिमत्व ज्यांचे अक्षरे ओपन आहेत, काही लोकांचे अक्षरे असे गोल असतात, तर त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, ओपन आहे ते कसे आहेत, ज्यांचं स्पष्टपणा दिसतोय, त्यांचा साधेपणा काय आहे, अशा काही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून समजून येतात, जसं लक्षातच येतं.
0: बरोबर. फेस रिडिंग याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: फेस रिडिंगचा जर पाहिला आपण कसा ओळखायचा, तर ही गोष्ट मी माझ्या डोक्यात आलं, भगवान श्रीराम ज्यांचा पहिल्यांदा भेट झाली ती हनुमान सोबत, आणि हनुमान दुसऱ्या रूपात भेटले होते, पण ते हनुमान आहेत असं श्रीरामांनी ओळखलं, तर हनुमान मूळ रूपात आले की बाबा तुम्ही मला कसं ओळखलं, कारण ते परीक्षा पाहायला आले होते सुग्रीवकडे, ते होते की बाबा दोन मनुष्य येत आहेत, मग ते शत्रू तर नाही किंवा मित्र, ते कन्फर्मसाठी त्यांनी रूप बदललं पाहिलं. मग ते डोक्यात कल्पना आली की रामाने फक्त हनुमान बद्दल नाही पण जटायूला पहिल्यांदा भेटले असतील, सुग्रीवला भेटले तर त्याने मला मैत्री केली, तर त्या टायमाला मैत्रीची व्याख्या तिथून मला कळली, कारण जेव्हा सुग्रीवला ते भेटले तर सुग्रीवने सांगितलं की तुम्ही मला मदत करा माझं राज्य आणि माझी पत्नीसाठी, तर मी तुम्हाला मदत करेल. तर रामाने मैत्रीची व्याख्या खूप सुंदर सांगितली, मी तुम्हाला मदत करणार, तुम्ही मला मदत करणार, तर ही मैत्रीने हा व्यवहार झाला,
0: व्यवहार झाला,
1: मी तुम्हाला मदत करतो, बाकी तुम्ही करा ना करा हा भाग तुमचा, तर मी फक्त मैत्री करतो. तर इथं मैत्रीची व्याख्या कळाली, मग तिथून मी अजून स्टडी करायला लागलो काही लोकांना भेटून, मग कृष्णनीती काय सांगते ते वाचत गेलो, मग ते शिकता शिकता त्याच्यातून कोणाचे अवभाव कसे आहेत, कोणाचं बोलणं कसं आहे, एखाद्या व्यक्तीचं नाक लांब आहे तर दुसऱ्या व्यक्तीचा बी स्वभाव तसा आहे का, थोडासा विरुद्ध आहे, स्माइलिंग मधून दिसतंय की तो मनातून हसतोय का वरवर हसतोय, त्याच्या चालण्यावरून गेसिंग की चालताना प्रभावशाली कसा दिसतो, असे थोडं
0: छान छान. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. तर तुमच्या या शब्दांवर ना मला एक कोट आठवला आता नुकताच, मैत्री आणि प्रेम यावर आधारित तो आहे, लेने के बदले देना ये तो व्यवहार है, व्यापार है, जो देकर भी कुछ ना मांगे वही प्यार है.
1: बद्दल मी ऐकलं तर मला तो अनुभव तिथंच कळाला, कारण काही लोक मैत्री करतात तर तिथं व्यवहार आणतात.
0: बरोबर.
1: मैत्रीमध्ये व्यवहार नका आणू, मैत्री मैत्रीच्या जागेवर व्यवहार व्यवहार.
0: बरोबर.
1: ह्या गोष्टी
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.
0: तुमची ओळख स्मरण शक्तीचे सम्राट म्हणून सुद्धा आहे, त्याबद्दल सांगा ना.
1: म्हणजे माझ्या लक्षात राहण्याची क्षमता इतरांपेक्षा वेगळी आहे. जेव्हा पेपर मी वाचायचो तर त्याच्यामध्ये मला नाविन्य शोधायचो, मी काही काही सुविचार आहे तर त्या सुविचारमध्ये काय लपले, किंवा एखाद्या व्यक्तीच्या बद्दल माहिती आली, त्या व्यक्तीचं नाव आहे पण तो कुठल्या देशाचा आहे, त्याने काय कार्य केले, त्याचं योगदान काय आहे, तो पंतप्रधान आहे, राष्ट्रपती, फ्रीडम फायटर आहे, ऍक्टर आहे, क्रिकेटर आहे, जे काही असेल त्या गोष्टीतून मग मी विचार करायचो की हे व्यक्तिमत्व आहे, याच्याबद्दल वाचलं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्यक्तीबद्दल आलं तर ते वाचतच होतो, पण ते मेंदूमध्ये साठत गेलं.
0: बर.
1: XYZ आता मी एकदा असं पेपर वाचला, त्याच्यात आलं की 6 फेब्रुवारी आहे, सुनील गावस्कर यांनी क्रिकेटमध्ये एंट्री केली 71 मध्ये, आणि हे पहिले व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी कसोटीमध्ये 10,000 रन पूर्ण केले, मग हे लक्षात राहून जायचं. किंवा भारतात पहिला चित्रपट कधी आला, बोलपट हा 14 मार्च 1931 आला, त्याच्या पहिले मूक सिनेमा होता, तो मूक सिनेमाचे निर्माते कोण, तो कधी जन्माला आला, 3 मे 1913 आला, लोकांनी वेडासारखं पाहिलं कारण नवीन विचार होता जगासमोर. हे लक्षात राहत गेलं तर ते कायमस्वरूपी राहतच गेलं. किंवा भारतात नोबेल कोणाला मिळाला, कशासाठी मिळाला, त्याचं रिझन काय, रवींद्रनाथ टागोर सरांना 13 नोव्हेंबर 1913 मिळाला, रेमन मॅक्सेस पुरस्कार आहे, तुमचे भारतरत्न आहे, असं विविध क्षेत्रातून, असं एकच सब्जेक्ट नव्हता की माझं हे लक्षात राहिलं. तर भारताचे पहिले पंतप्रधान कोण, दुसरे कोण, तिसरे कोण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, जळगाव जिल्ह्यातला पहिला आमदार कोण, म्हणजे मला घेण्याची माझी जो पावर ती वाढत गेली.
0: ग्रास्पिंग जे आहे ते तुमचं चांगलं आहे आणि ते तुम्ही जपून पण ठेवतात आणि म्हणजे ते फिट ठेवतात आपल्या माइंड मध्ये, त्यामुळे ते सहज सोपं तुम्हाला होतं.
1: असं माझं 10,000 पेक्षा जास्त अंक तोंडी पाठ आहे, तर ते वाढतच जात आहे, डिलीट होत नाही ते माइंड मधून. मी प्रयत्न केला पण ते एक सबकॉन्शियस आणि कॉन्शियस दोन मन आहे, तर सबकॉन्शियस आपला खूप स्ट्रॉंग असतो.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामध्ये साठतच गेलं आणि मला तो वाढतच गेला डाटा, पण ती आवड निर्माण झाली, त्याच्यातून मी कवी झालो. एक कवी संमेलनला मी गेलो आणि पाहिलं की किती लोक सुंदर बोलतायत. मी वरती आवाज दिला परमेश्वराला की मला पण लिहायचं आहे.
0: क्या बात है.
1: आणि मी तिथंच माझी पहिली हिंदी कविता लिहिली, ए वक्त थमजा जरा म्हणून.
0: वा, आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
1: ए वक्त थमजा जरा, ही मेरी पहिली मुलाकात आहे उनसे, ए वक्त सुन जरा, ए वक्त थमजा जरा. भीड़ में बैठे थे वो सामने मेरे, मिलकर भी उनसे मिलना सका, ये शिकायत है मुझे, कुछ शिकवा कर लू जरा,
0: क्या बात है,
1: जरा ये वक्त सुन जरा, यकीन नहीं होता ये सच है, सपना इस उलझन को सुलझाने दे जरा, ये वक्त समझा जरा,
0: बढ़िया
1: सुन जरा, जब वो मुझसे बातें करने लगे, आंखों में अपनापन, बातों में दूजापन, और क्या क्या आदा है जान लू जरा, ये वक्त समझा जरा, ये वक्त सुन जरा, हे माझा पहिला प्रवास होता, मोबाईल मध्ये ते थोडंसं टाइप केलं, इंग्लिश मध्येच लिहिलं आणि मी सांगितलं आयोजकाला की बाबा मला हे असं तुडकं मुडकं लिहिलंय, काय जमतं का पा, तुम्ही हिंदी कसं लिहिलं, म्हणतो लिहिलं,
0: हा
1: पहिला प्रवास झाला आणि आज भगवान कृपाने माझं 100 पेक्षा जास्त हिंदी कविता आहेत,
0: अरे वा,
1: भगवान कृष्णावर माझं जास्त लिखाण आहे, कारण 4 ओळी मी भगवान कृष्णावर आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त आहेत,
0: अच्छा अच्छा,
1: आणि चित्राला गेसिंग करून लिहायला मला खूप आवडतं, ते चित्र असो किंवा काही पाहिलं चित्र, तर त्याच्यात काय लपलेलं आहे ते शोधायला मला आवडतं,
0: उदाहरणादाखल एखादं सांगू शकता आम्हाला,
1: तुम्हाला ती कविता वाचून दाखवली, भगवान कृष्णाने राधे तुझ्या हा कदम रख,
0: श्रोत्यांना ऐकायला आवडेल ना,
1: माझं पाठच सगळं,
0: ते एक तुमचं आहेच ना टॅगलाईन, स्मरण शक्तीचे सम्राट, त्यानिमित्त तो तुमचा वेगळा फायदा तुम्हाला होत असतो,
1: ती कविता तुझ्या हा कदम रखे म्हणजे ते चित्र होतं भगवान कृष्णाच्या हातात राधाच्या पाय,
0: अच्छा अच्छा,
1: तर त्याला तो विचार करून मी ती कविता फक्त 7 मिनिटाच्या आत लिहिली, तू जहा कदम रखे ना तेरे दिल में जगा दे ना तेरी जिंदगी में, तू जहा कदम रखे वो जमी मुझे दे, वहां एक मंदिर बनाओ तेरी मूर्त उसमें सजाओ, तेरी सजदा करू रोज वो हक मुझे दे,
0: क्या कल्पना है सुंदर,
1: ना तेरे दिल में जगा दे ना तेरी जिंदगी में, तू जहा कदम रखे वो जमी मुझे दे, रब को मैंने देखा नहीं बस महसूस किया है, कहीं तू रब तो नहीं वो विश्वास मुझे होने दे, ना तेरे दिल में जगा दे ना तेरी जिंदगी में, तू जहां कदम रखे हो जमी मुझे दे, ते पहिल्यांदा जसं मी गेसिंग केलं तर जेव्हा मी ते बनवलं आणि त्या ग्रुपला सेंड केलं की बाबा असं लिहिलंय तर खूप सुंदर वाटलं ते मला आणि शब्द बी छान वाटले, तर कारण तुम्हाला प्रत्येक व्यक्ती लाईक करेल ही अपेक्षा चुकीची, प्रत्येकाला शब्द कळत नाही,
0: त्या भावना कळत
1: नाही, कवी हा लिहितो वाचणारा फक्त शब्द,
0: त्याचा भावार्थ सगळ्यांना समजेल असं नसतंच,
1: तर असं आणि मग बाकी 4 ओळी एक चित्र पाहिलं दुसरं की त्याच्यावरून काय लिहायचंय, किंवा एखाद्याने तुम्हाला तुमची स्तुती केली तर स्तुती मनापासून आहे का वरवर आहे, आता एकाने माझा बर्थडेला मला सांगितलं की जगभर फुल मुबारक तुम्ही, मग मी म्हणतो तो त्याचा स्वभाव मला माहिती आहे, त्याचा सिग्नेचर मी चेक केलाय, त्याच्यावर शेर लिहिला, अगर दुआ दिल से तो दो फूल काफी है, तेरे फूलों का बाग मेरे किस काम का,
0: तर
1: माणूस आहे एवढा शक्तिशाली आहे मॅम, फक्त तुम्ही स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा, कारण एव्हरीवन जीनियस, एव्हरीवन,
0: प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट असू शकतं,
1: काही काही निसर्गाने तुम्हाला या धर्तीवर पाठवलंय तर चूक नाही केली आहे,
0: बरोबर,
1: फक्त तुम्हाला कळलं पाहिजे तुमच्यामध्ये काय, आणि स्वतःशी अगोदर मैत्री स्वतःशी करा, नंतर जगाशी करा,
0: करेक्ट,
1: जोपर्यंत तुम्ही स्वतःला नाही ओळखणार जग तुम्हाला नाही ओळखणार, माझी असंच मला 2-4 दिवसापूर्वी एका लेडीने फोन केला की सर मला जगण्याची इच्छा नाही होत, आता असा प्रॉब्लेम आहे, माझी एक कविता हिम्मत नहार ती मी तिला बनवली छान आणि त्यांना सेंड केली की हिम्मत नहार तू कोशिश कर फिर एक बार हिम्मत नहार, तुझे तुझसे बेहतर कोण जानता है, तू गैरों पे भरोसा करना छोड़ तू खुद पर विश्वास करना सीख ले, तू हिम्मत ना हार, आने दे तूफान को कब तक आएगा तेरे जीत के आगे चकना शुरू हो जाएगा,
0: प्रेरणादायी कविता
1: कुठेतरी तुमच्या शब्दांमध्ये अशी ताकद पाहिजे की नवीन, एक मी आनंद बक्षी सरांची मुलाखत ऐकली होती आणि त्यांच्या मुलांनी त्याला प्रश्न केला की सर तुम्हाला 4,000 गाणे लिहिले आणि 4 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले, तर आनंद बक्षी सर म्हणाले की आपल्या घरातल्या मंदिरात जा तिथे एक चिठ्ठी पडली, ती चिठ्ठी एका मामूली माणसाची पण ती मी मंदिरात ठेवली, म्हणजे साहित्यिक काय असतो, लेखकाची ताकद काय असते, त्याने सांगितलं की ते 4 पुरस्कारांपेक्षा ही चिठ्ठी मला महत्वाची, कारण एका त्या माणसाने चिठ्ठी पाठवली होती, तो आत्महत्येला जात होता,
0: अच्छा,
1: आणि ट्रेन मध्ये सुसाईड करू ग, आणि तिथं दोस्ती चित्रपटातलं गाणं चालू होतं एका रेडिओला, दोस्ती म्हणून धर्मेंद्र हेमा मालिनी शत्रुघ्न, त्या गाण्याचे बोल चालू होते जेव्हा तो सुसाईड साठी जात होतो, ते बोल होते गाडी का नाम मत करवतना, या एवढ्या शब्दाने त्या माणसाने आपला जीवनाचा निर्णय बदलला,
0: आणि
1: आनंद बक्षी सरांना पत्र लिहिलं आणि आनंद बक्षी सरांनी ते पत्र मंदिरात ठेवलं आणि त्यांच्या राकेश नावाच्या मुलाला सांगितलं की मला पुरस्कार किती भेटलं ते महत्वाचं नाही पण हा जो पुरस्कार आहे याची किंमत नाही,
0: नक्कीच नक्कीच किंमत,
1: काही गोष्टी अशा तुम्ही किती लिहिता ते महत्वाचं नाही, तुमचे काही शब्द माझे खूप मराठी कविता पण खूप आहेत
0: नक्कीच आम्हाला ऐकायला आवडतील,
1: तर त्याच्यातून कविता मला खूप छान वाटतं, थोडं बोलायचं होतं म्हणून आपण कोणाला म्हणतो या शब्द, जेव्हा तुमची एखाद्याची बॉन्डिंग असते, आम्ही दुःख प्रत्येकाशी व्यक्त नाही करत माणूस, भगवान कृष्णाचा जवळचा मित्र जरी सुदामा असला तरी भगवान कृष्णाने दुःख फक्त कर्णासोबत व्यक्त केलंय.
0: बरोबर बरोबर.
1: कारण कर्ण म्हणतो माझ्या आईने जन्म दिला आणि मला गंगेमध्ये सोडून दिलं. पण कृष्ण म्हणतो तुझ्या आईने तुला गंगे सोडलं, माझा मामा तर माझ्या जन्माच्या अगोदर प्लॅनिंग करतो मला मारायचं. तुझ्या दुःखापेक्षा माझं दुःख मोठं आहे. जन्म झाला तर झाला, तसंच माझा बाबा मला भर पाण्यात दुसऱ्या गावाला घेऊन गेला. तिथं गेलं तर गेलं, पण तिथे कंसाचे राक्षस तिथे यायचे मला मारायचे. म्हणजे तुझं दुःख मोठं का माझं दुःख मोठं. म्हणजे जेव्हा माणूस व्यक्त होतो एखाद्याजवळ, भगवान कृष्णाने पूर्ण दुःख ना सुदामाला कळवलं ना अर्जुनाशी, पण कर्णासोबत जे बॉन्डिंग होते कृष्णाची ती बेटर होती. कारण कर्ण हा विशेष होता.
0: विशेष
1: आणि विशेष त्याच्यामध्ये एक कारण असं आहे की अगर तुम विशेष हो पीडा तो होगी, पीडा में ही आनंद आहे, ये बात तुम्ही समजणे होगी. कर्णाला खंत वाटते की आयुष्यात माझं पराक्रम बद्दल इतिहास काही प्रश्न करेल का. तेव्हा त्यांनी 2 मिनिटात त्यांचं मनोगत आणि त्यांचं मनोबल वाढवलं होतं. कारण विशेष हो तुला जेव्हा आम्ही मारणार आहे त्या टायमाला तुझ्या हातात धनुष्य नाही, तू रथावर नाहीये, हेच तुझं पराक्रम आहे. म्हणजे जेव्हा व्यक्ती विशेष व्यक्तीशी बोलतो किंवा त्याच्यासोबत संवाद साधतो तो आनंद वेगळा असतो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की थोडं बोलायचं होतं, वेळ आहे का तुझ्याकडे मनमोकळं करायचं होतं, ही कविता पण त्याच्यातूनच आहे.
0: नक्कीच ऐकायला आवडेल.
1: थोडं बोलायचं होतं, वेळ आहे का तुझ्याकडे मन मोकळं करायचं होतं, थोडं बोलायचं होतं, माहित आहे मला तुझी खूप धावपळ, घरकाम नोकरी तरी थोडा वेळ काढशील, आज जरा एकटं वाटत होतं थोडं बोलायचं होतं, एकांत असो का कामात, तू असतो नेहमी आसपास तरी का दूर भासत होतं, थोडं बोलायचं होतं. लास्ट लाईन खूप हार्ट टचिंग आहे. आयुष्याच्या वाटेवर परत भेट होईल का, जर आयुष्याची संध्या झाली तर अंतविधीला येशील का,
0: बात आहे,
1: तुला पाहून नव्याने उभं राहायचं होतं, थोडं बोलायचं होतं. कधीतरी आमची लास्ट भेट राहून जाते, धावपळचं जग आहे, सगळेजण बिझी आहे तिथं. तर जीवनामध्ये जगताना मला वाटतं थोडा वेळ जर दिला आपल्या खास लोकांना तर खूप छान राहील.
0: खरंच खरंच खूप महत्वाचं आहे. सर, तुमची महाराष्ट्राचे गुगल गुरु म्हणून सुद्धा ओळख आहे, त्याबद्दल सांगा ना.
1: माझी एक परीक्षा घेण्यात आली होती की प्रश्न उत्तर, त्यांनी विचारलं हे तुझ्या लक्षात कसं राहतं, हा लाईट आहे, लाईट एडिसनने कधी जन्माला घातला, म्हणजे 31 मार्च 1879 पहिल्यांदा लाईट लागला. आमच्या हातात जे आज हे मोबाईल नावाचं यंत्र, 3 एप्रिल 1973 पहिल्यांदा मोबाईलवर बोलण्यात आला, पहिला कॉल मार्टिन कपूर सर. त्यांनी खंत पण व्यक्त केली त्यांच्या मागच्या वाढदिवसाला की इसका आविष्कार करके मैंने गलती तो नहीं की. जिवंत आहेत मार्टिन कपूर सर. आणि असं माझ्या लक्षात राहायचं, पहिल्यांदा लँडलाईनवर कोण बोललं, हॅलो बोलले, का बोलले, हॅलोच्या मागे कारण काय. आम्ही हॅलोची व्याख्या नमस्कार मध्ये करा, त्यांचं प्रेमिकाचं होतं, नंतर व्हायरल झाले होते.
0: ओके ओके.
1: असे हजारो. पहिल्यांदा नोबेल भारतात कोणाला दिला, जगामध्ये पहिल्यांदा कोणाला दिला, आणि नोबेल ज्यांच्या नावाने दिला जातं, अल्फ्रेड नोबेलच्या मनात ही संकल्पना कशी आली की त्यांनी जिवंत असताना त्यांची मरणाची बातमी पेपर मध्ये वाचली.
0: बापरे.
1: जिवंत पण
0: ऐकलंय मी.
1: हो, तर ते विचारात पडले आज ना उद्या ते होणार आहे, कारण कन्फर्म तिकीट सगळ्यांचं आहे,
0: जायचं सगळ्यांनाच.
1: त्यांनी सांगितलं की माझ्या जाण्यानंतर जगात काही विशेष कार्य करते त्यांना हा पुरस्कार देण्यात यावा. कारण भारतामध्ये नोबेल फक्त 10 लोकांना मॅडम, भारताची लोकसंख्या 1.50 अब्ज, अमेरिकेची लोकसंख्या 30 करोड, अमेरिकेत 370 आसपास नोबेल.
0: खूप मोठा डिफरन्स आहे खरंच.
1: आणि पाहायला गेलं तर असं या गोष्टी राहत गेल्या, तर मग परीक्षा झाली तर मला गुगल ही पदवी मिळाली. मला खूप अजून काही प्रश्न आहेत, पहिला चित्रपट कधी बनला, कोणी बनवला, भारत क्रिकेटमध्ये कधी आलं, पहिला वर्ल्ड कप कोणी जिंकला, बोलपट कधी आलेत, भारतातील सगळ्यात ग्रेट गीतकार कोण, संगीतकार कोण, ग्रेट ऍक्टर कोण, ऍक्ट्रेस कोण, साहित्यिक कोण, भारताचे पहिले पंतप्रधान, असं जनरल जनरल.
0: अनेक दिग्गजांच्या तुमच्या म्हणजे तोंडपाठ आहेत, बर्थडेट सुद्धा.
1: बर्थडेट पण आणि डेट ऑफ डेट पण, तर बर्थडेटच नाही डेट ऑफ डेट पण आहेत. मोबाईल नंबर बी मी माझं कोणाला मला कॉल करायचा असला तुम्ही
0: सरळ कॉलिंग नंबर टाइप करून.
1: नाही फक्त इकडे तिकडे तुम्हाला जगात सगळ्यात बेस्ट व्याख्या जर असेल हॅबिटची, तर हॅबिट जर बेस्ट असेल
0: बरोबर
1: कल्याण आहे, म्हणजे त्या गोष्टीचं. आणि मेडिटेशनातून ह्या गोष्टी मला कळल्या, कारण मी न स्वार्थ नव्हता ध्यान साधना करण्याचे, भगवान शिवजवळ जायचो, बसायचं, आपलं काम करायचं, ते हॅबिट मधून. आणि आता पण मला एकांत आवडतो, मला एकांत प्रिय जे, मला एकांत मधून खूप काही सुचतं. मला रोज लिहायला आवडतं, 4 ओळी तरी, 4 ओळी माझ्या असतातच.
0: सुंदर. शब्दांशी खेळायला तुम्हाला आवडतं, तर नक्कीच पुन्हा एकदा तुमची एखादी चांगली कविता ऐकायला आम्हाला आवडेल नक्कीच.
1: प्रेम कविता आहे माझी एक, प्रेम नावाची जो कविता मॅम, ती मला म्हणजे व्हॉट इज मीन बाय लव. आपण खूप लोक तारीफ करतात की असं प्रेम तसं
0: प्रेम,
1: पण जेव्हा मी हे प्रेम नावाची कविता लिहिली, प्रेम म्हणजे नेमकं काय, तर त्या कवितेतून तुम्हाला नक्की त्याची व्याख्या करणार पण आहे, किंवा मोटिवेशनल माझ्या कविता पण आहेत. सगळे विषय मला हाताळायला आवडतात, असं नाही की बाबा मी फक्त एका विषयाला निमित्त आहे असं नाहीये. भगवान कृष्णावर बी माझं खूप काही लिखाण आहे, आणि एक मोठी कविता पण आहे त्यांच्यावर. तर प्रेम नावाची कविता मी तुम्हाला नक्की बोलतो आणि त्या कविताची व्याख्या काय ते तुम्हाला नक्कीच कळणार आहे.
3: हो हो.
1: प्रेम, प्रेम हा शब्द नाही, एक सुंदर कल्पना आहे. एका मनाची दुसऱ्या मनाची व्याख्या म्हणजे प्रेम. न बोलता मला कळावं, न सांगता मला समजावं म्हणजे प्रेम. आनंद तिच्या मनात तो मला का होतो हा भास म्हणजे प्रेम. अश्रू तिच्या डोळ्यात मन माझं का भरावं, दुःख तिला वेदना मला का म्हणजे प्रेम.
3: सुंदर.
1: माहित नाही मी कोण तुझ्यासाठी, तरी मनाला तुझी काळजी. हे छोटस असंच ते लिहायला आवडलं.
3: अगदी निखळ आणि निस्वार्थ प्रेम याच्यातून दिसतंय तुमच्या शब्दांमधन.
1: याच्यात जनरल नॉलेजचा खूप भरणा आहे की जगात पहिल्यांदा पेपर कुठून आला, पहिला फोन कोणी बनवला, लँडलाईनवर पहिल्यांदा कोण बोललं, भारतामध्ये कुठला राजा पहिल्यांदा आला, वास्को द गामा कुठून आले, काय आले, हे जनरल नॉलेजचा खूप भरणा आहे जो माझा तोंडीपाठ
3: आहे.
1: निसर्गाची एक देण आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे, तर ते राहत जगेल त्याला मी काही करू शकत नाही.
3: सर, तुमचं नाव संजय पाटील आहे, पण तुम्ही, मी असं बघितलं की विस्मय नावाने लिखाण करता, याचं काय विशेष आहे असं?
1: मला लोकमत मध्ये मी ड्युटी करायचो, तर मी सिक्युरिटी म्हणून जॉबला होतो, पण 3 वर्ष मला वाचनाची आवड निर्माण झाली. पेपर सगळ्या प्रकारचे यायचे, तर मी, मला शोधायची गरज, तर प्रत्येक पेपर मी असं पाहायचो याच्यात काय नवीन काय भेटत का. तर मग तिथंच संपादक लोक होते माझे, कुंदन पाटील वगैरे, मिलिंद कुलकर्णी सर होते. तर त्यांनी असं एकदा असे बसले होते बाहेर, चर्चा केली. मग एक दिवशी 10-12 लोक आले आणि मीटिंग भरवली आणि त्यांनी प्रश्न केले खूप, आणि मग मला ऑफिसला बोलवलं आणि त्या दिवशी मला विस्मयकारक संजय ही पदवी मिळाली.
3: अच्छा.
1: 16-14 मे 16 ला.
3: विस्मय म्हणजे आश्चर्य.
1: विस्मय म्हणजे
3: आश्चर्यकारक असं त्यांना काय जाणवलं तुमच्यात? ती पदवी मिळण्याचं मागचं कारण.
1: हा, तर हे कसं आहे, अशक्य आहे. त्यांनी मग त्या काही गोष्टी त्या टायमाला गुगलवर बी चेक केल्या.
3: करेक्ट.
1: त्यांनी मला हे विचारलं की भारत स्वतंत्र कधी झाला, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते. एकाने मला प्रश्न केला की भारतातला 1975 पंतप्रधान कुठल्या ब्लेडने दाढी. हे माहिती होतं की त्या टायमाला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. तर किंवा कुठलेही पंतप्रधान होते की ज्यांचे कपडे बाहेर इस्त्रीला जायचे, असं तसं. आता हे जर वाचनांमध्ये आलं तर लक्षातच होत आहे. किंवा देशाची लोकसंख्या किती आहे, भारतातलं प्रमुख शहर कुठले आहेत, असं सगळ्या गोष्टी मग ते वाचत गेलो तर ते लक्षात राहत होते. म्हणून त्यांनी मुलाखत घेतली आणि विस्मयकारक ही पदवी त्या दिवशी भेटली. पूर्ण पेज माझ्या नावाने. आणि मी कविता लिहायचो, तर पहिली कविता मी अशी संजय पाटील नावाने लिहिली, पण माझी कविता चोरीला गेली एक दुसऱ्याने ती. तर मी त्या दिवसापासून मी विस्मय नावाने लिखायला सुरुवात, आपल्याला जे नाव मिळालं. आणि मला छान वाटलं की आता हे जो नाव तेच बेटर आहे.
3: आणि खरंच विस्मयकारीच आहे. एवढं मोठं सगळं माइंड मध्ये ठेवून ते जपून ठेवणं आणि आठवणीत ठेवणं खरंच कठीण काम आहे. तुम्ही जे करता विस्मयकारी कामच आहे. सर, तुम्ही या व्यतिरिक्त तुमचे अजून कुठले छंद आहेत?
1: मला आता गीत लिहिण्यासाठी चालू आहे. माझा एक मित्र आहे, त्यांनी माझ्या कविता सगळ्या वाचल्या, तर ते म्हणाले सर तुम्ही गीत लिहा अहिराणीमध्ये. कारण अहिराणी मला म्हणजे बोलायला अवघड वाटते थोडी, चालू आहे माझं. आणि त्यांनी मला लव्ह सॉंग दिलंय ऑफर, की अशी अशी सिच्युएशन आहे आणि असं तर मराठीत मी लिहून काढलं एक, पण अहिराणीमध्ये मी लिहायला वाटतो. आणि हिंदीमध्ये बी माझा ट्राय चालू आहे. आता मराठीचे 2 व्यक्तींना मी मुंबईला जाऊन भेटून येणार आहे. त्यांचा मला परवाच फोन आला की सर जर तुम्ही आले तर ह्या दिवसाला या, कारण वेळ नाही रात समोर आल्याला. त्यांना पहिले मी फोनवर करून घेतलं, महिन्यापासून 3 महिन्यापासून माझं त्यांच्याशी बोलणं चालू आहे. पण ते म्हणे वेळ आल्यावर मी तुम्हाला बोलतो. तर मला वाटतं की संवाद लिखाणावर मी माझं सिच्युएशन पाहिली का, त्या सिच्युएशनला काय लिहायचं. आता मला एकाने एक फोटो दाखवला असा की हा फोटो काय म्हणतोय, हे लिहा. तर मी मला सेकंड घेतला आणि मी त्या फोटोवरून लिहिण्यासाठी. आणि ते जाणकार होते, ते म्हणे सर हे कसं सुचलं. म्हणतं सातत्यामधून खूप काही होत की भगवान कृष्णाने अर्जुनाची भूमिका, कर्णाची भूमिका आणि सुदामाची भूमिका बद्दल बोलला की अर्जुन से मेरा नाता कुछ और है, सुदामा से मेरा बंधन कुछ और है, पर तुम सामने हो तो बात कुछ और होगी. म्हणजे जेव्हा तू माझ्या समोर होगा तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी राहील. जेव्हा सोबत होते, लास्ट टायमिंगची सिच्युएशन आहे ती, कर्णाचा एंडिंग. तो संवाद जो आहे तो मुकपट काय सांगतोय हे मला ओळखायचं होतं. की तेव्हा कृष्ण म्हणतात त्याला की अर्जुन से मेरा नाता कुछ और है, सुदामा से बंधन कुछ और है, पर जब बात तुम्हारी होगी तो मेरी आंखें नम होगी. की जेव्हा तुझं काही होईल तर त्या टायमाला माझ्या डोळ्यात. म्हणजे मला ते गेसिंग करायला आवडतं. आणि जेव्हा तुम्ही एकांतात असतात तर तो भाग तुम्हाला स्वतःला ओळखण्यासाठी खूप
3: महत्वाचा असतो. बरोबर.
1: तुमचा मेंदू एवढा स्ट्रॉंग आहे मॅम सर्वांचा, आम्हाला 1400 ग्रॅम दिलाय परमेश्वराने, पण तो एवढा ताकदवान आहे की मज्जातंतूंचं सिस्टीम जर तुम्ही मोजलं तर ज्यांनी त्याच्याबद्दल विश्लेषण मांडलं विलियम जेम्स सरांनी की एक मज्जातंतू मोजायला जर 1 सेकंद घेतला तरी संपूर्ण मज्जातंतू मोजायला 3171 वर्षाच्या कालावधी लागू शकतो. आमचं आयुष्य 70 वर्षाचं नाही आहे आणि आता म्हातारे होण्याची वाट पण पाहण्याची गरज नाही कारण शॉर्टकट खूप निघाले. म्हणून जिंदगी मे जो जीना आहे हो जिलो, जो करना आहे हो करलो,
3: कल होना हो.
1: तुमच्या चेहऱ्याने मी हसू ठेवा. तुम्ही कोणालाही भेटा, शत्रूला भेटा, मित्राला भेटा, त्याला प्रश्न पडला पाहिजे. कृष्ण ती खूप खूप सांगते. कृष्ण नेहमी म्हणतो एकदा असं जरासन नावाचा एक मोठा दैत्य होऊन गेलाय, म्हणजे कंस यांचे सासरे, त्यांनी काल येऊन नावाच्या राक्षसाला बोलवलं की मला 17 वेळा हरवलं कृष्णाने, पण तू चिरंजीवी आहे तर तू त्याच्यावर मात करू शकतो. पण जरा काल येऊन म्हणतो की मी कृष्णाला कसं ओळखणार, तर जरासन शत्रू बद्दल म्हणतो की ज्याच्या चेहरा स्मित हास्य आणि नेहमी हास्य दिसेल कंडिशन सिच्युएशन काही असो तो कृष्ण.
3: सुंदर.
1: मी मला ते खूप काही वाटतं कृष्णाबद्दल माझं प्रेम आहे. मी मेडिटेशन करतो भगवान शिव बद्दल कारण मेडिटेशनला त्यांना तोड नाही, हेड ऑफ डिपार्टमेंट आहे.
0: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
3: सांगा ना तुमचा जे हा अभ्यास आहे हे क्षेत्र आहे याचा तुम्ही स्टुडंटच्या करिअर काउन्सिलिंग साठी उपयोग करू शकता का?
1: मी शाळा कॉलेजला व्याख्यानच करतो. आतापर्यंत मी शाळा कॉलेज पोलीस स्टेशन सेंटर जेल ज्येष्ठ नागरिक महिला मंच अशा विविध ठिकाणी मी बोललोय. एक शिक्षणरत्न राष्ट्रीय पुरस्कार झालाय, शिक्षण राज्यस्तरीय झालाय, जिल्हास्तरीयवर विशेष झालेला आहे आणि तिथं त्या हा विषय असतो की आपण स्टडी करतो किंवा काही गोष्टी आपण पाठांतर केल्या तर 72 तासानंतर ते डिलीट होऊन जातं. पण मग असं काय पाहिजे की ते कायमस्वरूपी राहील?
3: तेच माझा पुढचा प्रश्न तोच होता तुम्हाला की असं काय आपण काय एफर्ट्स घेतले पाहिजे त्याच्यासाठी?
1: तर विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा आपल्यासाठी, कारण माणूस पण हा आयुष्य विद्यार्थी असतो, पुन्हा रिपीट अँड रिपीट केलं 48 तासानंतर 72 तास तुम्ही पुन्हा त्या सब्जेक्टला छेडा, म्हणजे ते
3: ओके रिव्हिजन
1: मध्ये राहील. आम्ही काय करतो, आम्ही पाठांतर केलं 2 दिवस गेले 3 दिवस पण तिसऱ्या दिवसा दिवशी आमच्या माइंड मध्ये ते येत नाही कारण विचारांचा चालूच राहतो. आमचं
3: रिव्हिज्युलाइज केलं पाहिजे ते सगळं,
1: त्या गोष्टी जर तुम्ही परत केल्या. आता स्पेलिंग लहान मुलं पाठांतर करतात, छोटं स्पेलिंग राहिलं तर लक्षात राहतं 3 अक्षरी 4 अक्षरी 5 अक्षरी, पण 11 अक्षरी राहिलं तर त्याला वेळ लागतो ते पाठांतराला. पाडे असतील किंवा तुम्हाला मोबाईल नंबर असेल किंवा काही असेल तर एकदा पाठ केलं तर आपण म्हणतो पाठ झालं, पण कालांतराने वेळ गेला का ते पुसलं जातं मेंदूतून. 72 तासानंतर तुमचं असं विज्ञानाचं गणित आहे, पण काही गोष्टीला आपण पुन्हा रिपीट केलं तर मला वाटतं ते लक्षात राहण्यास मदत होईल. किंवा मला डॉक्टरांनी प्रश्न केले की तू खातो पितो काय, तर काही नाही साधारण आपलं फॅमिली जे येते. पण याचं रिझन एकच मला पण कळत नाही की लक्षात एवढं का राहिलं किंवा काय विशेष असेल, पण माझी आई भगवान शिवची मोठी साधक आहे.
3: बर,
1: तर कुठेतरी मला वाटतं की परमेश्वराने तिला न देताना ते मला दिलं असं.
3: छानच. तर संबंध समजून घेताना याचा या गोष्टीचा फायदा होतो का?
1: होतो ना मॅम. अपने पराये परात पता चल जाता है.
3: वाह वाह छानच.
1: कब तक है म्हणून एक 4 ओळी मी लिहिली, कब तक साथ हो तुम श्यामोने तक या सास रुकने दे.
3: सुंदर सुंदर.
1: आणि हे मोठ्या कवित्रीने मला हे टॉपिक म्हणजे एकच शब्द दिला होता.
3: ते
1: लिहित होत्या खूप मोठ्या, प्राध्यापक पण आहेत त्या, आणि मी सेकंदात ते 2 ओळी लिहून पाठवून दिलं त्यांना. कब तक साथ हो तुम श्यामोने तक या सास रुकने दे.
3: जाता जाता एखादी कविता नक्कीच ऐकायला आवडेल तुमची स्वतःची आवडलेली. हे लिखाण अरे माझ्या हातून कसं झालं ते वाटायला लावणार.
1: सगळ्या बेस्ट आहे, पण मला मी वेदना पण खूप सुंदर लिहिली. हिंदीमध्ये चल बाबा ना देंगे म्हणून एक आहे, किंवा वेदना मराठीमध्ये पण आहे, पण मला वाटतं गोड हा गोड व्हावा. आम्ही प्रेमासाठी आलोय, प्रेम करा, नफरत करू नका. नफरत कोणी करत असेल तर तो त्याच्याजवळ राहू द्या, तुम्ही तुमचा मार्ग बदला. आयुष्यात आलेला प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवण देऊन जातो, फक्त फरक एवढा आहे की तो व्यक्ती कसा आहे.
3: बरोबर. खरं
1: मग ते तुमच्याकडे आहे. तर एक सुंदर कविता आपण शिकवा तुमसे नाही ही मला खूप छान वाटते माझी.
3: बर.
1: शिकवा तुमसे नाही शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं. शिकवा तुमसे नाही शिकायत रब से, चाहा है तुझे हद से भी ज्यादा, चाहूंगा तुझे उम्र भर. जिस दिन कभी याद ना करूं समझना मैं नहीं हूं धरती पर. ये गिला मौत से नहीं, शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं. मन में बसा है तुझे विश्वास की तरह, पूजा है तुझे मुहूर्त की तरह. ये सर तेरे आगे झुकता है, क्यों झुकता है सवाल तुमसे. शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं.
3: शब्द सौंदर्य खूप छान आहे तुमच्याकडे. तर आपल्यासोबत होते श्री संजय वामनराव पाटील. आता तुम्ही त्यांना ऐकलंच आहे. शब्दांच्या पलीकडचं आणि रेषांच्या आतलं जग आज आपण उलगडून पाहिलं. नक्की श्रोते हो, स्वाक्षरी केवळ ओळख नसते तर ती आपली एक एक अंतःप्रेरणा असते, मनस्थिती असते आणि आपलं आत्मभान सुद्धा असू शकतं. तर हे आज आपल्याला आजच्या या संवादातून स्पष्ट झालेलंच आहे. आपण निखळ हा संवाद ऐकलेला आहे आणि धन्यवाद देते मी सरांचे की या ठिकाणी ते आलेत आणि आपला वेळ दिला आणि आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनातून बरेच जीवनाबद्दलचे धडे मिळालेत. नक्की श्रोते हो, तुम्ही सुद्धा या ज्ञानाचा वापर करून घ्या. आजपासून जेव्हा तुम्ही एखाद्याची स्वाक्षरी बघाल तेव्हा त्यातही एक जग असू शकतं याचं भान नक्कीच आपण ठेवू शकतो, हो ना. तर धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आभारी आहे.
1: मी पण तुमचे आभार व्यक्त करतो, आपण मला बोलावलं, दोन शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली.
3: धन्यवाद.
4: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284999433 या क्रमांकावर किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

0: सगळं चांगलं होईल असे प्रत्येकाला वाटत असत, पण खऱ्या आयुष्यात तसं होत नसतं. प्रत्येक दिवस एक नवीन प्रश्न घेऊन येतो. असा कोणीच नाही जो बोलेल की माझ्या आयुष्यात सगळं चांगलं चालू आहे. म्हणून जे आहे त्यात आनंदी राहायला शिकणं ही एक कला आहे. दुःख कधीच संपत नाही आणि हे देखील तेवढंच सत्य आहे की दुःखामागून सुख पण येतच. रामकृष्ण.
1: आप सुन रहे हैं रेडिओ मन भावन 90.8 FM.

श्रीराम समर्थ 2 जुलै। गुरुसेवा करणे म्हणजे काय? साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची? जप तप नेम या वगैरे आपण कशाकरता करतो? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून। तोच देव जर आपल्या घरी आला तर साधनाची आटाआटी कशाला करायची? म्हणून साधनाची आटाआटी करण्याचे कारण नाही, नाहीतर त्याचा अभिमान होतो आणि मिळवायच्याचे बाजूलाच राहून उलट तोटा होतो। जे जे घडत असते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना। तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा। गुरुभक्ती करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवाच होत नसते। गुरु सांगेल तसे वागणे हीच त्याची खरी सेवा होय। माझ्याजवळ जे येतात ते कोणी मुलगा मागतो, कोणी संपत्ती मागतो, कोणी रोग बरा करा म्हणून मागतो, तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता? माझ्याजवळ येऊन मनुष्य देहाचे खरे सार्थक होईल असे करा। तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही, पण ते काढा घेण्याकरता गुळाचा खडा देण्यासारखे आहे। मला सर्व कळते असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच, कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या आतून पापकर्म होणारच नाही। ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल की मला सर्व कळते आहे। गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की त्याचे मन आणि आपले मन एक झाले पाहिजे। म्हणजे देवावशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असू। आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे, आपले सर्व दुःख मला सांगत जावे। तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते। माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही, ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय। सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे। ज्याला मी भेटावा असे वाटते, जो माझा म्हणवतो, त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे। नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे। जानकी जीवनस्मरण जय जय राम।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज कुक्कुटपालन एक महत्त्वाचा शेती जोडधंदा म्हणून समोर येत आहे आणि आपल्याला ज्या कोंबडीच्या जातीची पिलं पाहिजे आहेत ती जर आपल्याला योग्य वेळी मिळाली तर आपल्याला खऱ्या अर्थानं या व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो. याकरता अंडी उबवण यंत्र किंवा अंडी उबवण संयंत्र, ज्याला इन्क्युबेटर असं म्हणतो आपण, तर ते अतिशय चांगल्या प्रकारचं यंत्र आहे की जे अंडी उबवण्याचं काम करतं. तर याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. अंडी उबवणूक संयंत्र जे असतं, एक चौकोनी लाकडी बॉक्स असतो, त्याची लांबी 60 सेंटीमीटर व रुंदी 30 सेंटीमीटर असते. त्याच्या आतमध्ये 3 इंचावर एका जाळीची फ्रेम बसवलेली असते. त्याची जवळपास 100 अंड्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते. त्याच्या खालील फळीमध्ये 2 ॲल्युमिनियमची भांडी ठेवलेली असतात. आतून नळी वाटते ही जी आहे भांडी जोडलेली असतात. त्यामधील अंतर जे आहे ते 4 इंच असतं. दोन्ही भांड्यामध्ये सारख्या अंतरावर 10 मिलीमीटर प्लॅस्टिकच्या नळ्या बसवल्या असतात. त्या नळ्या लाकडी बॉक्सच्या लांबीच्या दिशेनं खालून 3 ते 4 इंचावरून छिद्राद्वारे बाहेर काढलेल्या असतात. एका नळीला जाळी बसवलेली असते, दुसऱ्या नळीला तसंच ठेवलेलं असतं. आपण जेव्हा नळीतून पाणी टाकू तेव्हा ते पाणी भरल्यानंतर दुसऱ्या नळ्यामधील जे आहे तोंडातील पाणी जास्त आलेलं आपल्याला दिसेल, भांड्यात पाणी आलेलं दिसेल, ही बाहेर पडेल. त्यामुळे आतमधील पाण्याची पातळी सारखी राहील. या बॉक्सच्या तळाशी ॲल्युमिनियमचा पत्रा बसवलेला असतो. त्या खालील भागात 1500 वॅटची एक कॉईलसुद्धा बसवलेली असते. अंडी उबवणूक यंत्रामुळं सर्व अंड्यांना पाहिजे तेवढी आर्द्रता मिळते. त्याचबरोबर बाहेरील बाजूस एक इलेक्ट्रॉनिक मशीन बसवली असते. त्या मशीनद्वारे आतील यंत्रणा कार्यान्वित केलेली असते. ती इलेक्ट्रॉनिक यंत्रणेला चालू बंद करण्याचं काम करते, जेणेकरून ही मशीन 1-1 मिनिटामध्ये सुरू होऊन बंदसुद्धा होत राहील आणि आतील तापमान पाहिजे तेवढं मिळेल. त्याकरता लाकडी बॉक्सच्या झाकणाच्या मध्यभागी एक तापमापी बसवलेली असते. त्यामध्ये एक सेन्सर बसवलेला असतो. हा सेन्सर आतील तापमान नियंत्रणाचं काम करतो. या मशीनमध्ये रोज एकदा जाळीद्वारे पाणी टाकावं, म्हणजे कमी झालेलं पाणी जे आहे ते भरून निघेल. त्याप्रमाणे अंड्यावर 1 ते 4 पर्यंत मार्किंग जे आहे केलं पाहिजे. त्याचे कारण असं की अंडी दिवसातून 5 ते 6 वेळेला व रात्रीतून 3 ते 4 वेळेला फिरवावी लागतात. त्यामुळे अंड्यातील गर्भाला ज्या पद्धतीने उष्णता व आर्द्रता मिळायला हवी तशी मिळते. ही क्रिया 18 दिवसापर्यंत करावी लागते आणि त्यानंतर 3 दिवसापर्यंत अंड्यातून पिल्ले बाहेर निघेपर्यंत आपल्याला फिरवण्याची गरज नाही, आपण फिरवूच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना घरच्या घरी पिल्लं उपलब्ध होतील आणि शेतकरी दर महिन्याला 80 ते 100 पिल्लाची निर्मिती करू शकतील. ही मशीन बनवण्याकरता अंदाजे 5000 खर्च येऊ शकतो. तर हे जे संयंत्र आहे याची ही पायाभूत माहिती आहे. परंतु या अंडी उबवण संयंत्र जे आहे याच्याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्राचे जे कार्यक्रम सहाय्यक आहेत पशुविज्ञान किंवा पशुविज्ञान शाखा जी आहे कृषी विज्ञान केंद्र करडा येथील, यांच्याशी जर संपर्क केला आपण तर या अंडी उबवण संयंत्राबद्दल आपल्याला आणखी विस्तृत माहिती मिळू शकते. आणि खरोखरच हे यंत्र जर आपल्याला योग्य वाटत असेल, आपण ते एकदा सर्वप्रथम पाहून घेणं गरजेचं आहे. आणि आपल्याला त्याची जर गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्राचे जे कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जर तो योग्य वाटला तर त्याचा जरूर वापर करा आणि आपण त्याचा खऱ्या अर्थानं फायदा करून घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: या जगात एखादी गोष्ट फक्त अमुक इतक्या प्रमाणातच आपल्या ठाई असली पाहिजे अशी काही मर्यादा का ठरलेली आहे? हे जग अनंत नाही काय? जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृततेच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येवोत, आमच्या जीवनात ती दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून समांतर भावे प्रवाहित होत. जगामध्ये दुःख आहे हे बहुधा सर्वच धर्मांना कळतं, पण ते सगळेच एक चूक करताना आढळतात, आणि ती म्हणजे ते सगळे कसे केवळ हृदयानेच चालवले जातात, भावनांनी वाहून जातात. या जगात दुःख आहे म्हणून ह्या जगाचा त्याग करा हा उपदेश फार थोर आहे, आणि तोच एकमेव सदुपदेश आहे यातही शंका नाही. जगाचा त्याग करा, सत्य आकळण्यासाठी असत्याचा त्याग करायला हवा, चांगल्याचा लाभ होण्यासाठी वाईटाचा त्याग करायला हवा, जीवनाची प्राप्ती होण्यासाठी मृत्यूचा त्याग करायला हवा, याविषयी दुमत असणं अर्थातच शक्य नाही. तरी पण जीवनातील दुःखांवर तोडगा म्हणून आपण आपले आजचे हे पंचेंद्रियगत जीवन, आपल्याला ठाऊक असलेलं हे जीवन सोडून द्यायला हवं, असाच जर या मताचा गर्भितार्थ असेल तर मग हे जीवन टाकून दिल्यानंतर आमच्या हाती काय उरलं? कारण जीवन म्हणजे आम्ही आज जे जगतो आहोत त्यापेक्षा वेगळं आणखीन काय? हेच जर आम्ही टाकून दिलं तर मग काय उरलं? पुढे ज्यावेळी आपण वेदांताच्या सखोल तात्विक भागाचं आलोचन करू त्यावेळी आपल्याला हे सगळं अधिक चांगलं कळून येईल. सध्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की केवळ वेदांतामध्येच आपल्याला या समस्येचा तर्कसंगत उलगडा आढळून येतो. इथे मी तुम्हाला वेदांताच्या उपदेशाचं सार सांगून ठेवतो, आणि ते हेच की जगाकडे आपण दिव्य चक्षुंनी म्हणजेच ब्रह्मदृष्टीनी बघायचं आहे. खरं पाहता वेदांताला जगाचा तिटकारा नाही. वेदांत खरोखर जग अजिबात उडवून देऊ इच्छित नाही. वेदांता इतकं जाज्वल्य वैराग्य आणखी कोणीच शिकवत नसेल, पण वेदांत आपल्याला शिकवत असलेलं वैराग्य शुष्क नाही. आम्हाला आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा मानस नाही. मानवी जीवन सुकवून टाकणं वेदांताला अभिप्रेत नाही. वेदांतात सांगितलेल्या वैराग्याचा खरा अर्थ आहे जगाकडे ब्रह्मदृष्टीनं बघणं. आपल्याला जग ज्या स्वरूपाचं वाटतं, ज्या स्वरूपाचं जाणवतं, ज्या स्वरूपाचं भासतं, जगाच्या त्या स्वरूपाचा आपण त्याग करायचा असून मग ते खरोखर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. वेदांताची शिकवण ही अशी आहे, जगाकडे ब्रह्मदृष्टीने बघा, कारण वास्तविकदृष्ट्या ते ब्रह्माखेरीज आणखी काही नाहीच. ते वस्तुतः स्वरूपतःच ब्रह्म आहे. वेदांतावरील आदिम अधिकृत ग्रंथ जी उपनिषद, त्यातील सर्वात प्राचीन अशा ईश नामक उपनिषदाचा आरंभच असा होतो, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या जगात जे सगळं काही आहे ते सर्व आपण ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. आपण सर्व काही ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. जगातील दुःखांकडे आणि वाईटाकडे जाणून बुजून डोळे झाक करून सगळं काही मंगलमय आहे, सगळं काही सुखमय आहे, किंवा जे काही घडतंय ते सगळं चांगल्यासाठीच घडतंय असा भ्रम उराशी बाळगून तज्जन्य बेगडी आशावादानं आपण जग आच्छादायचं नाही, तर खरोखर प्रत्येक वस्तूत ईश्वर बघून आपण ईश्वरानं हे जग आच्छादायचं आहे. या अशा रीतीने आपण जगाचा त्याग करायचा आहे, आणि जगाचा असा त्याग केल्यानंतर काय शिल्लक उरतं? शिल्लक उरतो परमेश्वर. म्हणजे काय? म्हणजे असं, तुम्हाला पत्नी आहे असू द्या, तुम्ही तिला सोडून द्यायचं आहे अशातला भाग नाही, तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघायचा आहे. मुलाबाळांचा त्याग करायला हवा म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु करतात त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घरातून हाकलून का द्यायचं? नाही, मुळीच नाही. हा धर्म नव्हे, ही तर सैतानी. मुलाबाळांचा त्याग करायचा म्हणजे त्यांच्या ठाई ईश्वर बघायचा. असंच इतरही सर्व गोष्टींच्या विषयी. जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंतांनी भरलेलं आहे. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. वेदांत शिकवतो ते हे.

निर्विकारचिहा नित्य जन्म मृत्युहुनि पर जाणे हे तत्वतो कैसा मारी वा मारवी कुणा सांडोनिया जर्जर जीर्ण वस्त्रे मनुष्य घेतो दुसरी नवीन तशी चिटा कुनी जुनी शरीरे आत्मा ही घेतो दुसरी निराळी शस्त्रेन चिरती ह्यास ह्यास अग्नी न जाळितो पाणी न भिजवी ह्यास ह्यास वारा न वाळवी चिरवे जाळवे ना हा भिजवे बाळवे हिना स्थिर

मे प्रतीक्षणी तरी तुझ कोठे येथे नसे शोकास कारण। जन्मता निश्चये मृत्यू मरता जन्म निश्चये म्हणून नटळे त्याचा व्यर्थ शोक करू नको। भूतांचे मूळ अव्यक्ती मध्यतो व्यक्त भासतो पुन्हा शेवट अव्यक्ती त्यामध्ये शोक कायसा। आश्चर्य जो साच ही ह्यास देखे आश्चर्य जो देखत ह्यास वर्णी आश्चर्य जो वर्णन ते ही ऐके ऐके तरी शून्यची जाणण्याचे। वसे देहांत सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा म्हणून भूत मात्री तू नको शोक करू कधी। स्वधर्म तो ही पाहुनी न योग्य डगने तुझ धर्मयुद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले। प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे क्षत्रियास महाभाग्ये लाभते युद्ध हे असे। हे धर्मयुद्ध टाळूनी पापात पडशील तू स्वधर्मासह कीर्तीस दूर सारुणिया स्वये। अखंड लोक गातील दुष्कीर्ती जगती तुझी मानवंतास दुष्कीर्ती मरणाहूनिया गळी। भिवूनी टाळिले युद्ध मानितील महारथी असुनी मान्य तू ह्यांस तुच्छता पावशील की। बोलितील तुझे शत्रू भलते भलते बहु निंदितील तुझे शौर्य काय त्याहुनी दुःखद। मेल्याने भोगिसी स्वर्ग जिंकिल्याने महीतळ म्हणूनी अर्जुना ऊठ युद्धास दृढ निश्चये। हानी लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम मग युद्धास हो सिद्ध न लागे पापते तुझ। सांख्य बुद्धी अशी जाण ऐकती योग बुद्धी तू तोडिशील जिने सारी कर्माची बंधने जगी। न बुडे येथ आरंभ न घडे विपरीत ही जोडा स्वल्प ही हा धर्म तारी मोठ्या भयातुनी। ह्यात निश्चय लाभूनी बुद्धी एकाग्र राहते निश्चयावीन बुद्धीचे फाटे ते संपतीचिना। अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे। जन्मुनिया करा कर्मे मिळवा भोग वैभव भोगा कर्म फळे गोड सांगती स्वर्ग कामुक। त्यामुळे भुलली बुद्धी गुंतली भोग वैभवी ती निश्चय न लाभूनी समाधीत नवे स्थिर। तिन्ही गुणवदे वेद त्यात राहे अलिप्त तू सत्व सोडू नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध। सर्वत्र भरले पाणी तेव्हा आडात अर्थ जो विज्ञानी ब्रह्मविद्यास सर्व वेदांत अर्थ तो। कर्मातची तुझा भाग तो फळांत नसो कधी नको कर्म फळी हे तू अकर्मी वासना नको। फळ लाभो न लाभो तू निसंग सम होऊनी योग युक्त करी कर्मे योग सार समत्वची। समत्व बुद्धी हि थोर कर्मती हुनिही नची बुद्धीचा आसरा घेतु मागती फळ दीनते। येथे समत्व बुद्धी ने टळे सुकृत दुष्कृत समत्व जोड ह्यासाठी तेची कर्मात कौशल। ज्ञानी समत्व बुद्धीने कर्माचे फळ सोडुनी जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्छा।

0: अच्युत लंघुनी बुद्धि जाईल जेव्हा हा मोह कर्दम आले येईल जे कानी तेव्हा जिरविशील तू श्रवणे भ्रमली बुद्धि तुझी लाभुनी निश्चय स्थिरावेल समाधीत तेव्हा भेटेल योग तो। अर्जुन म्हणाला स्थिरावला समाधीत स्थित प्रज्ञ कसा असे कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा। श्री भगवान म्हणाले कामना अंतरातील सर्व सोडो निजो स्वये आत्म्यातची असे तुष्ट तो स्थित प्रज्ञ बोलिला नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित प्रज्ञ संयमी सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली घेई ओढो नि संपूर्ण विषयातु नि इंद्रिये जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक आतील न सुटे गोडी ती जळे आत्मदर्शने करित असता यत्न ज्ञात्याच्याही मनासही नेति खेचू निवेगाने इंद्रिये दांडगीची की त्यासु रोधो नियुक्तीने रहावे मतपरायण इंद्रिये जिंकिली जाने त्याची प्रज्ञा स्थिरावली विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातू निफुटे काम क्रोध कामांत ठेविला क्रोधातू निजडे मोह मोहाने स्मृती लोपली स्मृती लोपे बुद्धी नाश म्हणजे आत्मनाशची रागद्वेष परी जाता आली हातात इंद्रिये स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडूनिया प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे अयुक्तास नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे म्हणूनी न मिळे शांती शांती वीन कसे सुख इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जायजे त्याने प्रज्ञा जशी नौका वाऱ्याने खेचली जळी म्हणून इंद्रिये ज्याने विषयातून सर्वथा ओढो निघेतली आत त्याची प्रज्ञा स्थिरावली सर्वभूतास जी रात्र जागतो संयमी तिथे सर्वभूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्रती न भंग पावे भरताहि नित्य समुद्र घेतो जिरवू निपानी जाती तसे ज्यात जिरू निभोग तो पावला शांती न भोग लुब्ध सोडुनी कामना सर्व फिरे होऊनी निस्पृह अहंता ममता गेली झाला तो शांती रूपची अर्जुना स्थिती ही ब्राह्मी पावतान चळे पुन्हा टिकुनी अंतकाळी ही ब्रह्मनिर्वाण मेळवी। अध्याय दुसरा समाप्त।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: रामगीता चिंतन भाग 29. या भागाचे चिंतन करताना या पूर्वीच्या भागाचा महत्वाचा एक भाग, एक विचार आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवूया. रामधूच्या निमित्ताने गाव स्वच्छ असावे, पण गावात निघालेली जी घाण, त्याचे सिद्धांत जे वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितले ते आपण पाहूया. येणेप्रमाणे म्हणून सर्व गावाचे मलमूत्र जमवनी झाकावे जाणूनी तंत्र, त्याने गावाची जमीन सर्वत्र खतवनी द्यावी. याने दूर होईल घाण, थांबेल रोगराईचे नुकसान आणि पिकेल अधिक धान्य, अनेक लाभ एका माझे. हे समजाविण्याही पाहिजे कमिटी, तिने करूनी नाना आटाआटी, जनता जागृत करूनी शेवटी उत्पन्न द्यावे वाढवणी. गोखरू तरोटा तालीमखाना ज्यांनी भूमी वेढली जाणा, त्याचेही खत कराया सर्वांना, लावणी पीक वाढवावे. मुबलक खत मुबलक पाणी, मुबलक श्रम मुबलक बी भरणी, मुबलक उत्पन्न गगनाशी भेदुनी दिसावे गावी. तेची खरी आहे सेवा, हेची आवडे देवाधी देवा, उगीच मोठेपणाचा कांगावा मिरवावा काजयाची. सर्वांनी गाव स्वच्छ करावे, तेने आरोग्य नांदेल बरवे, घाण खतातुनी नवनवे वैभव येईल उदयासी. घराघराची होय दुरुस्ती, सौंदर्याची वाढे प्रीती, अस्वच्छतेची मिटे प्रवृत्ती, वाढे वृत्ती सहकार्याची. आपण एक ही वाढे भावना, दिगंती जाई आळशीपणा, कोणीन वाटे अधिक उणा, गुण प्रदर्शना वाव मिळे. सर्वांचे सर्वाकरिता वाढे मन, लोक राहती अति प्रसन्न, ऐशी आहे रामधून सहकार्याची बोधशाळा. ऐशा योजना घेऊनी हाती, करावी खेड्यांची दुरुस्ती, तेने आनंद लाभेल सकळाप्रती तुकड्या म्हणे. याप्रमाणे या भागाचे शेवटी वैराग्यमूर्ती निष्काम कर्मयोगी गाडगे बाबा म्हणतात, माय बाप हो पशु की होत पनैया, नरका कचूना होय, नर करणी करे तो नरका नारायण होय. हे संतांचं म्हणणं लक्षात घेऊन करणी करा आणि स्वतः नारायण बना. तुम्ही हात फिरवाल तिथं लक्ष्मी उभी राहील आणि गाव भूवैकुंठ होईल, हे ध्यानात ठेवा. आणि पुढे चिंतन करत असताना, अर्थात या 29 भागात वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी 160 वर्षे आयुष्य पूर्ण केलेले मंडला निवासी योगीराज स्वामी सीतारामदासजी महाराज यांचे उद्योग चिंतनाची नाविन्यपूर्ण जोड दिली आहे. स्वामीजी हटयोगी होते, चाचरी भुचरी खेचरी अगोचरी ह्या मुद्रा त्यांना सहज अवगत होत्या. त्यात खेचरी मुद्रा अत्यंत कठीण, त्यांनी हिमालयात जाऊन ही मुद्रा अवगत केली. योगाग्नी साधन त्यांना सहज होते. एकदा वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा हात स्वामी सीतारामदासजी महाराजांनी हस्तांदोलन करण्यासाठी आपल्या हातात घेतला, बराच वेळ तो सोडलाच नाही. काही वेळानंतर सहयोगी स्वामी सीतारामदासजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले. महाराज त्यांच्यापेक्षा फार लहान होते, पण महाराज स्मित हास्य करत आणि त्यांना विचारत की स्वामीजी, पहिले बार मैं देख रहा कि इस देश का योगी रो रहा, योगी तो दुख के आंसू पोंछते हैं और आपके आंखों में आंसू क्या है भाई, क्यों रो रहे हैं आप? तेव्हा स्वामीजी म्हणतात, तेरा हाथ जो मैंने मेरे हाथ में पकड़ा ये योगी का सामान्य हाथ नहीं है. अरे भाई, इस हाथ में दुनिया के अंदर की कोई भी वस्तु रहती तो अभी तक जल के राग बन जाती, फौलाद भी राग बन जाता. मैंने तुझ पर योगाग्नि का साधन किया है, खाटा योगी हूं मैं. और तू हंस रहा, कब सीखा तूने ये प्रक्रिया, योगाग्नि को शांत करने की प्रक्रिया कब सीखा तू? अरे भाई, ये साधन सीखने के लिए मुझे तो 40 साल लगे हैं, और तू कब सीखा? और तू हंस रहा, इसका मतलब यह है कि तू दूसरा तीसरा और कोई नहीं, जिसके पाने के लिए मैंने साधना की वही मेरा राम तू ही है. इसलिए तू सिर्फ संत नहीं है, तू मेरा भगवान है. आणि त्या क्षणापासून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत या हटयोग्यांनी कधीही सोडलं नाही, अगदी त्यांच्या सोबत राहिले. तेव्हा एवढे अधिकारी हटयोगी सत्पुरुष असून देखील ते कृषी उद्योग करीत. 1857 स्वातंत्र्य युद्धापूर्वी पासूनच ते भारत पाहत आले. निरीच्छ असूनही प्रसंगी स्वतः नांगर वाहून पहाडात शेती पिकवीत असत व सतत आदर्श जीवनाचा पाठ लोकांना देत. आदर्श ग्राम निर्माण कार्यात अशा संतांचाही सहृदय सक्रियतेने पाठिंबा आहे. वंदनीय महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, हाती उद्योगाचे साधन मुखी राम नामाचे चिंतन, हाची धर्म असे महान गाव करी लोकांचा. गुरुकुंज आश्रमात त्यांनी स्वतः कृषी विभाग, गोरक्षण विभाग, श्री गुरुदेव फार्मसी विभाग असे कितीतरी विभाग निर्माण केले आहेत. भजनातून देखील जागृती केली. स्वस्त काबा भारता, बघसी कुणाची वाट तू, कोण देतो आनुनी तुझं भाग्य कष्टा वाचुनी, सोड ही आशा अता चल वाट पुढची गाट तू, सावरी कर्तव्य घोडा आवरी व्यसने आता, सोड ही बलहीनता चढ उद्यमाचा घाट तू, स्वस्त काबा भारता बघसी कुणाची वाटत. उद्योगाची घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी, पण व्यसन मुक्ती शिवाय नाही. व्यसन लहान असो मोठे, परिणाम सारखाच आहे. एका यात्रेत एकानी नकली विंचवाचं दुकान आणलं. ते हिरवे पिवळे विंचू पाहून गर्दी व्हायला लागली, घ्यायला लागले वेगवेगळे त्याचे भाव. त्याच गावच्या एका माणसाने विचार केला की नकली विंचू एवढे वेगवेगळे भाव आहे, हे एवढ्या संख्येनं खपून राहिले, आपण जर असली विंचूचं दुकान मांडलं तर काय खपणार नाही. त्यांनीही विचार केला आणि 100-200 विंचू जंगलातून एका भांड्यात पकडून आणले. दुसऱ्या दिवशी खिळे ठोकले, त्यांच्या पायाला धागे बांधले आणि विकायला मांडले. एक म्हातारी आपल्या नातवाला घेऊन त्या शिवमंदिराच्या जवळ दर्शनाला आली. त्या नातवाला ते दुकान दिसलं. नातू हट्टी होता. तो म्हणायला लागला, आजी देवदर्शन नंतर होईल, पहिल्यांदा मला विंचू घेऊन दे. ती म्हातारी म्हणते आहे की मेल्या, सर्प आणि विंचू कोणी यात्रेत विकायला आणत असतात काय? म्हणे, आजी तुला कमी दिसते ते बघ दुकान. आजीनी चष्माकडून पाहिलं तेव्हा ते हिरवे पिवळे विंचू होते. नातवाला त्या दुकानावर नेलं. ती बोलते आहे की का रे सांग कोणता केवड्याचा आहे? म्हणे, आजी हा पांढरा 1 रुपयाचा, हिरवा 5 रुपयाचा आणि पिवळा 3 रुपयाचा अशी याची किंमत आहे. नातवाला विचारते आहे की सांग रे कोणता विंचू घेऊन देऊ. तेव्हा तो नातू म्हणतोय की आजी हे कोणते विंचू घेऊन देऊन राहिली, हालिंग ना डोलिंग, हे हालत नाही डोलत नाही, ते दुकान लागलं आहे अस्सल विंचवाचं. तो त्या दुकानावर घेऊन गेला. ती म्हातारी गरम झाली आणि त्या दुकानदाराला म्हणाली की मूर्खा, आता हे जहर घरात न्याल लावतं काय? आजी दुकान माझं आहे, माल माझा आहे, पैसा तुझा आहे, घेशीन तर घेण्या, तर ते नकली विंचू तिकडे जाय. नातू हट्ट करायला लागला. त्याच्या हट्टापैकी म्हातारी म्हणते आहे की सांग रे बाबा काय किंमत आहे? तो दुकानदार म्हणतोय, आजी विंचू कोणत्याही किंमत एकच आहे, 5 रुपये. अरे तो तर कमी अधिक किंमत करून राहिला, तू का करत नाही? लहान जे विंचू आहे, विंचवाचं पिलू ते घेते ना, देणं 50 पैशात. तो दुकानदार म्हणतोय की अजिबात जमत नाही, घेशीन घे, नको घेऊ. असं काय अंतर आहे रे त्या विंचवातून यात की तू भाव नाही सोडत? तेव्हा त्या दुकानदाराने सांगितलं, आजी विंचू लहान घे की मोठा, इंगडी घे की भुरा, घे की काळा, घे की निळा, याच्या नागीले जर हात लावला तर ठणक सारखीच आहे, म्हणून याचा भाव एकच आहे, ते नकली आहे, ते अस्सल आहे. याचा अर्थ आहे की व्यसन लहान असो की मोठं, त्याचा परिणाम सारखाच आहे. आज ना उद्या मोठ्या व्यसनाची सुरुवात ही लहान व्यसनापासूनच होत असते. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज उद्योगाच्या दृष्टीने ग्रामगीता ग्रंथामध्ये लिहितात, हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्यानी ठेवूनी खरे, आपले ग्रामची करावे गोजिरे शहराहुनी, हे गावीचे लोक विसरले, आळसाद्वारे दुर्दैव शिरले, दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरले गावामाजी, शहरी यंत्राधिके आली, गावाची उद्योग कला मिली, कुशल माणसे शहरी गेली उद्योगासाठी, शहरी गेली गावची बुद्धी, शहरी गेली गावची समृद्धी, कष्टाळू शक्ती हस्तकला सिद्धी तेही गेली, गावी उरली मुख्यतः शेती, ती कशीबशी चालविती, विशेष बुद्धी शक्ती संपत्ती याचा ओघ दुसरीकडे, उत्तम शिक्षित सामर्थ्यवान ते नोकरीसाठी फिरती वनवन, उद्योग धंदे वा शेती कोठून होईल उन्नत गावची, हे सर्व जरी लक्ष पुरविती तरी छोटे उद्योग आणि शेती निश्चय सर्वाशी पोषिती, बेकार दिन कोणी नुरे, कारण गावीच कच्चा माल, ज्यावरी जगताही खुशाल तो गावी पक्का नोहे म्हणून हाल गावाचे आमुच्या, कच्चा माल मातीच्या भावे तो पक्का होता चौपटीने घ्यावे, मग ग्राम जन कैसे सुखी व्हावे पिकवूनही ते उपाशी, त्यांच्या सुखाचे मुख्य साधन सर्वतोपरी स्वावलंबन, शहरावरी न राहता अवलंबून काम करावे सर्वांनी, उत्तम बुद्धी कौशल्य ज्ञान शक्ती सामर्थ्य इकडे योजून गावी वाढवावे स्वावलंबन, आडस झाडून सर्वांचा. हा भाग याच ठिकाणी.
2: हाय, मी आरजे स्वरा, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: श्यामची आई. परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव तामस तीर्थ. धो धो वाहणाऱ्या पाण्याला पाहावयास मी उठून बसलो. आई रवी काय रे तुलासा कंटाळलास वाटत, निझो माझी मांडी दुखायची नाही. मी म्हटलं, आई श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणं म्हणजे जागृती येणं. देव सर्वांना जागृती देतो. सूर्यनारायण सर्व जगाला चालना नाही का? दूरचा कंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळच आनंदाचा समुद्र अपरार वसतो. दुरून शिंभाच्या पाठी हाकलणारे मुलगे त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाठ बागेतून वाहत होते. प्रत्येकाचे घर आणि घराशेजारी प्रत्येकाचे केळी पोपळीचे नारळीचे आगर. मोठा सुखी आणि सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ आणि समृद्ध, मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेलचेल, दाट झाडी. आमची गाडी गावातून चालली. नेमकं घर आम्हास माहीत नव्हतं. विचारित विचारित चाललो. वाटेत मुलांची शाळा होती. आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुलं पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य, काहीही अपरिचित दृष्टीस पडताच मुलांची जिज्ञासा जागी होत असते. सुभाताईचं घर सापडलं एकदाचं. गाडीवानानं गाडी सोडली, बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. सुभाताईला मी कधीही पूर्वी पाहिलं नव्हतं. माझी आई सुभाताईपेक्षा वयानं वडील होती. आईच्या मोठ्या मुलीसारखी सुभाताई शोभत होती. आईला एकदम पाहिलं चकितच झाली. वहिनी ये. सुभाताईनं विचारलं. आई म्हणाली, सुभे हा श्याम हो, लहानपणी हट्ट करणारा, सर्वांशी भांडणारा तो हा हो. तुम्ही का आठवत? बराच किरे मोठा झालास, इंग्रजी शाळेत शिकतोस वाटतं. सुभाताईने विचारलं.
4: हो, मी चौथ्या इयत्तेत आहे,
3: असं मी उत्तर दिलं. त्या प्रेमळ भरल्या घरात आम्ही एकदम घरच्या सारखे होऊन गेलो. सुभाताई म्हणाली, वहिनी समुद्रावर आत्ता स्नान करावयास जा, म्हणजे 10-11 वाजायला परत याल. दुपारी जेवणे खाणे झाल्यावर देवीला जाऊ, म्हणजे सायंकाळी तुम्हाला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणतेस, एवढी आल्यासारखी 8 दिवस राहतीस तर किती चांगली झाली असते. मलाही बरे वाटले असते हो, सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असतास. सुभे ही गाडी परत भाड्याची ठरविली आहे, शिवाय तिकडं घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आले. श्यामचीही शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी दोघी भेटलो, हेच पुष्कळ झाले. मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो, आई म्हणाली. आम्ही कपडे घेतले. सुभाताईचे यजमान आमच्या बरोबर निघाले. गाडी जोरानं निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या आजूबाजूनच सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो. अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार, निळा पाण्याचा समुद्र आणि वर निळा आकाशाचा समुद्र. आमची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान आणि आम्ही खाली उतरलो. कुठे स्नान करावयाचं ते त्यांनी आम्हाला दाखवलं. समुद्राच्या लाटा तिथं उसळत होत्या. येथील वाळूही जरा लालसर आहे असं वाटत होतं.
4: इथंच लाल पाणी का बरे?
3: असा सुभाताईच्या यजमानास मी प्रश्न विचारला. ते म्हणाले,
5: देवाचा चमत्कार, दुसरं काय?
3: आई म्हणाली, इथं देवानं राक्षसास मारलं असेल म्हणून हे पाणी लाल झालं. सुभाताईचे यजमान म्हणाले,
5: हो तसा तर्क करावयास हरकत नाही.
3: लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा आणि माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोड्याशा जास्त पाण्यात जाऊन बसली. अंग धुऊ लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या करावयास हसत खेळत खिदळत येत होता. पायाखालची वाळू लाट माघारी जाताच निष्ठत होती. आम्ही मायलेकर ईश्वराच्या कृपा समुद्रात डुंबत होतो. पाणी खारट होतं, तरी आईनं मलाही प्यावयास लावलं. आईनं समुद्रास फुलं वाहिली, कुंकू वाहिले. समुद्राची तिनं पूजा केली. 4 आणे समुद्रात फेकून दिले. मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आईनं चाराणे दिली, ती कृतज्ञता होती। चंद्र सूर्य निर्माण करणाऱ्या देवाला भक्त काळवातीनं निरंजनानं ओवाळतो। स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता आणि भक्ती काहीतरी बाह्य चिन्हात प्रगट करावयास पाहत असतो। कुरडे नेसून पुन्हा आम्ही गाडी घरी आली, तो 12 वाजावयास आले होते। सुभाताईनं पानं घेऊन तयारी केलीच होती, आम्ही जेवावयास बसलो। मी केयुरान विशोयंती पुरुषा हा संस्कृत मधलचा श्लोक म्हटला। सुभाताईच्या यजमानास माझा श्लोक फार आवडला।
5: इंग्रजी शाळेत जातोस तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीच वाटतं? अलीकडच्या मुलांना 4 श्लोकही चांगले पाठ येत नाहीत। तुझा नंबर कितवा आहे सांग ना श्याम,
3: त्यांनी मला विचारलं।
4: दुसरा, मी सांगितलं।
5: वा, चांगला हुशार दिसतोस,
3: ते म्हणाले। सुभाताईचा मुलगा 5 वर्षाचा होता आणि मुलगी 2.5 वर्षाची होती। मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता, त्यानंही एक चांगला श्लोक म्हणून दाखवला। श्याम, खांडवी घे हो, आणखी लाजू बिजू नकोस, सुभाताई म्हणाली। श्याम मुळी साऱ्या जगाचा भीड असत, इथं नको हो लाजायला। काय श्याम, आई हसत म्हणाली। माझी आई ही जेवावयास बसली होती। सुभाताई तिला प्रेमानं म्हणाली, वहिनी तू आपली सावकाश जेव, त्यांना जाऊ दे उठून। साऱ्यांची जेवणं झाली। ओल्या पोफळातील परी सुभाताईनं आईला दिली। मी खोबरे कुरतोडून खाल्ले। सुभाताई आणि आई दोघी जणींनी आवराआवर केली। आग्र्यात गेलो, आग्र्यातील मजा पाहत होतो। कितीतरी केळी प्रसवल्या होत्या, केळीच्या दात्यांची पखरण पडली होती। केळीच्या दात्यांची चटणी करतात, पण हार असले म्हणजे त्यांना कोण विचारतो? केळ फुलाची एक एक पारी उघडत होती आणि केळ्याची फणी बाहेर पडत होती। पेरूचे झाड होते, त्यावर मी चढलो। पोपट बसले होते त्याच्यावर। एक सुंदर पेरू पोपटानं टोचला होता, आम्ही तो पाडला आणि खाल्ला। इतक्यात सुभाताईनं हाक मारली म्हणून मी घरात गेलो आणि मधूही पाठोपाठ धावत आला। श्याम, त्या पपनशीवरची 2-3 पपनसे तोडून आण, 2 इथं फोडू आणि 1 बरोबर घेऊन जा, गाडीत खायला होईल, सुभाताईनं सांगितलं।
4: कुठे आहे झाड,
3: असं मी विचारताच,
4: चल मी दाखवितो मामा,
3: असं मधू म्हणाला आणि माझा हात धरून मला ओढू लागला। पपनशीच्या झाडावर पिवळी पिवळी पप लटलेली होत। आमच्या घरी मी झाडावर चढून 2-3 पपनसे पाडली। पपनसे इथंच फोडा, पपनसे फोडण्यात आली। गाडीवानालाही नेऊन दिल्या फोडी, फारच गोड होती पपनसे। देवीला जायची वेळ, मी गाडीवानास उठवले। सुभाताई, तिची मुलं, मी आणि माझी आई सारी गाडीत मावलो। गाडी मोठीच होती। गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती। आईनं देवीची पूजा केली। लाकडी बाहुली, करंडा, बांगड्या तिच्या पायावर वाहिल्या। खण नारळांनी देवीची ओटी भरण्यात आली। साऱ्यांनी कपाळाला अंगारा लावला आणि कागदाच्या चिटोर पुडी करून घेतली। मग आम्ही वनभोजन केलं। नारळ, पोहे, गुळ, रानात गंमत वाटली। रानात नेहमी मजा वाटते, मनाला प्रसन्न आणि मोकळं वाटतं। वनभोजन, तिथं घरचे नसतात, विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो। दापोलीस जावयाचे होते, आम्ही तयारी एखाद्या रविवारी यावं, सुभाताई म्हणाली। तिचे यजमान म्हणाले,
5: श्याम अरे येत जा रे, आम्ही काही परकी नाही, अरे गेल्या आल्याशिवाय ओळख तरी कशी होणार, ये हो।
3: मी असं म्हटलं। आम्ही देवाच्या पाया पडलो, देवांना सुपारी ठेवली। सुभाताईनं पोफळे, 2 शहाळी, 1 मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिली।

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या स्वामिनी या विशेष सदरात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजच्या या सदरात आपल्यासोबत एक खास गेस्ट उपस्थित आहेत, त्यांच्याबद्दल सांगायला मला नक्कीच आवडेल. त्या म्हणजे शीतल जयेंद्र लेकरुवाळे सावळे मॅम आपल्यासोबत आज आहेत. त्यांचं शिक्षण सांगायचं तर MSc ॲग्री त्यांनी कम्प्लीट केलेलं असून MBA HR केलेलं आहे आणि सध्या त्या उप अधीक्षक भूमी अधिलेख या क्षेत्रात कार्यरत सुद्धा आहेत. आज आपण त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आजपर्यंतचा प्रवास. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार,
0: तुमचं स्वागत आहे रेडिओ मनभवनच्या.
1: धन्यवाद
0: मॅडम. आज आपण भेटलोय, बोलतोय, पण सुरुवातीचा काळ जो असतो बालपणीचा काळ सुखाचा आपण म्हणतो, तर बालपणापासून आपण गप्पा करूया. तुमचं बालपण कुठे गेलं नेमकं?
1: माझं बालपण म्हणजे माझं माहेर आहे बार्शी, सोलापूर जिल्ह्यात.
0: अच्छा.
1: भगवंताची बार्शी म्हणतात, म्हणजे पंढरपूर नंतर दर्शनाला लोक येतात. एकादशीला पंढरपूरचं दर्शन घेतात आणि बारस किंवा बारावीला आपण याला येतो बार्शीला, म्हणून त्याला बार्शी असं म्हणतात. तर ती आमची भगवंताची बार्शी आहे. माझं बालपण बारावी पर्यंतचं शिक्षण तिथेच झालेलं आहे.
0: अच्छा अच्छा, अरे वा. आणि त्या पुढच्या शिक्षणाबद्दल काय सांगाल?
1: त्याच्यानंतर मी BSc ॲग्री कोल्हापूर येथून पूर्ण केलं आणि MSc ॲग्रिकल्चर माझं राहुरी विद्यापीठामध्ये झालेलं आहे.
0: वा, छानच प्रवास आहे. बालपण झालं, मग शिक्षण, आणि मग पुढे आपला कौटुंबिक प्रवास असतो तो कसा सुरू झाला त्याबद्दल सांगा ना.
1: जेव्हा MSc झालं माझं तेव्हाच मी अभ्यास करत होते, MPSC चा अभ्यास करत होते मी. त्याच्यानंतर 2003 जी एक्झाम दिली आणि मग 2006 सिलेक्शन झालं आणि 2006 माझं लग्नही झालं. डिसेंबर 2006 लग्न झालं. आणि मला बऱ्याचदा प्रश्न विचारतात की तुम्ही सोलापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि खान्देशामध्ये कशा आल्या.
0: माझा पुढचा प्रश्न तोच होता ऍक्च्युअली.
1: म्हणजे मला खूप जण विचारतात की मग तुमचं लव्ह मॅरेज आहे की कसं आहे. तर 2006 आमचं लग्न आहे, म्हणजे त्या काळामध्ये मेट्रोमनी म्हणतो ना आपण, तर सुरुवात होती. तर त्या तो जो म्हणजे आपण म्हणूया वे आहे किंवा मार्ग आहे, तर त्याच्याद्वारे आमचं लग्न ठरलं होतं. सर आधी नाशिकला होते, भोसला मिलिटरी स्कूलला प्रोफेसर म्हणून होते आणि नाशिक म्हणजे माझं आवडतं ठिकाण आहे, त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हटलं आपण. पण नंतर सर पूर्ण खान्देशाचे झाले आणि आता मी पण खान्देशाची झालेली आहे.
0: कसं वाटतंय खान्देशात
1: आता? म्हणजे मला जवळजवळ 20 वर्ष झाले आता लग्नाला आणि बऱ्यापैकी माझा जॉब पण मी जळगाव जिल्ह्यात केलेला आहे. मध्ये 1-2 टर्म मी फक्त मराठवाड्यात काम केलं, त्याच्यानंतर मी जळगाव जिल्ह्यातच काम केलेलं आहे आणि जळगाव जिल्ह्यातला जवळजवळ प्रत्येक तालुक्यामध्ये काय आणि कसं आहे किंवा लोक कसे आहेत, लोकांनी पण मला साथ दिलेली आहे आणि मला खूप काही शिकायला मिळालेलं आहे. आणि आता जळगाव जिल्हाच हा माझा जिल्हा झालेला आहे.
0: तुम्ही उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहात, ही भूमिका निभावत असताना आलेले अनुभव कसे?
1: म्हणजे तुम्ही शासकीय क्षेत्रामध्ये जेव्हा येता ना, आता माझं जॉईनिंग 2007 आहे ह्या डिपार्टमेंटला, म्हणजे 2007 मी शासन सेवेत कार्यरत आहे. जेव्हा मी जॉईन होण्यासाठी आले, म्हणजे सिलेक्शन माझं लग्नाच्या अगोदरचं आहे, जॉईनिंग माझं लग्नानंतरचं आहे, त्याच्यामुळे मी जॉईन होताना पश्चिम महाराष्ट्रात जॉईन न होता मी खान्देशामध्ये जॉईन झाले. आणि जॉईन झाल्यानंतर पहिलाच म्हणजे पहिल्याच दिवसाचा बऱ्याच जणांचा प्रश्न होता की तुम्ही या डिपार्टमेंटमध्ये कशाला आलात.
0: अरे बाबा. हा,
1: परंतु मी शेतकऱ्याची मुलगी आहे, माझे वडील शेती करायचे, आता माझा भाऊ पण शेती विथ बिझनेस करतो, परंतु मी शेतकऱ्याची मुलगी आहे आणि शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याची कोणती बाब असेल तर

0: क्षेत्र माझं करिअर म्हणून सिलेक्ट केलेलं आहे, तर कुठेतरी माझ्या वडिलांना जो त्रास झाला तो त्रास इतरांना होऊ नये किंवा तो कमी कसा करता येईल या दृष्टीने मला काय करता येईल म्हणून फक्त मी इथे जॉईन झाले. मला खूप जण म्हटले की करा तुम्ही दुसरीकडे प्रयत्न. मी केला पण प्रयत्न, पण कदाचित माझं म्हणजे हेच माझ्यासाठी चांगलं असेल. त्याच्यामुळे मी आज म्हणजे मला सर्व्हिसमध्ये पण 19 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मी 19 वर्ष झाले याच डिपार्टमेंटला काम करते. आणि काम करताना अनुभव म्हणायचं तर खूप शेतकरी येतात, म्हणजे आमचा जमीन म्हणजे शेतकऱ्यांचीच प्रश्न आणि खूप शेतकरी येतात भेटायला येतात. आम्ही प्रत्येकाचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला चौकट म्हणजे न्यायाची चौकट असते किंवा कायद्याची जी चौकट असते त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काम करता येत नाही, त्याच्यामुळे कधी कधी समोरचा माणूस नाराजही होतो. परंतु प्रयत्न करतो आम्ही की जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता यावे म्हणून.
1: खरंच छान आहे. आणि आता हा या तुमच्या कार्याचा विषय निघालेलाच आहे, तर मला जाणून घ्यायला नक्की आवडेल की नागरिकांना जर जमीन खरेदी किंवा विक्री करायची असेल तर त्यावेळी नेमकी विशेष काळजी कुठली घेतली गेली पाहिजे.
0: आता आम्ही पाहतो आमच्याकडे म्हणजे आमचं काम जनरली मुख्य काम हे आहे की शेतीची मोजणी करणे. तर लोक काय करतात की खरेदी करतात आणि मग आमच्याकडे मोजणीसाठी येतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की खरेदीमध्ये दिलेलं क्षेत्र आणि प्रत्यक्ष जागेवरचं क्षेत्र याच्यामध्ये थोडीशी तफावत आढळते. तर आता त्या दृष्टीने माननीय आपले महसूल मंत्री जे आहेत बावनकुळे सर आहेत, तर त्यांनी पण आता एक नवीन योजना आणतोय आम्ही की आधी जमिनीची मोजणी करायची आणि त्याच्यानंतरच खरेदी विक्री व्यवहार करायचा, म्हणजे जेणेकरून जी जनतेची किंवा लोकांची जी फसवणूक होते ना तर ती थांबेल. आणि त्याच्यासाठी आता शासन स्तरावर पण खूप सारे प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच ही योजना पण अंमलात येईल आणि मग जे काही फसवणुकीचे प्रकार आहेत गैरप्रकार आहेत ते सगळे आळा बसेल त्यांना.
1: वा वा छानच आहे. ह्या अशा संदर्भातल्या तक्रारी तुमच्याकडे नेहमीच येत असतील, तर मग त्या तक्रारीचं निवारण करताना कुठल्या कुठल्या अडचणी येतात?
0: आमच्यापर्यंत माणूस येतो म्हणजे तो खूप त्रासून आलेला असतो. आणि पहिलं तर हा म्हणजे पहिलं काम काय करावं लागतं आम्हाला की जो माणूस आलेला आहे ना त्याचं काय म्हणणं आहे ते खूप शांतपणे पहिले समजून घ्यावं लागतं, ऐकून घ्यावं लागतं आणि मग त्यांना सगळी सिच्युएशन सांगावी लागते की बाबा असा प्रसंग आहे किंवा असा नियम आहे, आपण याच्यानुसार असं करू शकतो किंवा आपल्याला हे नाही करता आलं तर दुसरा मार्ग असा आहे, असे मार्ग सांगावे लागतात. सुरुवातीला खूप असे अग्रेसिव्हली येतात लोक, परंतु आपण जेव्हा त्यांना समजावून सांगतो तेव्हा तीच लोक माफी मागतात आणि समाधान झालं म्हणून पण जातात. कालचाच एक प्रसंग आहे, एक व्यक्ती आले माझ्याकडे की आमचं असं असं आहे, असं झालंय, आम्हाला काय करायचं काही नाही, असं नाही, तुमचे लोक सांगत नाहीत वगैरे वगैरे. त्यांना म्हटलं की याच्यामध्ये असं आहे, हे नाही झालं तर हा दुसरा पण उपाय आहे, आपण ह्याच्याद्वारे करू शकतो. तेव्हा ते म्हटले की मॅडम मी बोललो पण सॉरी म्हणे, पण तुम्ही आमचं समाधान केलं. म्हणजे याच्यातून मला मी जे काम करते ना त्याचं समाधान मिळतं.
1: बरोबर. आणि ते खरं महत्वाचं समाधान आहे, त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना समजूत घालून आणि योग्य तो मार्ग दाखवणं. वा खूपच छान कार्य आपण करता मॅम. आता आपण तुमच्या पर्सनल लाईफकडे जुळूया. तुम्ही म्हटलात की मॅट्रिमोनीच्या याच्यातून तुमचा विवाह ठरला, पण मग त्यापुढे तुम्हाला कौटुंबिक साथ कशी मिळाली तुमच्या या सगळ्या घर सांभाळून या बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना?
0: माझं सिलेक्शन जरी लग्नाच्या आधीच होतं ना तरी जॉईनिंग मी लग्न झाल्यानंतर आणि माझी मुलगी झाल्यानंतर मी जॉईन झाले. म्हणजे माझी मुलगी अगदी 6 महिन्याची पण नव्हती, त्याच्यानंतर तिला घेऊनच मी जॉईनिंगसाठी गेले. आमचं नाशिक डिव्हिजनचं हेडक्वार्टर आहे तर जॉईनिंगसाठी नाशिकला जावं लागायचं, तर ती छोटी मुलगी घेऊन आणि सर होते माझ्यासोबत, तर आम्ही तिघं जण जॉईनिंगला गेलेलो होतो. तर तो दिवस मला आजही जसाच्या तसा आठवतो. आणि मग जेव्हा मग जॉईन झाल्यानंतर जेव्हा रोज ऑफिसला जायची वेळ यायची तेव्हा मग सासूबाई होत्या ज्या माझा आधारस्तंभ म्हणून आतापर्यंत त्या आहेत, तर त्यांनी सांगितलं की तू जा मी आहे. मग माझी मुलगी त्यांच्याकडे आणि मी माझी ड्युटी करायचे. मग हे असं त्यांनी मला खूप सपोर्ट केला.
1: सपोर्ट ते मोटिवेशन खूप महत्वाचं असतं यावेळी,
0: कारण लहान मुलाला सोडून जायचं म्हणजे एका आईचं कसं मन असतं ना ते म्हणजे शब्दामध्ये नाही सांगता येणार. पण तेवढ्या भरवशाचा जर आपलं कोणी माणूस असेल ना तर त्याच्याकडे आपण आपलं बाळ ठेवू शकतो. तर माझ्यासाठी माझ्या सासूबाईंनी ती खूप मोठी जबाबदारी पेललेली आहे आणि आजही त्या आहेत आम्हाला साथ द्यायला प्रत्येक प्रसंगात.
1: वा वा क्या बात आहे, खूपच छान. पण एखादी महिला जेव्हा घराबाहेर पडते तर तिने आपल्या स्वतःचा वेळ आणि कुटुंबासाठीचा वेळ आणि समाजासाठीचा वेळ जो आहे या कसं समानता साधता आली पाहिजे तिला, तुम्हाला काय वाटतं?
0: खरं तर म्हणजे मी स्वतः या सगळ्यामधून गेलेली आहे आणि जी ओढाताण होते ना ती मी स्वतः पण पाहिलेली आहे आणि माझी पण झालेली आहे. म्हणजे माझा दिवस जवळजवळ पहाटे 4 वाजता

0: तो सुरू व्हायचा.
1: बापरे.
0: आमचं एकत्र कुटुंब होतं आधी, जवळजवळ म्हणजे 10 व्यक्तींचं आमचं कुटुंब असायचं. त्याच्यामुळे सकाळी सगळ्यांचा स्वयंपाक, सगळ्यांचा नाश्ता, मुलांचे डब्बे, हे सगळं करायचं काम माझं होतं. ते सगळं करायचे मी नंतर मग बरोबर राईट टाईम ऑफिसला जायचं. मला ऑफिसला लेट गेलेलं मला आवडत
1: नाही.
0: मला अजिबात म्हणजे कधी कधी तर असं व्हायचं की माझ्या ऑफिसचा स्टाफ यायच्या आधी मी ऑफिसमध्ये
1: असायचे.
0: मला म्हणजे वेळेच्या 5 मिनिटं आधी पोहोचायची सवय लागली, ती मला माझ्या आईमुळे लागली. म्हणजे तिने मला शिकवलं की वेळेचं महत्व हे वेळ गेल्यावर येत नाही, तर वेळ यायच्या आधी आपण जर वेळेला असेल तर वेळ ही आपली होते, हे तिने मला शिकवलं होतं. त्याच्या तो नियम मी आज पण माझ्या आयुष्यामध्ये पाळते. आणि त्याच्यामुळे मी ऑफिसमध्ये वेळेवर असायचे, माझं दिवसभर काम करायचे, मग संध्याकाळी येऊन मुलांसाठीचा थोडा वेळ, घरातला थोडा वेळ, हे असं शेड्यूल राहायचं. पण मला असं वाटतं की म्हणजे मी जे अनुभव घेतलेले आहेत, तर मला असं वाटतं की ज्या महिलांना करिअर करायचं आहे त्यांना घरातल्यांची साथ तर मिळतेच, परंतु प्रत्येक गोष्ट ही आपणच केली पाहिजे हा जो विचार आहे ना प्रत्येक स्त्रीचा, वाटतं तिला की ह्या गोष्टी आपण करू शकतो, आपण करूया म्हणून, पण तो थोडासा बाजूला ठेवावा. कारण आपलं जे मेन टार्गेट असतं, आपलं करिअर आणि आपली मुलं, ह्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा असतो. तर त्या गोष्टीवरती आपण जास्त फोकस करायचा. घरातले जे कामं म्हणतात, तर आपण कमवतो, आपली कपॅसिटी असते, तर मग आपल्यामुळे एखाद्या दुसऱ्या स्त्रीला रोजगाराची आवश्यकता आहे, तिला रोजगार मिळू द्या ना. म्हणजे तिला आपल्या घरात काम केलं तर तिला रोजगार मिळेल ना, हा विचार आपण करायला पाहिजे. इव्हन सगळ्याच महिलांनी करायला पाहिजे. म्हणजे मी जमतय म्हणून सगळं मीच नको करायला ना, आपल्यातलं काही आपण दुसऱ्यांना पण करायला देऊया, जेणेकरून त्यांना पण मदत होईल, त्या बाईचं पण कुटुंब चालेल ना, तिचा पण शरीर चालेल. तर हा एक विचार आहे की आपण थोडस त्या दृष्टीने पण बघायला पाहिजे. कारण जेव्हा आपण काम करतो ना, उमेदीचं वय असतं तेव्हा काम करतो, सगळं होतं तेव्हा, म्हणजे आपल्याला थकवा जाणवत नाही, काही जाणवत नाही. पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ना, जेव्हा आपलं वय वाढतं ना, त्याच्यानंतर जाणवतात. म्हणूनच सुरुवातीपासून थोडासा वेळ स्वतःसाठी द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. मी आता सुरू केलेला आहे की म्हणजे एवढे दिवस झालं, म्हणजे माझ्या जबाबदाऱ्या आता कमी झाल्यात, मुलं बाहेर शिकायला गेलेली आहेत, थोडं रिलॅक्सेशन आलेलं आहे, तर मी थोडासा वेळ मी स्वतःसाठी देते आता. आणि मला ज्या आवडतात ज्या गोष्टी त्या मी करते आता. तर प्रत्येकीने असं करायला पाहिजे.
1: हे सगळा तुमचा प्रवास ऐकताना मला असं विचार येतो की इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळता आहेत समाजासाठी सुद्धा, पण तुमच्या आवडीनिवडी त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला सुद्धा, म्हणजे हे सगळं सोडून या व्यतिरिक्त तुम्हाला कसला छंद आहे, आवड आहे?
0: माझा मुख्य छंद म्हणजे ऐतिहासिक कादंबऱ्या वाचणं, हा छंद होता. माझी आई हिस्ट्रीची प्रोफेसर होती, त्याच्यामुळे घरात इतिहासाची सगळी पुस्तकं होती. म्हणजे आमचं बाळकडू म्हणजे शिवाजी महाराजांच्या गोष्टी होत्या, जिजाऊंच्या गोष्टी होत्या, महाभारत, रामायण याची पुस्तकं घरात असायचे. आणि तेव्हा आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा टीव्ही किंवा मोबाईल अशा गोष्टी नव्हत्या, तर सुट्टीमध्ये नुसते पुस्तकं वाचायचं. आमचं कॉम्पिटिशन चालायचं की कोण कुठलं पुस्तक आधी वाचेल किंवा किती पुस्तकं कोणी वाचायचे. तर हे सगळे पुस्तकं वाचायची सवय लागली मला. आणि मेन म्हणजे माझा छंद किंवा आवड जी होतं ते म्हणजे ऐतिहासिक कादंबऱ्या किंवा पुस्तकं वाचणे ही होती. तर आता सध्या थोडस मागे पडलंय, तर आता मोबाईल मध्ये पुस्तकं वाचायला सुरू केलं मी. ई बुक वाचते मी, पण मग सगळ्याच प्रकारचे वाचते मी आता, असं फक्त ऐतिहासिक असं नाहीच आहे, तर मग वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचते मी आता.
1: ऐतिहासिक पुस्तकं वाचणं इंटरेस्टिंग असतं खरंच हे सगळं. मॅडम, महिला आता प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतेय, प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवरच आहे, याबद्दल आपलं मत काय?
0: नो डाऊट, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवरच आहेत. मी तर असं म्हणेन की त्याचं कारण असं आहे की एकतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं मी खूप ऋणी आहे त्या बाबतीमध्ये. कारण आज ज्या महिला तुम्ही बसलेल्या आहेत आणि मी पण बसलेली आहे,
1: ते फक्त त्यांनी,
0: यस यस, त्यांनी जे सॅक्रिफाईस केलेलं आहे, त्यांनी जे बलिदान दिलेलं आहे त्या काळामध्ये, म्हणजे जवळजवळ 150 ते 200 वर्षापूर्वीचा काळ होता, आणि त्या काळामध्ये त्यांनी एवढा पुढचा भविष्याचा आपला विचार केला, तर मग कुठेतरी आपण पण त्यांनी जे सॅक्रिफाईस केलेलं आहे त्याला न्याय द्यायचा आपण पण प्रयत्न करायला पाहिजे. आणि स्त्री शक्ती म्हणतोय ना आपण, ठीक आहे काही वेळा आपण स्त्री म्हणून कमी पडतो, परंतु निसर्गाने लादलेल्या त्या आपल्यावरती ज्या आहेत ना, लादलेल्या म्हणण्यापेक्षा निसर्गाने दिलेल्या त्या आपल्या शक्ती आहेत की ज्या आपण वेस्ट नाही करत आहे. आपली शक्ती जी आहे ती म्हणजे पुनर्जन्माची शक्ती फक्त महिलेमध्येच आहे, ती पुरुषामध्ये नाहीये, ती आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे. आणि त्याच्यामुळे आजही स्त्री ही वंदनीय ठरते प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि स्त्रीचं आपण म्हणू ना की श्रेष्ठत्व काय आहे, तर पुरुषांपेक्षा जास्त ताकद स्त्रीमध्ये असते. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहनशीलता जास्त आहे, मला वाटतंय की इमोशनल कोशंट जो असतो तो पण स्त्रीचा जास्त असतो. आपण म्हणतो की स्त्रिया लवकर रडतात म्हणून, परंतु सहन करण्याची जी शक्ती असते ना त्यांची, ती पण पुरुषापेक्षा जास्त असते. आणि त्याच्यामुळेच प्रत्येक, आज आपण बघतो आहे की प्रत्येक जो फील्ड आहे किंवा प्रत्येक क्षेत्र आहे, तर त्याच्यामध्ये महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने म्हणण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं काम करून दाखवतात.
1: तर हा सगळा प्रवास आहे, तुमची कारकीर्द छान आहे, एक संवेदनशील अधिकारी म्हणून आपण कार्यरत आहात. तर मला सांगा ना, या आजचं जे युग आहे, स्पर्धा परीक्षेचं युग आहे, या स्पर्धा परीक्षांच्या युगात ज्या महिला तरुणी तयारी करत असतात त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: मी जेव्हा स्पर्धा परीक्षांची तयारी केली, साधारणपणे 1999-2000 दरम्यान केली, म्हणजे आजपासून 25-26 वर्षापूर्वी आम्ही तयारी केली. तर तेव्हा आमच्या वेळेस क्लासेस वगैरे काही नव्हते, आम्ही सेल्फ स्टडी करायचो पूर्ण. आणि बेसिक जे होतं आपलं 5वी ते 12वीपर्यंत सायन्स, मॅथ्स आणि हिस्ट्री, ज्योग्राफी, हे जे बेसिक्स होते ते आम्ही सगळे करून घेतले परत एकदा. कारण आपण तेव्हा कसं फक्त परीक्षेपुरतं किंवा असा थोडा अभ्यास केलेला असतो आणि मग ते रिवाईज करायची गरज असते. तेव्हा आम्ही ते सगळं रिवाईज केलं. आमचा एक ग्रुप होता छान, आम्ही सगळेजण दिवसभर अभ्यास करायचो आणि मग रात्री डिस्कशन करायचो की आज आपण तू हे वाचलं, हे वाचलं, हे वाचलं, मग त्याच्यातून काय, म्हणजे आम्ही टॉपिक पण डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचो आणि मग त्याच्यानुसार आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो. मग माझ्या आयडिया त्यांना काही चांगल्या वाटत असतील, त्यांच्या आयडिया मला काही चांगल्या वाटत असतील, तर आम्ही ते एक्सचेंज करायचो. आणि मग त्याच्यामुळे एक्सचेंज केल्यामुळे काय व्हायचं की कमी वाचून पण आम्हाला जास्त ज्ञान मिळायचं. म्हणजे आपण म्हणतो ना, ज्ञान हे दिल्याने वाढते, तसं आम्ही ती म्हणजे ते जी म्हण असेल किंवा असेल ते आम्ही खरोखर अनुभवलेलं आहे ते. तर आज काय, आज आम्ही पाहतोय ना की मुलं काय करतात की फक्त मोबाईलवर किंवा लॅपटॉपवरती पाहतात, स्वतःच्या नोट्स काढणं बंद आहे. आम्ही म्हणजे स्वतःच्या नोट्स काढलेल्या होत्या आणि प्रत्येक सब्जेक्ट आम्ही वाटून घेतले, असेच त्याच्या नोट्स बनवल्या, त्या डिस्ट्रीब्यूट केल्या. म्हणजे सगळ्यांचे सगळे, आपल्याला तेवढा वेळ नसतो ना, सगळ्यांचे सगळे सब्जेक्ट कव्हर झाले. म्हणजे तुम्ही जेव्हा एमपीएससीचा किंवा युपीएससीचा अभ्यास करता किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना, तर सेल्फ स्टडी तो खूप महत्वाचा आहे. स्वतःचं कंटेंट तयार करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ठीक आहे, आपण पुस्तकं वाचतो, परंतु जे त्याच्यातून आपण जे नोट्स काढतो ना, त्या खूप उपयोगाला येतात. म्हणजे आम्ही एवढं तयार केलं होतं की पेपरमध्ये जर एखादा प्रश्न आला ना, की आम्ही जे नोट्स काढलेले होते ना, त्या डायरेक्ट अशा डोळ्यासमोर दिसायला लागायच्या आम्हाला, की म्हणजे ऍज इट इज की आपण हे केलेलं आहे, आपण हे लिहिलेलं आहे, तर आपल्याला हे असं लिहायचं आहे. म्हणजे ऍज इट इज तसं येत होतं. म्हणजे ते रिवाईज झालं आमच्याकडून, आम्ही लिहितो वाचतो तेव्हा. आताच्या मुलांमध्ये जे लिहिण्याची कपॅसिटी आहे ना, ती खूप कमी झाली आहे. त्यांना रेडी मटेरियल
1: पेशन्स
0: कमी झाले. तो फरक किंवा ते डिफरन्स इथे जाणवतो. त्याच्यामुळे सेल्फ स्टडीवरती जास्त भर द्यायला पाहिजे आणि ग्रुप स्टडीवरती.
1: आजपर्यंतच्या प्रवासातला अविस्मरणीय असा प्रसंग कुठला सांगाल?
0: असे तर खूप सारे प्रसंग आहेत.
1: आनंदाचे
0: खूप सारे प्रसंग आहेत माझ्यासाठी. म्हणजे आता म्हणजे एवढे म्हणजे आठवायला गेलं तर मला सगळेच आठवत आहेत. एक पर्टिक्युलर असा कोणताही आहे, पण सगळ्यात आनंदाचा म्हटलं तर म्हणजे मुलगी जेव्हा माझी जन्माला आली ना, तो खूप आनंदाचा प्रसंग होता. कारण माझे मिस्टर आहेत जयेंद्र लेकुरवाळे, त्यांना सख्खी पण बहीण नाहीये आणि चुलत पण बहीण नाहीये. म्हणजे ते चौघं भावंड, चुलत सख्खे म्हणून चौघं भाऊच आहेत ते, त्यांना बहीण नाहीये. तर सगळ्यांची खूप इच्छा होती की मुलगीच पाहिजे म्हणून. आणि जेव्हा मुलगी झाली माझी, माझी मुलगी ही आपला जो दसरा चालू असतो, दसऱ्याचे 10 दिवस असतात, त्यातल्या महानवमीला ती झालेली आहे. म्हणजे खरोखर मुहूर्तावरतीच लक्ष्मी घरात आली किंवा दुर्गा घरात आली असं म्हणूया. तर तो माझ्यासाठी खूप अविस्मरणीय म्हणजे क्षण होता, मी तो कधीच नाही विसरू शकणार.
1: छान छान, अगदी खरंच प्रत्येक आईला आई होण्याचं जे आपल्याला मिळतं वरदान, ते मिळणं खरंच अविस्मरणीय प्रसंग असतो तो. तर आता आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत, तर अगदी एका शब्दात तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. चहा की कॉफी?
0: कॉफी.
1: वा. ऑफिस की फील्ड वर्क?
0: ऑफिस.
1: आवडतं पुस्तक?
0: छावा.
1: आवडती व्यक्ती किंवा प्रेरणास्थान?
0: माझी आई.
1: एका शब्दात स्वतःचं वर्णन काय सांगाल?
0: हे खूप अवघड प्रश्न आहे हा रॅपिड फायर मधला. मम्मा.
1: वा. सुट्टीचा दिवस कसा घालवायला आवडतो?
0: मूवी पाहायला आवडते मला.
1: अरे वा. गाणी ऐकणं की वाचन?
0: ट्रॅव्हलिंग टाइम मध्ये पूर्ण गाणी.
1: वा वा. तर आता सुद्धा तुमच्या आवडीचं आपण एक गाणं ऐकूया. सांगा कुठलं गाणं तुम्हाला ऐकायचं आहे आता क्षणी?
0: जिंदगी एक सफर है सुहाना.
1: मस्तच ऐकूया तुमच्या आवडीचं हे खास गाणं आपल्या श्रोत्यांसाठी सुद्धा.

0: ट्रिकी क्वेश्चन तुम्हाला विचारते, जर तुम्ही अधिकारी नसता तर कुठल्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असता असं तुम्हाला वाटतं की मी या क्षेत्रात जायला पाहिजे होतं, हे सोडून या क्षेत्रात करिअर केलं असतं?
1: मला तरी स्वतःला तसं काही वाटत नाही, पण माझी आई म्हणायची की तू अधिकारी होण्यापेक्षा तू टीचिंगच्या फील्डमध्ये गेली असती, प्रोफेसर जर झाली असती, एमएससी अग्री झालेला आहे, तर तू पुढे पीएचडी करून जर टीचिंगच्या क्षेत्रात गेली असती तर अजून चांगलं तुझं करिअर झालं असतं.
0: एका शब्दात स्त्री शक्ती म्हणजे काय?
1: ऊर्जास्थान.
0: वा. आणि शेवटी जाता जाता कुटुंबासाठी एक असा शब्द.
1: कुटुंबासाठी आधार.
0: वा. सुंदर सुंदर. आणि आमच्या तरुणी ज्या आता आपल्याला या क्षणी ऐकतात त्यांच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न मी विचारते, यशासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कुठली? मेहनत, सातत्य की आत्मविश्वास?
1: आत्मविश्वास.
0: वा. खरंच. तर महिलांना तुम्ही सुद्धा लक्षात घ्या, स्वतःतील क्षमता ओळखा, त्या फुलवा, त्या जगवा आणि आत्मविश्वासाने आपलं यशाचं शिखर नक्कीच गाठात. मॅडम, तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल रेडिओ मनभावांच्या टीमतर्फे मनस्वी आभार.
1: धन्यवाद. मला पण खूप छान वाटलं गप्पा मारून. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.

0: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
1: नमस्कार, मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव. आपण मागच्या भागात पाहिलं की श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद युद्धप्रसंगी होत होता आणि अशा घोर युद्धप्रसंगावेळी हे युद्ध होणार आहे ते कशासाठी, हे युद्ध करून नेमके आपल्याला काय मिळणार आहे आणि खरोखरच युद्ध करून हजारो लोकांचा संहार व्हावा आणि मग आपल्याला जे मिळेल ते खरोखरच तितक्या योग्यतेचं आहे का, राहील का, असा मूलभूत प्रश्न अर्जुनाच्या मनात तयार झालेला होता. त्याच्या प्रश्नांना भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात आणि ती उत्तरे ऐकून अर्जुन पुन्हा श्रीकृष्णांना काही शंका विचारतात आणि पुन्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनांच्या शंकांचे निरसन करतात. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील प्रश्न आणि उत्तर या पद्धतीचा संवाद विकसित होणं हे स्वाभाविकच होतं. पण या संवादास भगवान श्री कृष्ण द्वैपायन वेदव्यास महर्षींनी 700 श्लोकांमध्ये या सगळ्या संवादाला निबद्ध केलं आणि श्रीमद भगवद्गीता ही आकारास आली. श्री वेदव्यास महर्षींनी या संपूर्ण संवादाचे 18 अध्यायाचं मध्ये विभाजन केलेलं आहे आणि या प्रत्येक अध्यायाला योग असं म्हटलेलं आहे. पहिल्या अध्यायाचे नाव अर्जुन विषाद योग, दुसऱ्या अध्यायाचे नाव सांख्य योग, तिसऱ्या अध्यायाचे नाव कर्मयोग. असे प्रत्येक अध्यायामध्ये कोणता प्रतिपाद्य विषय आहे त्याला अनुसरून त्या त्या अध्यायाला नाव दिले आणि पहिल्या अध्यायाच्या समाप्तीवेळीस ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीता सुपनिषस्तु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे विषाद योग नो नाम प्रथमोध्याय असं त्याचा उल्लेख केला. म्हणजे सर्व उपनिषदांचे सार असलेली जी ब्रह्मविद्या व त्या ब्रह्मविद्येच्या प्राप्तीचे योगशास्त्र जे काही आहे त्यालाच श्रीमद भगवद्गीता असे म्हटलेले आहे आणि हे जीवनाशी जोडले असल्यामुळे जसं आपण म्हणतो आहे त्यालाच आपण गीता मॅनेजमेंट असं नाव दिलेलं आहे. संसार व परमार्थ यांचे यथार्थ सम्यक आणि परिपूर्ण दर्शन घडवणारी अशी ब्रह्मविद्या उपनिषदांमध्ये सांगण्यात आलेली आहे. उपनिषद ग्रंथ हे वेदांचे अंतिम भाग आहेत. उपनिषदे असंख्य आहेत पण त्यातील 108 उपनिषदे प्रमुख मानली आहे. त्यामध्ये सुद्धा 12 उपनिषदे ही प्रमुख मानलेली आहे. या सर्व उपनिषदांमधून ब्रह्मविद्या सांगण्यात आलेली आहे. सर्व उपनिषदे जे जे काही सार आहे तसेच परमार्थ तत्वाचे प्रकाशन करणारी जी ब्रह्मविद्या आणि तिची प्राप्तीची जी काही साधने आहेत ती भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमधून प्रकट केलेली आहे. योग हे त्या ब्रह्मविद्येच्या प्राप्तीचे साधन आहे. त्या ब्रह्मविद्येस आपल्या बुद्धीला प्रकाश मिळेल आणि त्याचा आपण अभ्यास करू त्याप्रमाणे त्या सरावाला आपण योग म्हणू अशा प्रकाराचा एक आपल्याला उद्देश करून सगळी ही माहिती त्यामध्ये दिलेली आहे. त्यातील प्रत्येक अध्यायाला योग असे म्हटलेले आहे. प्रत्येक अध्यायातील जे प्रतिपाद्य विषय आहे तो साक्षात किंवा परंपरेने परमेश्वर प्राप्तीसाठी अनुकूल असलेलं साधन आहे. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ इतका गूढ आहे की जो समस्त वेदांचे, समस्त उपनिषदांचे, समस्त पुराणांचे सार आहे असं म्हटलं तरी चालेल. असंही म्हणता येईल की जे काही विविध श्लोक त्याच्यामध्ये वेदाला आणि उपनिषेदांना धरून म्हटलेले आहे ते एका प्रकारे आपण उदाहरण असं बघितलं जे स्वतः श्रीकृष्णांनी दिलेलं आहे की ती एक गाय असून श्रीकृष्ण म्हणजे गोपाल नंदन हा तिचं दोहन करणारा किंवा दूध काढणाराच एक विशेष व्यक्ती आहे. पार्थ म्हणजे अर्जुन हा एक वासरू आहे आणि गीता म्हणजे सर्व वेदोपनिषदे सारमधून असलेले एका प्रकाराचे महान आणि सुमधुर अमृतरूपी दूध आहे. हे एक शाश्वत तत्वज्ञान आहे. प्रत्येकाने खोलामध्ये जाऊन त्याचा अभ्यास करावा. जीवन का आणि कसे जगावे यावर प्रत्येक जण ज्याच्या ज्याच्या बुद्धीप्रमाणे वेगवेगळा विचार करून याचा एक आपलाच वेगळा विचार मांडत असतो. काही माणसांच्या बुद्धीमध्ये असे प्रश्न येत नाही, पण काहींच्या बुद्धीमध्ये असे विचार कधीतरी येतात. पण काहींच्या बुद्धीमध्ये असे प्रश्न अगदी घर करून बसतात. माणसांमध्ये आपण बघूया तीन प्रकार असणारे हे व्यक्ती आहेत किंवा तीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. काही माणसांच्या मनात असे प्रश्न कधी येतच नाही. अशी माणसे जशी कुत्री मांजरे जीवन जगतात तसे पशुव जीवन जगत असतात. अशा माणसांना शरीराने फक्त मानव म्हणावे, पण बुद्धीने ते पशुच असतात. काही जणांच्या मनाने असे पण प्रश्न घेतलेले असतात जे याच्याशी जोडलेले आहे, परंतु काही काळानंतर ते मनातून निघून जातात. जसे स्मशानामध्ये एखाद्यास पोचविण्यास केलेल्या माणसाला असे काही प्रश्न पडू शकतात, येथे सर्व संपले बघा, गेलेला माणूस कशासाठी जगला आणि आपण स्वतः तरी का जगत आहो, गेलेल्या व्यक्तीने काय मिळवले आणि आपण काय मिळवणार आहो, अशा प्रश्नातील त्याला एक गोंधळ निर्माण होतो. आणि अशा लोकांमध्ये जमल्यामुळे त्याला हे असे काही प्रश्न पडू शकतात. पण कालांतराने तो माणूस असे प्रश्न विसरून जातो किंवा पुढे विचारत पण नाही. पण काही जण हा प्रश्न बुद्धीत ठेवतात आणि त्याचा सतत विचार करतात. प्रत्येकाला बुद्धीची ठेवण वेगवेगळी आहे हे माहीत असतं, पण ती कशी वापरावी आणि त्याचा उपयोग कशासाठी करावा म्हणजे परत तेच प्रश्न, का जगावे आणि कसे जगावे याच्यावर तो विचार करीत राहतो. अशी याच्या गंभीरतेचा विचार करीत करीत आणि अशा प्रश्नांचे उत्तरे शोधता शोधता त्याला बुद्धीमध्ये जे काही संस्कार मिळतात किंवा त्या संस्कारामधून किंवा त्याचा अनुसरण करून त्याच्या पुढे त्याला उत्तरेही मिळतील अशा तो आशामध्ये असतो, अपेक्षेमध्ये असतो आणि त्याला तिथे उत्तरे मिळूही लागतात. जीवन कशासाठी जगावे या प्रश्नास काही जण उत्तर देतील की जीवन आनंदासाठी जगावे. जीवनात जेवढा आनंद मिळवता येईल तितकं घेणं आपल्याला शक्य आहे आणि जेवढं आपण घेऊ शकतो ते आपण घ्यावे, त्यालाच आपण एक आनंद मिळवला असं म्हणू शकतो. या काहीसा प्रकारे विचार करणारे लोक यांना अशी उत्तर सहज मिळून जातात, कारण हे कुठेतरी जीवनाशी जोडलेलं असतं. आणि दुसऱ्यांचीही उत्तरांचा ते जरी विचार करत असतील तरी दुसरे म्हणतील की परमेश्वरास प्राप्त करून घेण्यासाठी जीवन जगावे, तेव्हा कसे जगावे या प्रश्नाला प्रत्येक जण त्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे उत्तरे देईल आणि ती योग्य आहे असेही त्यांना वाटेल. त्यामध्ये प्रत्येकाची मते वेगवेगळी असल्यामुळे कशा प्रकाराचे जीवन जगणे योग्य आहे हे कसे ठरवायचे हा प्रश्न आपल्या समोर येतो. या प्रश्नांना भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीते याच्या माध्यमातून अनेक प्रकारे उत्तर दिली आहे. त्यांनी दिलेले उत्तर तुम्ही मान्य करा अगर करू नका, पण जीवन का आणि कसे जगावे या मूल प्रश्नांना मात्र तुम्ही टाळूच शकत नाही. हेच खरं श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. आपण पुढे बघूया. याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की गीता व्यवस्थापन, गीता मॅनेजमेंट याच्यामध्ये आणखीन श्रीकृष्ण अर्जुन संवाद हा आजच्या काळात आपल्याला कसा उपयुक्त पडतो. महाभारतातील युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाच्या सांगण्यावरून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मनोमत उभे करतात आणि म्हणतात, हे पार्थ, युद्धासाठी जमलेल्या या योद्धांना पहा. दोन्ही सैन्यांमध्ये असलेले आपले काका, आजे, पणजे, गुरु, भाऊ, मुलगे, नातू, मित्र यांना पाहिल्यानंतर अत्यंत करुणेने व्याप्त झालेला अर्जुन शोकाकुल होऊन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभं असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अव्यय गळून पडले आहे. माझ्या तोंडाला कोरड पडली आहे. शरीराला कंप सुटला आहे. माझ्या हातातून गांडीव धनुष गळून पडलेला आहे. माझे मन भ्रमिष्ठासारखे झालेले आहे. त्यामुळे मी इथे उभे देखील राहू शकत नाही. अर्जुनाला असे वाटते की युद्धामध्ये आप्तांना मारून आपले काय कल्याण होणार आहे, यांना मारून राज्य मिळून काय मिळणार आहे, अशा भोगांनी आणि आपण पुढे जगलो तर याचा काय लाभ होणार आहे, याच्यात काय सुख मिळणार आहे, आणि असं करून आपल्याला तर पापच लागणार आहे, त्यामुळे मी कशासाठी युद्ध करू, असे विचार मनात घेऊन अत्यंत दुःखाने विचार करीत अर्जुन स्वतः बाणासह धनुष्य टाकून रथाच्या मागच्या भागाला जाऊन बसतो. युद्धभूमी ही काही अर्जुनास नवी नाही. अर्जुनाने अनेक युद्ध केलेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अर्जुन अत्यंत पराक्रमी, सर्व दृष्टीने समृद्ध असा, कोणत्याही परिस्थितीत हार न मानणारा, पराजयास न घाबरणारा, अशा प्रकाराचा मोठा बलाढ्य योद्धा होता. पराजय होईल म्हणून तो एखाद्या परिस्थितीतून पळ काढणारा अशा मनोवृत्तीचा तर मुळीच नव्हता. म्हणजे तो मनाने दुबळा तर नव्हताच नव्हता. अशा ठिकाणी शारीरिक दुबळेपणा सुद्धाही नव्हता. कोणतेही कार्य करण्यासाठी त्याचा उत्साह कमी पण पडत नव्हता. काळाच्या प्रभावाने माणसे सुकून जातात असाही तो नव्हता. अर्जुन म्हणून जे व्यक्तिमत्व आहे ते कोणत्याही कार्य करण्यास उत्साही आणि सक्षम असे होते. अशी माणसे कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही, निराश होत नाही. उलट जितकी परिस्थिती प्रतिकूल तितकी त्यांची लढण्याची इच्छा तीव्र आणि होते आणि उफाळून येते. अर्जुनाने ज्या काही बाबी आता विचारात घेतल्या त्याच्यामध्ये आपण असं म्हणू की जिष्णू म्हणजे जिंकून विजय मिळण्यासाठी ज्याची कांक्षा कधीही नष्ट होत नाही असा हा अर्जुन. अशा प्रकाराचा विजयी होऊन जगणारा, हार न मानणारा अशा मनोवृत्तीचा तो अर्जुन. परिस्थितीवर चढाई करून आणि त्या परिस्थितीला आपल्या इच्छेप्रमाणे वळविणे हे प्राचीन काळापासून ज्या आर्यांची वृत्ती होती तीही त्याला माहीत होती. त्याच्यात तो तज्ज्ञच होता. आम्ही पराभूत होणार नाही, सामर्थ्यात सुद्धा कमी पडणार नाही. उलट आहे ते सामर्थ्य आमच्या ठिकाणी साठवू आणि ते आणखीन वाढवू आणि प्रत्येक परिस्थितीला मात करू. पण प्रत्येक परिस्थितीला आपण शरण जाणार नाही, उलट त्याच्यामध्ये विजय प्राप्त करू अशी आर्यन मनोवृत्ती होती. तीच प्रवृत्ती पुरेपूर प्रमाणात अर्जुनात तर होतीच होती. महाभारतात युद्धाच्या वेळी वैदिक काळात शेवट होत असताना आणि कलयुगाचा प्रारंभ होत असताना ही परिस्थिती आपल्याला दिसून येते. म्हणजे महाभारतातील युद्धाचा काळ हा द्वापरयुग व कलयुगी यांच्या संधीमधील काळ होता. आणि महाभारतातील युद्ध झाल्यावर 36 वर्षांनी भगवान श्रीकृष्णांनी आपला अवतार संपवला. त्या क्षणी त्यांचा अवतार संपला त्यावेळेला कलयुगाची सुरुवात झाली. म्हणजे अर्जुन या वैदिक काळातील होता. युद्धाच्या वेळी त्याचे वय अंदाजे 85 वर्षाचे होते. त्यावेळेच्या वयोमनाने तो प्रौढ होता. आत्ताच्या वयोमनाच्या मनाने आपण म्हणूया तो प्रौढ होता. 16 ते 70 वर्षापर्यंत तरुण, 70 ते 100 वर्षापर्यंत प्रौढ आणि त्यानंतर वृद्धापकाळ असा तो काळ होता. महाभारतातील युद्धात श्रीकृष्णांचे वय अंदाजे 89 वर्षाचे होते. यांच्यामध्ये अर्जुन 4 वर्षाने त्यांच्यापेक्षा लहान होता. महाभारतात युद्धे कसे पडत असत त्याचे वर्णन तिथे केलेले होते. युद्धाने एक पाऊल टाकले की पृथ्वी हादरायची, दुसरा पाऊल टाकला की ती आणखीनच हादरायची, अशा वेळेला धूळ उडायची. युद्धाच्या एका पावलाने पृथ्वी किती हादरायची आणि किती उंच धूळ उडत असे याचे प्रमाण सुद्धा त्यांच्या ताकदीने आणि सामर्थ्याने ठरविले जायचे. अशा सरावातून अर्जुन गेलेला होता. म्हणजे युद्धाच्या वेळी अर्जुन हा शारीरिक सामर्थ्य, प्राणाचा उत्साह, जिंकण्याची महत्वाकांक्षा अशाने परिपूर्ण होता. अशी माणसे प्रतिकूल परिस्थितीत केवळवाणी होत नाही. उलट जितकी प्रतिकूल आव्हानात्मक परिस्थिती येते तितकं अधिक ओज, तेज या युद्धोत्सुक मनोवृत्तीत जागृत होतं. म्हणून इथे आपल्याला हा प्रश्न पडतोच की अर्जुनाने असा विचार का केला असेल, एवढा तो क्षात्रवृत्तीचा असून तो आपली सगळी शक्ती का गमावून बसला असेल, हा आपण निश्चित विचार करायला पाहिजे. माझा विचारांचा हा दुसरा भाग संपवते आणि पुढे आपण याच्यावर चर्चा करूया.
0: श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. मी आरजे शुभांगी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी आपल्या अचूक नेमबाजीच्या खेळाला जागतिक स्तरावर ठेवण्यात मोठा वाटा उचललाय. ते म्हणजेच भारतीय क्रीडा प्राधिकरण नवी दिल्लीचे रायफल शूटिंग प्रशिक्षक आणि भारतीय शूटिंग संघाचे समर्पित प्रशिक्षक श्री दीक्षांत जाधव. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय पातळीवर छाप पडलेली आहे. आज आपण त्यांच्या जीवन प्रवाहाबद्दल आणि शूटिंग या खेळातील संधींबद्दल तसंच तरुण खेळाडूंना दिलेल्या त्यांच्या संदेशाबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा दीक्षांत सर, आपलं स्वागत आहे रेडिओ मनभवांच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार, थँक्यू.
0: दीक्षांत सर, मला सांगा ना, तुमचं मूळ गाव कुठलं आणि तुमचं बालपण वगैरे कुठे गेलं त्याबद्दल सुरुवातीला.
1: हो, मी जळगावच आहे.
0: अच्छा.
1: आणि बालपण माझं आधी म्हणजे आई मुंबईची असल्यामुळे तर आमचं सगळं मुंबईचं बालपण होतं स्टार्टिंग पासून. नंतर मग काही वर्षांनंतर आम्ही जळगावातच आलो.
0: त्यानंतर
1: मग एज्युकेशन जसं पुढे गेलो तसं माझे पुढचे वाटचाल होत.
0: जळगावचे सर आहेत ही खरं अभिमानाची गोष्ट आहे आपल्या जळगावकरांसाठी, हो ना. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. तर सर, तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता?
1: माझा शैक्षणिक प्रवास असा होता की मी पहिले काही वर्ष मुंबईत शिक्षण घेतलं. त्यानंतर मला आई वडील इथले असल्यामुळे, आमचे आजी आजोबा इथले असल्यामुळे, शेती आमची, आम्ही शेतकरी आहे बॅकग्राऊंड आमचं. तर आमचं पद्माल्याजवळ मसावद आहे, तिथे आपलं शेती आमची, त्यामुळे ते असल्यामुळे आम्हाला परत इथे येऊनच सगळं पुढे करावं लागलं. तर शिक्षण मी भगीरथ शाळेत घेतलंय, 10वीपर्यंत तिथे घेतलंय. आणि मग काही वर्ष मी 11वी ते 12वीत मी एला होतो नूतन मराठामध्ये. आणि त्याच्यानंतरचे पुढचे कॉलेजचे वर्ष सगळे एमजे कॉलेजला समर्पित. गेल्या इतक्या वर्षापासून मी एमजे कॉलेजलाच आहे. म्हणजे मुळजी जेठाने मला जे काय दिलंय ते सगळ्या मुळजी जेठाकडनंच मला भेटलं आहे.
0: सुरुवातीला तुम्हाला या शूटिंग या क्षेत्राकडे आकर्षित करणारा नेमका क्षण कुठला होता? म्हणजे या क्षेत्रात येण्याची नेमकी प्रेरणा काय होती?
1: प्रेरणा काही नव्हती, कारण की आई, तुम्हाला सांगितलं, आई मुंबईची असल्यामुळे, वडील सगळं आमचं बिझनेस असल्यामुळे, म्हणजे आमचं शॉप असल्यामुळे, दुकान असल्यामुळे, तर घरचा एक लाडका मुलगा आई कडनं पण आणि वडिलांकडनं पण. पण तेच रोज क्रिकेट खेळणं आणि बाहेर खेळणं. एक दिवशी आईने कंटाळून बोललं की हा जेवत पण नाही, काहीच नाही करत, बाहेर खेळतो सतत, बाहेर खेळणं, बाहेर खेळणं, काहीतरी असा गेम याला जॉईन करा. पप्पांना आईने सांगितलं की असं काहीतरी इनडोअर गेम्स, असं काहीतरी गेम्स द्यायला. पप्पांनी विचार केला की बाबा, घराच्या मागेच आमच्या ते एक शूटिंग रेंज होती, त्या रेंजवर पप्पांनी त्यांना सांगून की असं असं आहे, त्यांना पाठवा म्हणून. असं तिथे इंटरेस्ट बनेल या हिशोबाने मी गेलो नव्हतो, असंच गेलो होतो जस्ट. मग हळूहळू तिथे त्या लोकांना पण मी कधी कधी मध्ये मध्ये क्रिकेट पण खेळायचो.
0: हा,
1: सॅटर्डे संडे असं ना मध्ये मध्ये. आता क्रिकेट तर मी इतक्या वर्षातून खेळतच होतो आणि शाळेत पण क्रिकेट खेळत होतो, त्यामुळे त्यांना पण खेळायला लावायचो. पण ते शेवटी मुलं एकमेकांना सांगतात ना की अरे ते काय क्रिकेट खेळतोय, तर तू थोडस शूटिंग पण करून दाखव आम्हाला की बाबा तुझं बघ कसं नेम आहे क्रिकेटचा, कसं तू बॉल मारतोय स्टंपला, इथे तिथे मारतोय, तुझा नेम चांगला आहे, तू तसं तू इथे करून दाखव आमच्या. म्हणजे ना बोलतो, अरे नेम मारणं ही वेगळी गोष्ट असते आणि गोळी चालवणं ही वेगळी गोष्ट असते. ते तुमच्या स्किल राहायला पाहिजे.
0: एक्झॅक्टली.
1: कारण म्हणजे शूटिंग करणं म्हणजे तुम्हाला स्किल आणि टॅलेंट हे दोघं गोष्टी पाहिजे. कारण की तुम्हाला कुठे चालवायचंय, काय चालवायचं आणि केव्हा तुमचं ट्रिगर चाललं पाहिजे. तसं ते हळूहळू मी त्या गोष्टीकडे वळलो आणि वळता वळता मग तो इंटरेस्ट हळूहळू जागला आणि मग मुलांमध्ये छोटे छोटे कॉम्पिटिशन व्हायला लागले. त्यात मग ते मी चांगलं करत गेलो हळूहळू आणि मग तो एक मध्ये एक जिद्द राहिली की नाही यार, हे पण करायचं आपण. आपण कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडलो नाही.
0: बरोबर.
1: म्हणजे मी इव्हन शाळेत असताना मी ड्रॉईंग पण केलेलं आहे. इंटरमिजिएट एलिमेंटरी जे एक दोन एक्झाम असतात ड्रॉईंगचे, त्या पण मी चांगल्या मार्काने पास केलं, त्या पण मी केलेलं आहे. म्हणजे सगळ्या
0: व्हर्सटाईल पर्सनॅलिटी डेव्हलप केली तुम्ही.
1: हा, मला असं वाटतं की मी सगळं केलं पाहिजे. थोडं थोडं गोष्टी राहिलं, कमी नाही राहिलं पाहिजे या गोष्टीचं. नंतर मग इंजिनिअरिंग केली. मी इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये होतो. ते इंजिनिअरिंग केले त्याचा, त्यात पण तुम्हाला माहिती सगळ्याच कामं करायला लागतात. सगळ्या अशा गोष्टी केलेल्या.
0: वा, सुंदर प्रवास आहे. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. पण मग खेळाडू म्हणून सुरुवात करून प्रशिक्षक होण्यापर्यंत प्रवास तुमचा कसा होता त्याबद्दल सांगा ना.
1: हा तो तर खूप म्हणजे एक वेगळा प्रवास होता. काही गोष्टी स्वतःहून करायच्या वेगळ्या असतात आणि होतात वेगळ्या अशातली गोष्ट आहे. कारण की शूटर मी चांगलो होतो आणि अजून पण नक्कीच आहेस. मी मला जो चान्स भेटला तर मी अजून उत्तम करू शकतो. कारण विषय असा झाला की वडील वारल्यामुळे 2008 जेव्हा वडील वारले त्यामुळे शूटिंग मध्ये काय खर्च खूप असतो. थोडा अॅम्युनिशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, रायफल्स, ट्रॅव्हलिंग, तुम्हाला जायचं मॅच खेळायला त्याची मॅचची फी, या सगळ्या गोष्टी होतात
0: लागतात.
1: वडील गेल्यानंतर त्या थोड्याशा आमच्या दमकल्या आणि मग ते पुढे होईल का नाही होईल याची मला थोडी शंका निर्माण व्हायला लागली हळूहळू.
0: एक चॅलेंज होतं तुमच्यासाठी पुढे आपण डेव्हलप करू शकू की नाही.
1: खूप म्हणजे त्याच्या आधी मी नॅशनल प्लेअर मेडलिस्ट झालेलो आहे. ऑलरेडी मी चांगला खेळलेलो आहे. सगळं झालं स्टेट प्लेअर पण चांगला होतो. महाराष्ट्र खेळलेलो होतो. नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत असा प्रवास होत चांगला होता. पण ते एक वडील गेल्यानंतर तो एक गॅप पडतो आयुष्यात.
0: नाही
1: बरोबर. आई कितपर्यंत करेल. माझ्यानंतर माझी बहीण आहे. तो 3-4 तिचा गॅप आहे माझ्यानंतर. तर ते आई कितपर्यंत ते सांभाळेल त्या गोष्टीला. आईने कसं तिला हँडल केलं त्याच्यानंतर मग मला ते बघायला लागलो की आता हे होऊ शकत नाही. त्यामुळे मला कुठेतरी वळलं पाहिजे. तर मी असे बरेच कामं केले ऑफिस बॉय म्हणून पासून तर मी रेल्वे स्टेशन त्या ते मालगाडीचे धक्के असतात ते सांगितलं पाहिजे. कारण की मी सांगतोय की हे स्ट्रगल हे केलेले आहे जेन्युइन
0: स्ट्रगलिंग प्रवास तुमचा ट्रॅव्हल आहे तो सगळा.
1: मी सकाळी रात्री जायचो. सकाळी 5 मी परत 70 भेटायचे आम्हाला एका दिवसाचे. इलेक्शनच्या चिठ्ठ्या वाटलेल्या आहे. म्हणजे हा सगळा एक प्रवास आहे. मला सांगायला असं काहीच म्हणजे लाज वाटत नाही मला सांगायला. कारण की ह्याच्यातूनच मी शिकलेलो आहे
0: की चांगलं पुढे आलेलो.
1: बिलकुल चांगलं काय आणि वाईट काय की आपण घरच्यांना कसं चांगलं पुढचं देऊ शकतो. वडील तर गेले ना. गेल्यानंतर मग आता पुढे काय
0: जबाबदारी सगळी तुमच्यावर आली.
1: बिलकुल बहीण आहे लहान आहे त्यामुळे पुढचं कसं करायचं आहे.
0: बरोबर.
1: आई कितपर्यंत काम करणार. आई किस करणार. आणि त्याच्याला त्या गोष्टीला टिकवण्यासाठी म्हणजे स्पोर्ट्सला टिकवण्यासाठी मला ह्या सगळ्या गोष्टी पण भाग पडायला होत्या. मग जेव्हा मी ऑफिसमध्ये कुठेतरी काम केलं ऑफिस बॉयमुळे मार्केटमध्ये एरियामध्ये तर मी माझं बघायचो खरे माझ्या पेपरची बातमी त्याच टेबलावर मी जेव्हा साफ करायचो त्या टेबलावर त्या पेपरमध्ये बातमी माझीच राहायची.
0: हा
1: तर म्हणजे त्यांना नव्हतं माहिती की मी ही बातमी याची ते कोण बघतो. स्पोर्ट्स तेव्हा कोणी बघतच नव्हतं असं. पण आपल्याला माहिती असतं ना की आपल्याबद्दल बातमी आलेली आहे की आपण हे मेडल घेतलं आपण तिकडे चाललो खेळायला वगैरे वगैरे अशा गोष्टी. म्हणजे स्वतःला मी थोडा विचार करत राहायचो की अरे मी काय करतोय. म्हणजे मी याच्यात राहिलो तर मी याच्यातच राहून जाईल. मला थोडस विजन माझं मोठं करायला पाहिजे. विचार मोठे केले पाहिजे. थोडा त्रास होईल आपल्याला. थोडं कमी पैसे या काही असे कमी पैसे तर होतेच पहिले. पण अजून काहीतरी मला केलं पाहिजे. तर मी माझ्या आईने डिसिजन घेतले. माझ्या मामाने डिसिजन घ्यायला लावलं की आईने सोनं मोडलं.
0: अच्छा.
1: स्वतःच सोनं मोडलं. गळ्यातलं आणि कानातले होते ते मोडले. आणि त्यानंतर आम्ही वेपन घेतली. इम्पोर्टेड वेपन. इम्पोर्टेड वेपन घेण्यासाठी तुम्हाला बँकेतून इथून पैसे पाठवावे लागतात फॉरेन बँकेला. त्याचे वेगळे चार्जेस लागतात. त्यावेळेस मी त्या गोष्टी सांगतो तुम्हाला 2009-10 आसपासची गोष्ट आहे. विश्वास कसा ठेवणार.
0: बरोबर.
1: तुम्हाला समजा आता मी त्यावेळेस
0: एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची त्या काळात.
1: इन्व्हेस्टमेंट पण आहे. पण समोरच्या ज्या पार्टीला आपण पैसे पाठवतो त्याला आपण बघितलंच
0: नाही
1: फॉरेन मध्ये. मग ते कसं करायचं पुढे. त्या रिस्कवर सोनं विकून माझ्याकडे आज पण ते सोनं विकल्याची पावती आहे. आणि ते विकून मग आम्ही पहिली वेपन्स घेतली त्यावेळेस. ती वेपन यायला पण टाइम लागला. थोडस बोलणं बिलणं आपल्या मुंबईतल्या काही लोकांशी कस्टम मध्ये असं बोलून बोलून ती वेपन्स जेव्हा आली तर आमच्या जीवात जीव आला की बाबा हा आपण दिलेलं पोस्टिंगचं आलं. तर असाच तो प्रवास चालू आला. आणि मग त्या प्रवासात सुरू जातात आता परत मेडल घेतली परत त्या गोष्टीला आल्या. आणि मग करता करता मी शूटिंग करायला लागलो. आणि माझ्या कोचिंगला मी सुरुवात झाली. कोचिंगला सुरुवात झाली याच्यासाठी कारण की मला ते दिसत गेलं की मला मी शिकू शकतो मुलांना. कारण की एक शिकवणं ही कला आहे.
0: बरोबर.
1: स्किल आहे. तुम्ही बघितलं असेल. तुम्ही पण त्या गोष्टी तुम्ही आलेल्या आहेत. कारण की आपण जे समोरच्याला शिकवतोय ते त्याला त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आता बरेच असे गोष्टी असतात. टीचर्स असतात ते बरेच लोक असे असतात की सांगतात पण ते कळत नाही.
0: तितकं डेडिकेशन त्याच्यासाठी आवश्यक असतं. बरोबर.
1: हा ते कळलं कसं पाहिजे. लँग्वेज कशी
0: बरोबर.
1: तसं मी ते सांगत गेलो. माझे लहान लहान मुलं होते ते शूटिंगला. दादा हे सांग तुझं कसं करतोय. दादा ते सांग. पण ते सांगता सांगता मला ते होत गेलं. मी स्वार्थपणे सांगितलं ना की बाबा माझं चांगलं आलं की तुम्हीच पण चांगलं व्हायला पाहिजे. त्याच्यातून ती शूटिंग मध्ये स्किल वाढत गेला. मग त्याच्यात मी कोचिंग मध्ये हळूहळू पुढे पण मी विचार केला.
0: अतिशय स्ट्रगलिंग बट तुमचा इन्स्पायरिंग प्रवास आहे हा इथपर्यंतचा प्रशिक्षक होण्यापर्यंतचा. ट्यून इन एनीवेअर. रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आणि अतिशय बिकट आव्हानांना सामोरं जात तुम्ही हे यशस्वीकर गाठलेलं आहे. तर भारतीय शूटिंग संघाबरोबर काम करताना तुम्हाला अनेक आव्हानं आहेत, त्याबद्दल सांगा ना.
1: भरपूर आव्हानं,
0: चॅलेंजिंग गोष्टी अशा घडल्या असतील.
1: चॅलेंजिंग गोष्टी काय असतात की एका टीमला आपण घेऊन फॉरेनला जायचंय आणि त्या कंट्रीमध्ये गेलं की ती इंग्लिशच येत नाही त्यांना. आणि आपल्याकडे काय आता मी अशा अशा कंट्रीमध्ये गेलो, साऊथ अमेरिका, कोरिया,
0: बर,
1: तुडकी मुडकी इंग्लिश म्हणजे 10 लोकांमधले एक जण कोणतरी, सॉरी 50 मधले एक दोन कोणतरी असा पर्सन भेटेल जो त्या कंट्रीतून बाहेर गेलेला आहे, त्याला थोडीशी इंग्लिश येते. असा माणूस जो आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर त्याला आम्ही समजू शकतो. एक चॅलेंजिंग आहे छोटंसं, आता ते पण इझी झालेलं आहे, आपण ते गुगल ट्रान्सलेट करून ते युज करून त्यांना ते शिकू सांगू शकतो. ती गोष्ट आहे, पण टीमला मॅनेज कसं करणं आणि तो परफॉर्मन्स इंडियातला जो परफॉर्मन्स आहे, या इंडियातली जी शूटिंग टीमला आम्ही सिलेक्ट केलंय त्याला तिथे जाऊन कसं परफॉर्मन्स येऊ शकतो बेटर. त्यांच्या वेदरनुसार,
0: बरोबर,
1: वेदर तिथे चेंज आहे, तुमच्या जेट लॅग मध्ये तुमचं एक पूर्णपणे सर्कल चेंज झालेलं आहे. तुम्ही इथे दिवसा होय, तिथे तुम्ही रात्र झालेली आहे, पुरा 12 घंट्याचा गॅप आहे.
0: बरोबर.
1: आणि काही काही कंट्रीमध्ये 4 घंट्याचा गॅप आहे, काही काही कंट्रीमध्ये. तुमचं तिथे राहून तो आराम जो काय वेळ आहे त्यांच्या कंट्रीनुसार, तो काय वेळ आहे त्यानुसार त्यांचं फूड खाऊन
0: तसं सर्व्हाइव्ह करणं
1: म्हणजे आपलं. आपण तुम्ही इथे विकता डाळ चावळ, तुमच्या ते राईस रोटी तुम्हाला जे पाहिजे असतं तुम्ही ते खातात.
0: आपण जिल्हा बदल झाला तरी आपल्या म्हणजे तब्येतीमध्ये फरक पडतो.
1: तिथे पाणी बदलतं,
0: सगळं बदलतं,
1: हवामान बदलते, तुमचे ड्राय होत, चेहरा होतो, डिहायड्रेशन व्हायला सुरुवात होते, चक्कर येतात मुलांना, पाणी कमी पडतं, फॉरेन मध्ये पाणी पण विकत घ्यावं लागतं, सगळ्या गोष्टी विकत घ्यावं लागतात. तर त्याच्यानंतर त्या परफॉर्मन्सला आणि त्या टीमला सांभाळणं हे खूप चॅलेंजिंग काम असतं. त्याच्यानंतर तो परफॉर्मन्स येणं जो ज्या परफॉर्मन्सवर आम्ही इथे सिलेक्ट होणार आहोत, आणि त्याच्यानंतर हे सगळं रिझल्ट येतो, तर हे खूप म्हणजे असं दुरून वाटतं ना, अरे काय मस्त पुराना फिरायला भेटतं ना फॉरेन कंट्री विंट्री.
0: हा,
1: पण तिथे किती खूप काही आणि खूप टाईट शेड्यूल असतं, खूप टाईट शेड्यूल म्हणजे जायचं, मग परत यायचं, मग परत तिकडे जा, परत तिकडे जा, मग परत मॅच उद्याची प्लॅनिंग, काही काहींची मॅच आज असते, काहींची मॅच उद्या असते, मग ते ब्लडचं शेड्यूल फॉलो करा, मग फूड त्यांचं कसं आहे, मग संध्याकाळी एक्सरसाइजेस पण व्हायला पाहिजे, कारण की जास्त थंडी असली तर एक्सरसाइज पण तुम्हाला करायची, म्हणजे हात जाम नको व्हायला पाहिजे, तो वेदरचा पण विचार करा.
0: ओके. तर रायफल शूटिंग या क्षेत्रातल्या तुमच्या काही टेक्निक्स किंवा स्किल जे आहे त्याबद्दल काही सांगा ना, म्हणजे काय वैशिष्ट्य आहे, महत्वाचं काय त्याचं.
1: बघा, शूटिंग मध्ये तुम्हाला जर खरंच करायचं असेल करिअर तर तुमच्या स्किल आणि टॅलेंट आणि हार्डवर्क,
0: बरोबर,
1: डेडिकेशन ते प्रत्येक गेम मध्ये पाहिजे
0: क्षेत्रात आहे.
1: आणि तुमचं एक गोष्ट सांगतो का, मी कोणत्याही गोष्टीला तुम्हाला करायचं असेल पूर्णपणे साकार तर ती निस्वार्थपणे केली पाहिजे.
0: बरोबर.
1: कोणतंही काम असो,
0: प्रामाणिकपणे,
1: एज्युकेशन असो या स्पोर्ट्स असो, की तुम्ही जर एक टार्गेट घेऊन चाललं डोक्यामध्ये की मला हे करायचंय, ऑब्व्हियसली टार्गेट घेऊन चालायलाच पाहिजे, एम्स पाहिजेलच आपल्याला, पण त्याचे पण डिपेंडिंग असतात, तुम्ही 6 महिन्याचे, एका महिन्यात मला काय अचीव्ह करायचंय, एका वर्षात कसं प्लॅनिंग करायचं, हे खूप गरजेची गोष्ट. राहिली गोष्ट टेक्निक्सची, तर ह्या टेक्निक्स पार्ट असा आहे की तुमचं बॉडीचं वेट, हाईट, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात.
0: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: टेक्निकल पार्ट अँड टॅक्टिकल पार्ट हा दोन पार्ट आहे. तर टेक्निकल मध्ये जर कोचेस आम्ही जे काही शिकवणार तुम्हाला, वेपन्सच्या टेक्निक्स काय युज करायच्या, कसं हँडलिंग करायचं, ते तो सेफ्टी पर्पजची गोष्ट पण झाली. आणि टॅक्टिकल म्हणजे ते तुम्ही कसं करून घ्यायचं, आम्हाला त्याचे रिपिटेशन कसे पाहिजे, ते तुम्ही कसं त्याला डेली मध्ये त्याला परफॉर्मन्स कसा आणणार, म्हणजे एक दिवस ब्रेक पडला की लगेच ते ब्रेक नको व्हायला पाहिजे, त्याला कंटिन्युटी कसे राहील, त्यामुळे टॅक्टिक्स पण काम करून घेणं खूप.
0: प्रॅक्टिसला कितपत महत्व आहे या क्षेत्रात.
1: खूप महत्व आहे, प्रॅक्टिस मॅन परफेक्ट.
0: हो, ते तर आहेच, पण मग किती वेळ दिला पाहिजे साधारणतः, आणि तुम्ही कशी तयारी करून घेता विद्यार्थ्यांची यासाठी.
1: आम्ही त्यांचं ना एक रुटीन बनवतो, मंथली रुटीन असतं त्यांचं, की काही मंथली रुटीन मध्ये आम्ही काय करतो, काही अथलीटला मॉर्निंग सेशन देतो, तेच अल्टरनेटिव्ह नेक्स्ट मंथ पासून आम्ही त्यांना इव्हनिंग सेशन पण देतो, कारण की कंट्री चेंज झाली की मग ते इव्हनिंग सेशन मध्ये पण मॅचेस होतात फॉरेन मध्ये, या मॉर्निंगला अर्ली मॉर्निंग पण मॅचेस होतात. तुम्ही जर सकाळी प्रॅक्टिसचा अनुभव असेल, ऍज अ शूटर म्हणून सांगतो, ऍज अ कोच म्हणून सांगतो मी शूटिंग मध्ये, तो जर तुमचा अनुभव नसेल असेल तर तुम्ही ते करू शकत नाही. तुम्हाला सवय असते की सकाळी उठलं की मला आरामात यायचं आणि मी शूटिंग करणार, कारण की फ्री माइंड पाहिजे. शूटर्सला माइंड मध्ये 75% हा सायकोलॉजिकल गेम आहे. तर तुमचं सायकोलॉजिकल, तुमचं माइंड किती स्ट्रॉंग आहे, सबकॉन्शियस माइंड आणि माइंड तुमचं कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही कसा विचार करताय शूट करताना, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, ओव्हर थिंकिंग करताय, तसं तुमचा रिझल्ट तो टार्गेट.
0: ओके, अच्छा अच्छा. म्हणजे एक सक्सेसफुल रायफल शूटर व्हायचं असेल तर नेमकं त्याचं सिक्रेट काय ते सांगू शकाल?
1: स्ट्रॉंग माइंड.
0: अच्छा, एका वाक्यात. बरं, स्ट्रॉंग माइंड असणं
1: खूप गरजेचं आणि ते आता पण जीवनात पण खूप गरजेचं. कारण की ते जेव्हा असेल तेव्हा तुम्ही डिसिजन मेकर होऊ शकता. म्हणजे तुमच्या आयुष्यात छोटे छोटे डिसिजन घ्यायचे.
0: कॉन्सन्ट्रेशन पण खूप.
1: आता मी जेव्हा बघतो ना आजची जनरेशन बघतो तेव्हा मी विचार करतो अरे हे कसं, म्हणजे एक गोष्ट सांगायला त्याला सांगावं लागतं की तिकडे जाऊन बस. मग तो विचार करतो, जाताना विचार करतो कुठे बसू, इकडे बसू का तिकडे बसू. म्हणजे कसं तुम्हाला स्वतःला प्रिटेंड करायचं, कसं तुम्ही स्वतःला हे करता, ते खूप महत्वाचं आहे.
0: म्हणजे मेंटली त्यांना प्रिपेअर करून घेणं, मानसिक तयारी करून घेणं आणि त्यांची इच्छाशक्ती प्रबळ करणं हे चॅलेंजिंग आहे खरंच तुमच्यासाठी. आणि मग ते तुम्ही कसं शिकवता मुलांना?
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मोटिवेशन्स मध्ये ह्या गोष्टी खूप येतात. कारण की जेव्हा एका ऍथलीटचा परफॉर्मन्स खूप चांगला हाय पिचवर चाललेला आहे आणि काहीतरी अशा गोष्टी घडून येतात, म्हणजे त्याला हॉटेलमधून येताना त्याला कॅब नाही भेटली, त्या कंट्रीमध्ये काही लेट झालं, या इंडियाचीच गोष्ट सांगतोय, काहीतरी कोणतरी अशी बोललं नाही नीट हॉटेलवाला या कॅबवाला या कोणी पण आजूबाजू शूटर्स पण बोला, तो त्याच्यावर तो प्रभाव पडतो, तो त्या निगेटिव्ह झोन मध्ये चालला जातो. आणि मग त्याच्यानंतर त्याला तेव्हा जो डिस्कस करतो तेव्हा जो शूट करतो तेव्हा आपल्याला कळतं की हा आज विचारात शूट करतोय. त्याची शूटिंग आम्हाला बघितलेली असते की हा तू तिथेच मारणार, त्याच्या बाहेर कुठे जाणार नाही मारणार. जेव्हा तू शूट करता करता एका झोन मध्ये चाललो तो ना, एक म्हणतो ना आपण मराठी शब्द आहे तंद्री लागते
0: बरोबर,
1: तो एक मराठी शब्द सांगितला की आपण बघतोय तिथे पण आपण फिजिकली तिथे आहे पण मेंटली आपण तिथे नाहीये. तर हा गेमचा खूप मोठा पॉइंट आहे. तुम्ही अलर्ट राहायला पाहिजे आणि प्रेझेन्स ऑफ माइंड राहायला पाहिजे. तुमच्या ऍक्टला तुम्हाला कमांड द्यायची गरज नाही पडली पाहिजे. तुम्ही जे ऍक्ट करणार, म्हणजे तुम्ही चालवणार ट्रिगर, तुम्हाला जर कमांड द्यायची गरज पडते तोपर्यंत तुमचं जे फोकस आहे, जे साईट आहे, जिथे तुम्ही होल्ड करणार तोपर्यंत निघून जाणार. एक फ्रिक्शन ऑफ मिनिट मध्ये सेकंदामध्ये काम चेंज होतं, त्यामुळे ते हे खूप गरजेचं आहे.
0: तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारते, जर तुम्ही आज रायफल शूटर नसता तर नेमकं काय झालं असतं?
1: मला माहित नाही मी काय झालो असतो, पण मी हा एवढा
0: हा प्रश्न विचारण्याचा उद्देश की तुम्हाला इतर छंद आवड कुठले त्याबद्दल आम्हाला जाणून
1: घ्यायचं. मी पहिल्यांदा सांगतो मला ऍक्टिंगची आवड आहे. म्हणजे मला, मी आधी मॉडेलिंग पण प्रयत्न केलेला आहे, तर मुंबईत पण मी होतो आधीच तुम्हाला सांगितलं मुंबईचं, तर मला ते मराठी ऍक्टिंग नाटक या सगळ्या मॉडेलिंग केलेलं आहे. थोडस त्याच्याकडे होतं पण तो शेवटी तो टाइम नव्हता तेव्हा आयुष्यात ना की मला कोणतरी होल्ड करेल, कारण की
0: आयुष्यात
1: होत्या, तर त्यामुळे ते मी पुढे कंटिन्यू करू शकलो.
0: राईट, बरोबर. तुमच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या विद्यार्थ्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांनी कुठल्या कुठल्या अचीवमेंट केलेले आहेत?
1: एक वर्ल्ड चॅम्पियनशिप मी प्रोड्यूस केलेलं आहे, जे मी त्यांना कोच केलेले आहे त्या वर्ल्ड चॅम्पियनशिप. दुसरं एक नाही आहे, त्या वर्ल्ड चॅम्पियनशिप माझ्याकडे आहे 6, तर टोटल माझ्याकडे 32 प्लेअर आहे इंटरनॅशनल. आणि वर्ल्ड नंबर 1 एक आहे, वर्ल्ड नंबर 4 एक आहे, हे आपले ऍथलीट आहे. नंतर वर्ल्ड कप मेडलिस्ट भरपूर आहे. एशियन चॅम्पियनशिपला मी आता कझाकिस्तान, तुम्हाला दाखवतो, तुम्हाला याच्याआधीच फोटो दाखवतो, कझाकिस्तान मध्ये मी मेडल आणले मुलांची, आता ते 5-6 मेडल्स आणले. आणि एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप, हे असे बरेच ऍथलीट घडवले.
0: मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हटलात की करणी शूटिंग रेंज, करणी सिंग शूटिंग रेंज, तिथे इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेस कॉम्पिटिशन अरेंज केल्या जातात, त्याबद्दल सांगा.
1: हा, डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज ही स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजे भारतीय खेल प्राधिकरणच्या अंतर्गत एक ती सेंटर आहे शूटिंगचं. जसं भारतीय खेल प्राधिकरणच्या अंडर प्रत्येक गेम आहे, प्रत्येक गेमचं सेंटर आहे पुऱ्या वर्ल्ड, म्हणजे सॉरी पुऱ्या इंडियामध्ये त्यांचे सेंटर्स बनवलेले आहे. तर ते कोलकाता पासून तर तुमचं इथे तामिळनाडू पासून बेंगलोर दिल्ली महाराष्ट्र तिकडच्या साईडला आसाम साईडला पण असे सेंटर्स आहेत. तर सेंटर्स मध्ये त्यांच्या स्टेटनुसार गेम्स डिवाइड केलेले की कोणत्या कोणत्या गेम. तसं दिल्लीमध्ये डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज, तिथे वर्ल्ड कप, वर्ल्ड चॅम्पियनशिप पासून मधून तर वर्ल्ड कप, आता वर्ल्ड कप पॅरा पण झाला तिथे. आता ज्युनियर वर्ल्ड कप आहे सप्टेंबरला, म्हणजे इथून मी गेल्यानंतर 15 सप्टेंबर नंतर मला ते ड्युटी ती आहे माझी, कोचिंग कॅम्प स्टार्ट होऊन जाईल आणि मग तिथे वर्ल्ड कप पण आहे.
0: तुमच्या खास अचीवमेंट बद्दल सांगा ना या क्षेत्रातल्या.
1: म्हणजे शूटिंग मध्ये बऱ्याच अशा अचीवमेंट झालेल्या आहे, पण मला एक कोच म्हणून मी एक अचीवमेंट अशी सांगू शकतो की मी एक भारताचा कोच झालो म्हणून हे मला एक मोठं अचीवमेंट आहे माझ्यासाठी. कारण की खूप प्रयत्न केले आणि प्रयत्न केले म्हणून मी आज इथे, असं नाहीये की मी हे केलं. आणि याच्यासाठी मी सर्टिफिकेशन घेतलेले, कोचिंगचे सर्टिफिकेशन असतात, लायसन्स असतं आमच्या कोचिंगचे, व्हॅलिडिटी असते त्याला. तर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन कडून आम्ही हे सर्टिफाईड केलेलं आहे. आता मी पुढच्या कोर्सला चाललो, ज्या वर्ल्ड मधले 20 सीट फक्त सिलेक्ट होतात वर्ल्ड मधले. तर वर्ल्ड मधल्या 20 सीट मधल्या
0: तुम्हाला संधी चालून आली तिथे.
1: हा, मी संधी चालून म्हणजे एक्झाम असायची, ती एक्झाम ब्रेक करायची, क्रॅक करायची, त्याच्यानंतर मी तिथे सिलेक्ट झालेलो. एक्झामला भरपूर बरेच लोक बसतात आणि ती मी पास झालो. आणि त्याच्यानंतर मला पुढच्या कोचिंग कोर्स जो होतोय फिनलँड मध्ये, तिथे मी जाणार आहे.
0: चालेल. आजच्या युथला तुम्ही काय सांगाल?
1: युथला एवढं सांगणार आहे की तुम्हाला जर खरंच तुमच्या आयुष्यात चांगलं, तुमच्या घराला या तुमच्या परिवाराला चांगलं आयुष्य द्यायचं असेल, तर तुम्ही खरंच म्हणजे कुठेतरी एका गेमला या स्पोर्ट्सला जॉईन व्हा. या तुम्ही नाही करू शकले तर तुमच्या मुलांना तरी निदान पाठवा. अभ्यासाबरोबर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.
0: बरोबर. या क्षेत्रातल्या संधींबद्दल जाणून घ्यायचं आहे आम्हाला नक्की. या क्षेत्रात कुठल्या कुठल्या प्रकारच्या संधी, रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात?
1: बिलकुल. रोजगार संधी म्हणजे आता तुम्हाला मी खेलो इंडिया सेंटर जसं सांगितलं, तसं खेलो इंडिया तुमच्या स्पोर्ट्सला ऍथलीटला ते स्पॉन्सरशिप प्रोग्राम देतं गव्हर्नमेंट. एक प्रकारचा तो तुम्हाला रेव्हेन्यू जनरेटतो. बरोबर. नंतर 5% आरक्षण तुम्हाला आहे. तुम्ही एक मेडलिस्ट झाला, इंटरनॅशनल मेडलिस्ट झाला या नॅशनल मेडलिस्ट झाला, पोलीस भरती तुम्हाला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता बरेच पोस्ट मध्ये इंडियन पोस्ट म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये वॅकन्सी निघाल्या, राजस्थान आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण निघाल्या, बरेच गुजरात मध्ये पण निघाल्या. इन्कम टॅक्स मध्ये जागा, इन्कम टॅक्स मध्ये इन्स्पेक्टर म्हणून भरती होतात, मल्टीटास्किंग म्हणून भरती होतात. त्याच्या व्यतिरिक्त पॅरामिलिटरी फोर्स, बीएसएफ, सीआरसीएफ, सीआरपीएफ, एसएसबी, याच्यामध्ये तुमचे आर्मी नेव्ही मध्ये पण स्पोर्ट्स कोटा आहे, त्याच्यात पण तुम्ही भरती होता. मी जवळजवळ 6 भरतींना गेलेलो आहे आणि मला हेड ऑफिसने 6 भरतींना पाठवलं. मी आताच मागच्या महिन्यात सीआरसीएफच्या भरतीला, स्पोर्ट्सच्या भरतीला मला पाठवलं होतं. आणि मी बऱ्याच इंडियातल्या शूटिंग रेंज या काही ते सेंटर असतात, त्या स्टेटचे सेंटर असतात, तिथे मी इन्स्पेक्शनला जातो. मला हेड ऑफिस मला पाठवते तिथे. ते बऱ्याच गोष्टी आहे स्पोर्ट्ससाठी केलं पाहिजे आणि ते इथपर्यंत पोहोचणं हे खूप महत्वाचं आहे. रॉ ज्या टॅलेंट आहे ते खूप महत्वाचं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की सगळ्यांना की तुम्ही प्रयत्न करा, कोणतं तरी एक स्पोर्ट्स जॉईन करा आणि त्याला सातत्याने कंटिन्यू
0: आणि
1: हो सातत्याने तुम्ही त्याच्यावर काम करा. असं नाही की मला याच्यात भटलत नाही सक्सेस, मी
0: 6 महिने
1: हो म्हणजे मी 6 महिने लावलं, जॉईन केलं, मी पैसे देतोय, मला व्हायच होतं. काही गेम समजायला खूप वेळ लागतो आणि त्याच्यातली स्वतःची मॅच्युरिटी पण याला एक वेळ लागतो, त्याच्यानंतर तुम्हाला गेम समजेल. हे माझं म्हणणं आहे.
0: बरोबर. आता तुमच्या फ्युचर प्लॅन्स बद्दल सांगा ना आम्हाला, भारतीय शूटिंग संघाबद्दल, त्याच्याशी रिलेटेड तुमचे स्वप्न काय, उद्दिष्ट काय आहेत?
1: माझं फ्युचर प्लॅन एकच आहे की मी असे चांगले ऍथलीट घडवले पाहिजे. जे की मी अजूनपर्यंत घडवतो, काय काय घडलेले पण आहे, पण जे माझं शेवटचं एक स्टेप असते एका कोचसाठी ते ऑलिम्पिक असतं, तर ऑलिम्पिक पर्यंत माझे ऍथलीट मी घेऊन जाईल हे माझं एक स्वप्न आहे. आणि एकदा ते मनात खनखन की केलंच पाहिजे ते, त्याशिवाय आपलं जीवन.
0: आमच्या श्रोत्यांना जाता जाता तुम्ही काय सांगाल?
1: मी एवढं सांगणार की ही जी संधी मला भेटली ते बोलायला, मला खूप चांगला आनंद वाटतो की मला माझ्या जळगावमध्ये मला मॅडमांनी आणि आपल्या मौजी जेठांनी मला या गोष्टीसाठी इथे बोललं गेलं, तर हे खूप मला एक आनंदाची गोष्ट आणि सांगायची गोष्ट की आपल्यासाठी तुम्हाला जळगावमध्ये एक चांगलं एकलव्य सेंटर आहे, कॉलेज आहे, या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे, एक डान्स पासून ते सगळ्याच गोष्टी इथे उपलब्ध आहे. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही कोणतीही ऍक्टिव्हिटी करा, पण त्याच्यात तुम्ही सातत्य राहा आणि जळून एका कनेक्टेडला जुळून राहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक चेंजेस तुम्हाला नक्की दिसेल.
0: तर श्रोते हो, आजची ही मुलाखत म्हणजे एक प्रेरणादायी प्रवास ऐकण्याचा अनुभवच होता, हो ना? शूटिंग सारख्या अचूकता, शिस्त आणि एकाग्रता मागणाऱ्या खेळात प्रशिक्षक म्हणून उत्तुंग यश मिळवणारे श्री दीक्षांत जाधव सर हे तरुण पिढीसाठी नक्कीच आदर्श आहेतच. सर, आमच्यासोबत वेळ काढून आपल्या प्रवासाबद्दल आमच्याशी शेअर केलं, त्याबद्दल रेडिओ मन भवनच्या टीमतर्फे मी तुमचे हार्दिक आभार मानतो.

तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो नमस्कार.

0: ते स्वाक्षरी विश्लेषण तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आणि त्यांचे आवड छंद याविषयी सुद्धा. ते एक स्मरणशक्तीचे सम्राट असं म्हणून सुद्धा ज्यांना आपण ओळखतो आणि विस्मय नावाने त्यांचं लिखाण जे आहे ते करत असतात. चांगले साहित्यिक ते आहेत. मराठी हिंदी कवितांचं भरपूर असं नॉलेज त्यांच्याकडे आहे आणि खूप सारं लिखाण ते करत असतात. ते आहेत श्री संजय वामनराव पाटील, जे फेस रिडिंग तर करतातच तसंच हस्ताक्षर आणि स्वाक्षरी तज्ज्ञ सुद्धा आहेत. थोडक्यात सिग्नेचर एक्सपर्ट ज्यांना आपण म्हणू शकतो ते आज आपल्या स्टुडिओत भेटीला आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, माणूस काय विचार करतो, त्याचा आत्मविश्वास कसा आहे, त्याची भावना, हे सगळं फक्त एका स्वाक्षरीवरून जाणून घेणं हे फारच मोठं दिव्य आहे असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. तर हे स्किल जे आहे ते सरांकडे आहेच, पण मग स्वाक्षरीवरून स्वभाव ओळखणं यावर खरंच आपला विश्वास बसू शकतो का? ही गोष्टही तितकीच आपण विचार करायला लावणारी आहे. आणि आज आपल्यासोबत असंच या क्षेत्रात पारंगत असलेले तज्ज्ञ आहेत. चला तर मग त्यांच्या ज्ञानाचा लाभ आपण करून घेऊया आणि जाणून घेऊया त्यांचा प्रवास. सर मला सुरुवातीला तुमच्याबद्दल सांगा आणि तुमचं बालपण कुठे गेलं वगैरे त्याबद्दल सुरुवातीला सांगा ना.
1: माझं बालपण आपला जळगाव पासून 25-30 किलोमीटरवर एक गाव आहे धरणगाव तालुक्यामध्ये सातखेडा म्हणून, तिथंच माझा जन्म झाला. आणि चावलखेडा म्हणून तिथं निळकंठेश्वर हायस्कूल शाळा आहे, तिथं 5वी ते 10वी मी शिक्षण घेतलं. आणि शिक्षण 10वीनंतर झाल्यानंतर मी 2 वर्ष अहमदाबादला होतो मावशीकडे आणि 31 मार्च 1998 मी जळगावमध्ये आलो. आणि पुढे मग कामानिमित्तच थांबलो इथं. एक कोरिअर सर्व्हिस होती, तिथं मी जॉब केला 51 दिवस. आणि पुढे एक महाराष्ट्र डेअरी म्हणून होती, तिथं मिनिमम मी 5 वर्ष वर्किंग केलं, सकाळी दूध वाटप करणे वगैरे. तर सकाळी दूध वाटप मला लवकर उठण्याची सवय झाली आणि दूध वाटप झाल्यानंतर मी ओंकारेश्वर मंदिर होतं आपलं जळगावला जयनगरमध्ये, तिथं मला 10 मिनिटं मी बसायचो फक्त शांततेत. काहीच विचार नव्हता मनामध्ये की आपल्याला काही अभिलाषा नव्हती परमेश्वराकडून, फक्त बसायचो शांत एकांतमध्ये, मेडिटेशन करायचो. आणि दुकानावर आल्यावर हिशोब दिल्यावर मी घरी जायचो. पण घरी जाण्याच्या अगोदर मी माझं एका मित्राचं दुकान आहे सलूनचं, त्याच्याकडे मी पेपर वाचन करायचो. पेपरला फ्रंट पेजला जो सुविचार आहे तो कोणाचा आहे, तो व्यक्ती कोण आहे, जगात त्याचं योगदान काय, याच्याबद्दल मला ते छान वाटायचं. की एकदा मी असाच विचार वाचला, त्या विचार असा होता, जर तुम्हाला कोणी मदत केली नाही तर राग नका मानू, त्याचे आभार माना. आणि खाली नाव होतं अल्बर्ट आइन्स्टाईन. मी विचार केला की समोरचा व्यक्ती हा विचार कसा सांगतोय, जर तुम्हाला कोणी मदत केली नाही त्याचा राग नका मानू, त्याचे आभार माना.
0: मनाला पटत नाही ते.
1: हा, तर पण मग ह्या विचारात एक तथ्य लपलं होतं की तुम्ही तुमचं कार्य सोडत नाही, तुम्ही पुढे वर्किंग करता, पण मदत मिळाली तर आपण थांबतो.
0: बरोबर.
1: मग असं रोजचे विचार वाचण्यात मला आवड निर्माण व्हायची. मग एखाद्या व्यक्तीचं नाव नवीन आहे, त्याने शोध काय लावला, काही लोकांचे नाव असे ऐकले की ते विचारात पडलो की अल्बर्ट आइन्स्टाईन कोण आहे, एडिसन कोण आहे, मार्टिन कुपूर कोण आहे, बिल गेट्स कोण आहे, वॉरेन बफे कोण आहे, म्हणजे एक उद्योगपती, एक सायंटिस्ट आहे, एक जगविख्यात बिझनेसमॅन आहे. असं मला वाचण्याची आवड निर्माण झाली आणि त्याच्यातून नवीन नवीन शोधायला लागलो की क्रिकेटचा जन्म कधी झाला, क्रिकेट भारतात कधी आलं, पहिल्यांदा क्रिकेट कोणत्या देशाने कोणत्या देशाविरुद्ध खेळलं, असं चालत होतं ते. पण मला रोज ते माझी रुटीनच होती, वाटप झाली मंदिर, मंदिरातून दुकानात हिशोब दिला, पेपर पेपर वाचल्यानंतर म्हणजे मला ते आवड निर्माण.
0: सर्च इंजिन चालूच झालं तुमचं
1: काम मी करतच होतो.
0: अच्छा अच्छा, बरोबर. तर मग सिग्नेचर अनालिसिस किंवा आपण जे म्हणतो ग्राफोलॉजी, तर हे नेमकं काय आहे त्याबद्दल सांगा.
1: एक कोर्स केला होता आम्ही जळगावला सरांच्या, तिथं 2 दिवसाची कार्यशाळा होती ती. त्या कोर्स मध्ये आम्ही पाहिलं की एनालिसिस काय असतं, सिग्नेचरातून व्यक्तिमत्व ओळखता येतात का, कसे आहेत का. ते मराठी हिंदी मध्ये 2 दिवस ते कार्यशाळेमध्ये शिकायला भेटलं आणि तो कोर्स आम्ही करून पाहिला. आणि प्रॅक्टिकल मी काही लोकांच्या गुगलवर सिग्नेचर पाहिल्या, म्हणजे उदाहरणार्थ अल्बर्ट आइन्स्टाईन सरांना तर आपण भेटणार नाही कारण ते ह्या जगात नाहीत, भेटला आपण भेटू शकत नाही.
0: बरोबर.
1: किंवा अमिताभ बच्चन असेल, महात्मा गांधी असेल, राष्ट्रपती असेल, तर ह्या लोकांचं मी ते पाहायचो आणि अभ्यास करायचो की हे अक्षर असं आहे, याच्यातून अजून काय करता येईल का, किंवा याच्यामध्ये काय आहेत, की समोरच्या अक्षराचा ए अक्षर आहे, दुसऱ्याचा बी ए, पण हा ए मध्ये ह्या ए मध्ये काय फरक आहे, असं अभ्यास मी पुढे सुरू केला आणि करत गेलो आणि प्रॅक्टिकल लोकांचे चेक करतच गेलो. जसे जसे मला मित्रमंडळी भेटले किंवा जळगावतील उद्योगपती असतील, राजकारणी असतील, जिल्ह्याच्या बाहेर जसं जसं मी जात होतो शाळा कॉलेजला, तर मग अनुभव वाढतच गेला आणि शिकतच गेलो नवीन नवीन त्याच्यात. काही व्यक्तिमत्व

0: त्यांचे अक्षरे ओपन आहेत, काही लोकांचे अक्षरे असे गोल असतात, तर त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, ओपन आहे ते कसे आहेत, ज्यांचं स्पष्टपणा दिसतोय, त्यांचा साधेपणा काय आहे, अशा काही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून समजून येतात, जसं ते लक्षातच येतं.
1: बरोबर. फेस रिडिंग याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: फेस रिडिंगचा जर पाहिला आपण कसा ओळखायचा, तर ही गोष्ट मी माझ्या डोक्यात आलं भगवान श्रीराम ज्यांचा पहिल्यांदा भेट झाली ती हनुमान सोबत, आणि हनुमान दुसऱ्या रूपात भेटले होते, पण ते हनुमान आहेत असं श्रीरामांनी ओळखलं, तर हनुमान मूळ रूपात आले की बाबा तुम्ही मला कसं ओळखलं, कारण ते परीक्षा पाहायला आले होते सुग्रीवकडे, ते होते की बाबा दोन मनुष्य येत आहेत, मग ते शत्रुत नाही किंवा मित्र, ते कन्फर्मसाठी त्यांनी रूप बदललं पाहिलं, मग ते डोक्यात कल्पना आली की रामाने फक्त हनुमान बदल नाही पण जटायूला पहिल्यांदा भेटले असतील, सुग्रीवला भेटले तर त्याने मला मैत्री केली, तर त्या टायमाला मैत्रीची व्याख्या तिथून मला कळली, कारण जेव्हा सुग्रीवला ते भेटले तर सुग्रीवने सांगितलं की तुम्ही मला मदत करा माझं राज्य आणि माझी पत्नीसाठी, तर मी तुम्हाला मदत करेल, तर रामाने मैत्रीची व्याख्या खूप सुंदर सांगितली, मी तुम्हाला मदत करणार, तुम्ही मला मदत करणार, तर ही मैत्रीने हा व्यवहार झाला, मी तुम्हाला मदत करतो, बाकी तुम्ही करा ना करा हा भाग तुमचा, तर मी फक्त मैत्री करतो, तर इथं मैत्रीची व्याख्या कळाली. मग तिथून मी अजून स्टडी करायला लागलो काही लोकांना भेटून, मग कृष्णनीती काय सांगते ते वाचत गेलो, मग ते शिकता शिकता त्याच्यातून कोणाचे अवभाव कसे आहेत, कोणाचं बोलणं कसं आहे, एखाद्या व्यक्तीचं नाक लांब आहे तर दुसऱ्या व्यक्तीचा बी स्वभाव तसा आहे का, थोडासा विरुद्ध आहे, स्माइलिंग मधून दिसतंय की तो मनातून हसतोय का वरवर हसतोय, त्याच्या चालण्यावरून गेसिंग की चालताना प्रभावशाली कसा दिसतो, असे थोडं
1: छान छान. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज एट टचिंग. तर तुमच्या या शब्दांवरनं मला एक कोट आठवला आता नुकताच, मैत्री आणि प्रेम यावर आधारित तो आहे, लेने के बदले देना ये तो व्यवहार है व्यापार है, जो देकर भी कुछ ना मांगे वही प्यार है.
0: मला तो अनुभव तिथेच कळाला, कारण काही लोक मैत्री करतात तर तिथे व्यवहार आणतात.
1: बरोबर.
0: मैत्रीमध्ये व्यवहार नका आणू, मैत्री मैत्रीच्या जागेवर व्यवहार व्यवहार.
1: अगदी बरोबर.
0: ह्या गोष्टी
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश आपली माणसं.
1: तुमची ओळख स्मरण शक्तीचे सम्राट म्हणून सुद्धा आहे, त्याबद्दल सांगा ना.
0: म्हणजे माझ्या लक्षात राहण्याची क्षमता इतरांपेक्षा वेगळी आहे. जेव्हा पेपर मी वाचायचो तर त्याच्यामध्ये मला नाविन्य शोधायचो, मी काही काही सुविचार येतो, त्या सुविचारमध्ये काय लपले, किंवा एखाद्या व्यक्तीच्या बद्दल माहिती आली, त्या व्यक्तीचं नाव आहे पण तो कुठल्या देशाचा आहे, त्याने काय कार्य केले, त्याचं योगदान काय आहे, तो पंतप्रधान आहे, राष्ट्रपती, फ्रीडम फायटर आहे, ऍक्टर आहे, क्रिकेटर आहे, जे काही असेल त्या गोष्टीतून मग मी विचार करायचो की हे व्यक्तिमत्व आहे, याच्याबद्दल वाचलं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्यक्तीबद्दल आलं तर ते वाचतच होतो, पण ते मेंदूमध्ये साठत गेलं.
1: बर.
0: XYZ आता मी एकदा असं पेपर वाचला, त्याच्यात आलं की 6 फेब्रुवारी आहे, सुनील गावस्कर यांनी क्रिकेटमध्ये एंट्री केली 71 मध्ये, आणि हे पहिले व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी कसोटीमध्ये 10,000 रन पूर्ण केले, मग हे लक्षात राहून जायचं. किंवा भारतात पहिला चित्रपट कधी आला, बोलपट हा 14 मार्च 1931 ला आला, त्याच्या पहिले मूक सिनेमा होता, तो मूक सिनेमाचे निर्माते कोण, तो कधी जन्माला आला, 3 मे 1913 आला, लोकांनी वेडासारखं पाहिलं कारण नवीन विचार होता जगासमोर. हे लक्षात राहत गेलं तर ते कायमस्वरूपी राहतच गेलं. किंवा भारतात नोबेल कोणाला मिळाला, कशासाठी मिळाला, त्याचं रिझन काय, रवींद्रनाथ टागोर सरांना 13 नोव्हेंबर 1913 मिळाला, रेमन मॅक्सेस पुरस्कार आहे, तुमचे भारतरत्न आहे, असं विविध क्षेत्रातून, असं एकच सब्जेक्ट नव्हता की माझं हे लक्षात राहिलं, तर भारताचे पहिले पंतप्रधान कोण, दुसरे कोण, तिसरे कोण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, जळगाव जिल्ह्यातला पहिला आमदार कोण, म्हणजे मला घेण्याची माझी जो पावर ती वाढत गेली.
1: ग्रॅस्पिंग जे आहे ते तुमचं चांगलं आहे, आणि ते तुम्ही जपून पण ठेवतात, आणि म्हणजे ते फिट ठेवतात आपल्या माइंड मध्ये, त्यामुळे ते सहज सोपं तुम्हाला होतं.
0: असं माझं 10,000 पेक्षा जास्त अंक तोंडी पाठ आहे, तर ते वाढतच जात आहे, डिलीट होत नाही ते माइंड मधून. मी प्रयत्न केला पण ते एक सबकॉन्शियस आणि कॉन्शियस दोन मन आहे, तर सबकॉन्शियस आपला खूप स्ट्रॉंग असतो.
1: अच्छा.
0: तर त्याच्यामध्ये साठतच गेलं आणि मला तो वाढतच गेला डाटा, पण ती आवड निर्माण झाली, त्याच्यातून मी कवी झालो. एक कवी संमेलनला मी गेलो आणि पाहिलं की किती लोक सुंदर बोलतायत. मी वरती आवाज दिला परमेश्वराला की मला पण लिहायचं आहे.
1: क्या बात आहे.
0: आणि मी तिथंच माझी पहिली हिंदी कविता लिहिली, ए वक्त थमजा जरा म्हणून.
1: वा, आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
0: ए वक्त थमजा जरा, ही मेरी पहिली मुलाखत आहे उनसे, ए वक्त सुन जरा, ए वक्त थमजा जरा. भीड़ में बैठे थे वो सामने मेरे, मिलकर भी उनसे मिलना सका, शिकायतें मुझे कुछ शिकवा कर लू जरा,
1: क्या बात है,
0: जरा ये वक्त सुन जरा, यकीन नहीं होता ये सच है, सपना इस उलझन को सुलझाने दे जरा, ये वक्त समझा जरा,
1: बढ़िया
0: सुन जरा, जब वो मुझसे बातें करने लगे, आंखों में अपनापन, बातों में दूजापन, और क्या क्या है जान लू जरा, ये वक्त समझा जरा, ये वक्त सुन जरा, हे माझा पहिला प्रवास होता, मोबाईल मध्ये ते थोडस टाइप केलं, इंग्लिश मध्येच लिहिलं आणि मी सांगितलं आयोजकाला की बाबा मला हे असं तुडकं मुडकं लिहिलंय, काय जमतं का बाबा, तुम्ही हिंदी कसं लिहिलं, म्हणतात लिहिलं,
1: हा
0: पहिला प्रवास झाला आणि आज भगवान कृपाने माझे 100 पेक्षा जास्त हिंदी कविता आहेत,
1: अरे वा,
0: भगवान कृष्णावर माझं जास्त लिखाण आहे, कारण 4 ओळी मी भगवान कृष्णावर आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त येत,
1: अच्छा अच्छा,
0: आणि चित्राला गेसिंग करून लिहायला मला खूप आवडतं, ते चित्र असो किंवा काही काही पाहिलं चित्र, तर त्याच्यात काय लपलेलं आहे ते शोधायला मला आवडतं,
1: उदाहरणादाखल एखादं सांगू शकता आम्हाला,
0: तुम्हाला ती कविता वाचून दाखवली, भगवान कृष्णाने राधेची तुझ्या हा कदम रक्ष,
1: श्रोत्यांना ऐकायला आवडेल ना,
0: माझं पाठच आहे सगळं,
1: ते एक तुमचं आहेच ना टॅगलाईन, स्मरण शक्तीचे सम्राट, त्यानिमित्त तो तुमचा वेगळा फायदा तुम्हाला होत असतो,
0: ती कविता तुझ्या हा कदम रखे म्हणजे चित्र होतं भगवान कृष्णाच्या हातात राधाच्या पाय,
1: अच्छा अच्छा,
0: तर त्याला तो विचार करून मी ती कविता फक्त 7 मिनिटाच्या आत लिहिली, तू जहा कदम रखे ना तेरे दिल में जगा दे ना तेरी जिंदगी में, तू जहा कदम रखे वो जमी मुझे दे, वहा एक मंदिर बनाओ तेरी मूर्त उसमें सजाओ, तेरी सजदा करू रोज वो हक मुझे दे,
1: क्या कल्पना है सुंदर,
0: ना तेरे दिल में जगा दे ना तेरी जिंदगी में, तू जहा कदम रखे वो जमी मुझे दे, रब को मैंने देखा नहीं बस महसूस किया है, कहीं तू रब तो नहीं वो विश्वास मुझे होने दे, ना तेरे दिल में जगा दे ना तेरी जिंदगी में, तू जहाँ कदम रखे वो जमी मुझे दे, ते पहिल्यांदा जसं मी गेसिंग केलं तर जेव्हा मी ते बनवलं आणि त्या ग्रुपला सेंड केलं की बाबा असं लिहिलंय, तर खूप सुंदर वाटलं ते मला आणि शब्द बी छान वाटले, तर कारण तुम्हाला प्रत्येक व्यक्ती लाईक करेल ही अपेक्षा चुकीची, प्रत्येकाला शब्द कळत नाही,
1: त्या भावना कळत नाही,
0: कवी हा लिहितो
1: लिहितो,
0: वाचणारा फक्त शब्द,
1: त्याचा भावार्थ सगळ्यांना समजेल असं नसतच,
0: तर असं आणि मग बाकी 4 ओळी एक चित्र पाहिलं दुसरं की त्याच्यावरून काय लिहायचंय, किंवा एखाद्याने तुम्हाला तुमची स्तुती केली तर स्तुती मनापासून आहे का वरवर आहे, आता एकाने माझ्या बर्थडेला मला सांगितलं की जगभर फुल मुबारक तुम्ही, मग मी म्हणतो तो त्याचा स्वभाव मला माहिती आहे, त्याचा सिग्नेचर मी चेक केला आहे, त्याच्यावर शेर लिहिला, अगर दुआ दिल से तो दो फूल काफी है, तेरे फूलों का बाग मेरे किस काम का,
1: तर
0: माणूस आहे एवढा शक्तिशाली आहे मॅम, फक्त तुम्ही स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा, कारण एव्हरीवन जीनियस, एव्हरीवन,
1: प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट असू शकतो,
0: काही ना काही, निसर्गाने तुम्हाला या धरतीवर पाठवलं तर चूक नाही केली आहे,
1: बरोबर,
0: फक्त तुम्हाला कळलं पाहिजे तुमच्यामध्ये काय, आणि स्वतःशी अगोदर मैत्री स्वतःशी करा, नंतर जगाशी करा,
1: करेक्ट,
0: जोपर्यंत तुम्ही स्वतःला नाही ओळखणार जग तुम्हाला नाही ओळखणार, माझी असंच मला 2-4 दिवसापूर्वी एका लेडीने फोन केला की सर मला जगण्याची इच्छा नाही होत, आता असा प्रॉब्लेम आहे, माझी एक कविता हिम्मत नहार, ती मी तिला बनवली छान आणि त्यांना सेंड केली की हिम्मत नहार तू कोशिश कर फिर एक बार, हिम्मत नहार तुझे तुझसे बेहतर कोण जानता है, तू गैरों पे भरोसा करना छोड़, तू खुद पर विश्वास करना सीख ले, तू हिम्मत ना हार, आने दे तूफान को, कब तक आएगा तेरे जीत के आगे चकना चूर हो जाएगा,
1: प्रेरणादायी कविता,
0: कुठेतरी तुमच्या शब्दांमध्ये अशी ताकद पाहिजे की नवीन, एक मी आनंद बक्षी सरांची मुलाखत ऐकली होती आणि त्यांच्या मुलांनी त्याला प्रश्न केला की सर तुम्हाला 4,000 गाणे लिहिले आणि 4 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले, आनंद बक्षी सर म्हणाले की आपल्या घरातल्या मंदिरात जा तिथे एक चिठ्ठी पडली, ती चिठ्ठी एका मामूली माणसाची पण ती मी मंदिरात ठेवली, म्हणजे साहित्यिक काय असतो, लेखकाची ताकद काय असते, त्या चिठ्ठीने सांगितलं की ते 4,000 गाण्यांपेक्षा 4 पुरस्कारांपेक्षा ही चिठ्ठी मला महत्वाची, कारण एका त्या माणसाने चिठ्ठी पाठवली होती, तो आत्महत्येला जात होता,
1: अच्छा,
0: आणि ट्रेन मध्ये सुसाईड करू गो, आणि तिथं दोस्ती चित्रपटातलं गाणं चालू होतं एका रेडिओला, दोस्ती म्हणून धर्मेंद्र हेमामाली शत्रुघ्न त्या गाण्याचे बोल चालू होते जेव्हा तो सुसाईड साठी जात होतो, ते बोल होते गाडी का नाम मत कर वदना, या एवढ्या शब्दाने त्या माणसाने आपला जीवनाचा निर्णय बदलला,
1: आणि
0: आनंद बक्षी सरांना पत्र लिहिलं आणि आनंद बक्षी सरांनी ते पत्र मंदिरात ठेवलं आणि त्यांच्या राकेश नावाच्या मुलाला सांगितलं की मला पुरस्कार किती भेटले ते महत्वाचे नाही पण हा जो पुरस्कार आहे याची किंमत नाही,
1: नक्कीच नक्कीच किंमतच,
0: काही गोष्टी अशा तुम्ही किती लिहिता ते महत्वाचं नाही, तुमचे काही शब्द माझे खूप मराठी कविता पण खूप आहेत
1: नक्कीच आम्हाला ऐकायला आवडते,
0: तर त्याच्यातून कविता मला खूप छान वाटतं, थोडं बोलायचं होतं म्हणून, आपण कोणाला म्हणतो या शब्द जेव्हा तुमची एखाद्याची बॉन्डिंग असते, आम्ही दुःख प्रत्येकाशी व्यक्त नाही करत माणूस, भगवान कृष्णाचा जवळचा मित्र जरी सुदामा असला तरी भगवान कृष्णाने दुःख फक्त कर्णासोबत व्यक्त केलंय.
1: बरोबर बरोबर.
0: कारण कर्ण म्हणतो माझ्या आईने जन्म दिला आणि मला गंगेमध्ये सोडून दिलं. पण कृष्ण म्हणतो तुझ्या आईने तुला गंगेत सोडलं, माझा मामाचं माझ्या जन्माचा अगोदर प्लॅनिंग करतो मला मार. तुझ्या दुःखापेक्षा माझं दुःख मोठं आहे. जन्म झाला तर झाला, तसंच माझा बाबा मला भर पाण्यात दुसऱ्या गावाला घेऊन गेला. तिथं गेलं तर गेलं, पण तिथे कंसाचे राक्षस तिथे यायचे मला मारायचे. म्हणजे तुझं दुःख मोठं का माझं दुःख मोठं. म्हणजे जेव्हा माणूस व्यक्त होतो एखाद्याजवळ, भगवान कृष्णाने पूर्ण दुःख ना सुदामाला कळवलं ना अर्जुनाशी, पण कर्णासोबत जे बॉन्डिंग होती कृष्णाची ती बेटर होती. कारण कर्ण हा विशेष होता.
1: विशेष.
0: आणि विशेष त्याच्यामध्ये कारण असं आहे की अगर तुम विशेष हो पीडा तो होगी, पीडा में ही आनंद आहे, ये बात तुम्ही समजणे होगी. कर्णाला खंत वाटते की आयुष्यात माझं पराक्रम बद्दल इतिहास काही प्रश्न करेल का. तेव्हा त्यांनी 2 मिनिटात त्यांचं मनोगत आणि त्यांचं मनोबल वाढवलं होतं. कारण विशेष हो तुला जेव्हा आम्ही मारणार आहे त्या टायमाला तुझ्या हातात धनुष्य नाही, तू रथावर नाहीये, हेच तुझं पराक्रम आहे. म्हणजे जेव्हा व्यक्ती विशेष व्यक्तीशी बोलतो किंवा त्याच्यासोबत संवाद साधतो तो आनंद वेगळा असतो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की थोडं बोलायचं होतं, वेळ आहे का तुझ्याकडे मन मोकळं करायचं होतं, ही कविता पण त्याच्यातूनच आहे.
1: नक्कीच ऐकायला आवडेल.
0: थोडं बोलायचं होतं, वेळ आहे का तुझ्याकडे मन मोकळं करायचं होतं, थोडं बोलायचं होतं, माहित आहे मला तुझी खूप धाव पडत, घर काम नोकरी तरी थोडा वेळ काढशील, आज जरा एकटं वाटत होतं थोडं बोलायचं होतं, एकांत असो का कामात, तू असतो नेहमी आसपास तरी का दूर भासत होतं, थोडं बोलायचं होतं. लास्ट लाईन खूप हार्ट टचिंग आहे. आयुष्याच्या वाटेवर परत भेट होईल का, जर आयुष्याची संध्या झाली तर अंतविधीला येशील का,
1: बात आहे,
0: तुला पाहून नव्याने उभं राहायचं होतं, थोडं बोलायचं होतं. कधीतरी आमची लास्ट भेट राहून जाते, धावपळचं जग आहे, सगळेजण बिझी आहे तिथं. तर जीवनामध्ये जगताना मला वाटतं थोडा वेळ जर दिला आपल्या खास लोकांना तर खूप छान राहील.
1: खरंच खरंच खूप महत्वाचं आहे. सर, तुमची महाराष्ट्राचे गुगल गुरु म्हणून सुद्धा ओळख आहे, त्याबद्दल सांगा ना.
0: माझी एक परीक्षा घेण्यात आली होती की प्रश्न उत्तर, त्यांनी विचारलं की हे तुझ्या लक्षात कसं राहतं. हा लाईट आहे, लाईट एडिसननी कधी जन्माला घातला, म्हणजे 31 मार्च 1889 पहिल्यांदा लाईट लागला. आमच्या हातात जे आज हे मोबाईल नावाचं यंत्र, 3 एप्रिल 1973 पहिल्यांदा मोबाईलवर बोलण्यात आला, पहिला कॉल मार्टिन कपूर सर. त्यांनी खंत पण व्यक्त केली त्यांच्या मागच्या वाढदिवसाला की इसका आविष्कार करके मैंने गलती तो नहीं की. जिवंत आहेत मार्टिन कपूर सर. आणि असं माझ्या लक्षात राहायचं, पहिल्यांदा लँडलाईनवर कोण बोललं, हॅलो बोलले, का बोलले, हॅलोच्या मागे कारण काय. आम्ही हॅलोची व्याख्या नमस्कार मध्ये करा, त्यांचं प्रेमिकाचं होतं, नंतर व्हायरल झाले होते.
1: ओके ओके.
0: असे हजारो. पहिल्यांदा नोबेल भारतात कोणाला दिला, जगामध्ये पहिल्यांदा कोणाला दिला, आणि नोबेल ज्यांच्या नावाने दिला जातं, अल्फ्रेड नोबेलच्या मनात ही संकल्पना कशी आली की त्यांनी जिवंत असताना त्यांची मरणाची बातमी पेपर मध्ये वाचली.
1: बापरे.
0: जिवंत पण
1: ऐकलंय मी.
0: हो, तर ते विचारात पडले आज ना उद्या ते होणार आहे, कारण कन्फर्म तिकीट सगळ्यांचं आहे,
1: जायचं सगळ्यांनाच आहे.
0: त्यांनी सांगितलं की माझ्या जाण्यानंतर जगात काही विशेष कार्य करते त्यांना हा पुरस्कार देण्यात यावा. कारण भारतामध्ये नोबेल फक्त 10 लोकांना मॅडम, भारताची लोकसंख्या 1.50 अब्ज, अमेरिकेची लोकसंख्या 30 करोड, अमेरिकेत 370 आसपास नोबेल.
1: खूप मोठा डिफरन्स आहे खरंच.
0: आणि पाहायला गेलं तर असे या गोष्टी राहत गेल्या, तर मग परीक्षा झाली तर मला गुगल ही पदवी मिळाली. मला खूप अजून काही प्रश्न आहेत, पहिला चित्रपट कधी बनला, कोणी बनवला, भारत क्रिकेटमध्ये कधी आलं, पहिला वर्ल्ड कप कोणी जिंकला, बोलपट कधी आलेत, भारतातील सगळ्यात ग्रेट गीतकार कोण, संगीतकार कोण, ग्रेट ऍक्टर कोण, ऍक्ट्रेस कोण, साहित्यिक कोण, भारताचे पहिले पंतप्रधान, असे जनरल जनरल
1: अनेक दिग्गजांच्या तुमच्या म्हणजे टोनपाट आहेत. बर्थ डेट सुद्धा,
0: बर्थ डेट पण आणि डेट ऑफ डेट पण, तर बर्थ डेटच नाही डेट ऑफ डेट पण आहेत. मोबाईल नंबर बी मी माझं कोणाला मला कॉल करायचा असला तुम्ही
1: सरळ कॉलिंग नंबर टाइप करून,
0: नाही फक्त इकडे तिकडे तुम्हाला. जगात सगळ्यात बेस्ट व्याख्या जर असेल हॅबिटची, तर हॅबिट जर बेस्ट असेल
1: बरोबर
0: कल्याण आहे, म्हणजे त्या गोष्टीचं. आणि मेडिटेशनातून ह्या गोष्टी मला कळल्या, कारण मी न स्वार्थ नव्हता ध्यान साधना करण्याचे, भगवान शिवजवळ जायचो, बसायचं, आपलं काम करायचं. ते हॅबिट मधून, आणि आता पण मला एकांत आवडतो, मला एकांत प्रिय जे, मला एकांत मधून खूप काही सुचतं. मला रोज लिहायला आवडतं 4 ओळी तरी, 4 ओळी माझ्या असतातच.
1: सुंदर. शब्दांशी खेळायला तुम्हाला आवडतं, तर नक्कीच पुन्हा एकदा तुमची एखादी चांगली कविता ऐकायला आम्हाला आवडेल नक्कीच.
0: प्रेम कविता आहे माझी एक, प्रेम नावाची जो कविता मॅम, ती मला म्हणजे व्हॉट इज मीन बाय लव्ह. आपण खूप लोक तारीफ करतात की असं प्रेम तसं
1: प्रेम,
0: पण जेव्हा मी हे प्रेम नावाची कविता लिहिली, प्रेम म्हणजे नेमकं काय, तर त्या कवितेतून तुम्हाला नक्की त्याची व्याख्या करणार पण आहे, किंवा मोटिवेशनल माझ्या कविता पण आहेत. सगळे विषय मला हाताळायला आवडतात, असं नाही की मी फक्त एका विषयाला निमित्त आहे असं नाहीये. भगवान कृष्णावर बी माझं खूप काही लिखाण आहे, आणि एक मोठी कविता पण आहे त्यांच्या, तर प्रेम नावाची कविता मी तुम्हाला नक्की बोलतो आणि त्या कविताची व्याख्या काय ते तुम्हाला नक्कीच कळणार आहे.
1: हो हो.
0: प्रेम, प्रेम हा शब्द नाही, एक सुंदर कल्पना आहे. एका मनाची दुसऱ्या मनाची व्याख्या म्हणजे प्रेम. न बोलता मला कळावं, न सांगता मला समजावं म्हणजे प्रेम. आनंद तिच्या मनात तो मला का होतो हा भास म्हणजे प्रेम. अश्रू तिच्या डोळ्यात मन माझं का भरावं, दुःख तिला वेदना मला का म्हणजे प्रेम.
1: सुंदर.
0: माहित नाही मी कोण तुझ्यासाठी, तरी मनाला तुझी काळजी. हे छोटस असंच मला ते लिहायला आवडलं.
1: अगदी निखळ आणि निस्वार्थ प्रेम याच्यातून दिसतंय तुमच्या शब्दांमधनं.
0: याच्यात जनरल नॉलेजचा खूप भरणा आहे की जगात पहिल्यांदा पेपर कुठून आला, पहिला फोन कोणी बनवला, लँडलाईन पहिल्यांदा कोण बोललं, भारतामध्ये कुठला राजा पहिल्यांदा आला, वास्को द गामा कुठून आले, काय आले, हे जनरल नॉलेजचा खूप भरणा आहे जो माझा तोंडीपाठ
1: आहे.
0: निसर्गाची एक देण आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे, तर ते राहत जगेल त्याला मी काही करू शकत नाही.
1: सर, तुमचं नाव संजय पाटील आहे, पण तुम्ही, मी असं बघितलं की विस्मय नावाने लिखाण करता, याचं काय विशेष आहे असं?
0: मला लोकमत मध्ये मी ड्युटी करायचो, तर मी सिक्युरिटी म्हणून जॉबला होतो, पण 3 वर्ष मला वाचनाची आवड निर्माण झाली. पेपर सगळ्या प्रकारचे यायचे, तर मी, मला शोधायची गरज, तर प्रत्येक पेपर मी असं पाहायचो याच्यात काय नवीन ने काय भेटत का. तर मग तिथंच संपादक लोक होते माझे, कुंदन पाटील वगैरे, मिलिंद कुलकर्णी सर होते. तर त्यांनी असंच एकदा असे बसले होते बाहेर, चर्चा केली. मग एक दिवशी 10-12 लोक आले आणि मीटिंग भरवली आणि त्यांनी प्रश्न केले खूप, आणि मग मला ऑफिसला बोलवलं आणि त्या दिवशी मला विस्मयकारक संजय ही पदवी मिळाली.
1: अच्छा.
0: 16-14 मे सोडाला.
1: विस्मय म्हणजे आश्चर्य.
0: विस्मय म्हणजे
1: आश्चर्यकारक असं त्यांना काय जाणवलं तुमच्यात? ती पदवी मिळण्यास मागचं कारण.
0: हा, तर हे कसं आहे, अशक्य आहे. त्यांनी मग त्या काही गोष्टी त्या टायमाला गुगलवरती चेक केल्या.
1: करेक्ट.
0: त्यांनी मला हे विचारलं की भारत स्वतंत्र कधी झाला, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते. एकाने मला प्रश्न केला की भारतातला 1975 पंतप्रधान कुठल्या ब्लेडने दाढी. मला हे माहिती होतं की त्या टायमाला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. तर किंवा कुठलेही पंतप्रधान होते की ज्यांचे कपडे बाहेर इस्त्रीला जायचे, असं तसं. तर आता ह्या जर वाचनांमध्ये आलं तर लक्षातच होत. किंवा देशाची लोकसंख्या किती आहे, भारतातलं प्रमुख शहर कुठले आहेत, असं सगळ्या गोष्टी मग ते वाचत गेलो तर ते लक्षात राहत होते. म्हणून त्यांनी मुलाखत घेतली आणि विस्मयकारक ही पदवी त्या दिवशी भेटली. पूर्ण पेज माझ्या नावाने. आणि मी कविता लिहायचो, तर पहिली कविता मी अशी संजय पाटील नावाने लिहिली, पण माझी कविता चोरीला गेली या दुसऱ्याने ती. तर मी त्या दिवसापासून मी विस्मय नावाने लिखायला सुरुवात. आपल्याला जे नाव मिळालं आणि मला छान वाटलं की आता हे जो नाव आहे तेच बेटर आहे.
1: आणि खरंच विस्मयकारीच आहे. एवढं मोठं सगळं माइंड मध्ये ठेवून ते जपून ठेवणं आणि आठवणीत ठेवणं खरंच कठीण काम आहे. तुम्ही जे करता विस्मयकारी कामच आहे. सर, तुम्ही या व्यतिरिक्त तुमचे अजून कुठले छंद आहेत?
0: मला आता गीत लिहिण्यासाठी चालू आहे. माझा एक मित्र आहे, त्यांनी माझ्या कविता सगळ्या वाचल्या, तर ते म्हणाले सर तुम्ही गीत लिहा अहिराणीमध्ये. कारण अहिराणी मला म्हणजे बोलायला अवघड वाटते थोडी, चालू आहे माझं. आणि त्यांनी मला लव्ह सॉन्ग दिलंय ऑफर, की अशी अशी सिच्युएशन आहे आणि असं. तर मराठी तर मी लिहून काढलं एक, पण अहिराणीमध्ये मी लिहायला वाटतो. आणि हिंदीमध्ये बी माझा ट्राय चालू आहे. आता मराठीचे 2 व्यक्तींना मी मुंबईला जाऊन भेटून येणार आहे. त्यांचा मला परवाच फोन आला की सर जर तुम्ही आले तर ह्या दिवसाला या, कारण वेळ नाही राहत समोर आल्याला. त्यांना पहिले मी फोनवर करून घेतलं, महिन्यापासून 3 महिन्यापासून माझं त्यांच्याशी बोलणं चालू आहे. पण ते म्हणे वेळ आल्यावर मी तुम्हाला बोलतो. तर मला वाटतं की संवाद लिखाणावर मी माझं सिच्युएशन पाहिली का, त्या सिच्युएशनला काय लिहायचं. आता मला एकाने एक फोटो दाखवला असा की हा फोटो काय म्हणतोय, तर हे लिहा. तर मी मला सेकंड घेतला आणि मी त्या फोटोवरून लिहिण्यासाठी. आणि ते जाणकार होते, ते म्हणे सर हे कसं सुचलं. म्हणतं सातत्यामधून खूप काही होत की भगवान कृष्णाने अर्जुनाची भूमिका, कर्णाची भूमिका आणि सुदामाची भूमिका बद्दल बोलला की अर्जुन से मेरा नाता कुछ और है, सुदामा से मेरा बंधन कुछ और है, पर तुम सामने हो तो बात कुछ और होगी. म्हणजे जेव्हा तू माझ्या माझ्या समोर होगा तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी राहील. जेव्हा सोबत होते लास्ट टायमिंगची सिच्युएशन होती कर्णाचा एंडिंग, तो संवाद जो आहे तो मुखपट काय सांगतोय हे मला ओळखायचं होतं. की तेव्हा कृष्ण म्हणतात त्याला की अर्जुन से मेरा नाता कुछ और है, सुदामा से बंधन कुछ और है, पर जब बात तुम्हारी होगी तो मेरी आंखें नम होगी. की जेव्हा तुझं काही होईल तर त्या टायमाला माझ्या डोळ्यात. म्हणजे मला ते गेसिंग करायला आवडतं. आणि जेव्हा तुम्ही एकांतात असता तर तो भाग तुम्हाला स्वतःला ओळखण्यासाठी खूप
1: महत्वाचा असतो. बरोबर.
0: तुमचा मेंदू एवढा स्ट्रॉंग आहे मॅम सर्वांचा, आम्हाला 1400 ग्रॅम दिलाय परमेश्वराने, पण तो एवढा ताकदवान आहे की मज्जातंतूंचं सिस्टीम जर तुम्ही मोजलं तर ज्यांनी त्याच्याबद्दल विश्लेषण मांडलं विलियम जेम्स सरांनी की एक मज्जातंतू मोजायला जर 1 सेकंद घेतला तरी संपूर्ण मज्जातंतू मोजायला 3171 वर्षाचा कालावधी लागू शकतो. आमचं आयुष्य 70 वर्षाचं नाहीये, पण आता म्हातारा होण्याची वाट पण पाहण्याची गरज नाही कारण शॉर्टकट खूप निघाले. म्हणून जिंदगी मे जो जीना आहे हो जिलो, जो करना आहे हो करलो,
1: कल होना हो.
0: तुमच्या चेहऱ्याने मी हसू ठेवा. तुम्ही कोणालाही भेटा, शत्रूला भेटा, मित्राला भेटा, त्याला प्रश्न पडला पाहिजे. कृष्ण ती खूप खूप सांगते. कृष्ण नेहमी म्हणतो एकदा असं जरासन नावाचा एक मोठा दैत्य होऊन गेलाय, म्हणजे कंस यांचे सासरे, त्यांनी काल येऊन नावाच्या राक्षसाला बोलवलं की मला 17 वेळा हरवलं कृष्णाने, पण तू चिरंजीवी आहे तर तू त्याच्यावर मात करू शकतो. पण जरा काल येऊन म्हणतो की मी कृष्णाला कसं ओळखणार, तर जरासन शत्रू बद्दल म्हणतो की ज्याच्या चेहरा स्मित हास्य आणि नेहमी हास्य दिसेल कंडिशन सिच्युएशन काही असो तो कृष्ण.
1: सुंदर.
0: मी मला ते खूप काही वाटतं कृष्णाबद्दल माझं प्रेम आहे. मी मेडिटेशन करतो भगवान शिव बद्दल कारण मेडिटेशनला त्यांना तोड नाही, हेड ऑफ डिपार्टमेंट
3: आहे.
1: सांगा ना तुमचा जे हा अभ्यास आहे, हे क्षेत्र आहे, याचा तुम्ही स्टुडंटच्या करिअर काउन्सिलिंग साठी उपयोग करू शकता का?
0: मी शाळा कॉलेजला व्याख्यानच करतो. आतापर्यंत मी शाळा कॉलेज पोलीस स्टेशन सेंटर जेल ज्येष्ठ नागरिक महिला मंच अशा विविध ठिकाणी मी बोललोय. एक शिक्षण रत्न राष्ट्रीय पुरस्कार झालाय, राज्यस्तरीय झालाय, जिल्हास्तरीयवर विशेष झालेला आहे. आणि तिथं त्या हा विषय असतो की आपण स्टडी करतो किंवा काही गोष्टी आपण पाठांतर केल्या तर 72 तासानंतर ते डिलीट होऊन जातं. पण मग असं काय पाहिजे की ते कायमस्वरूपी
1: राहील? तेच माझा पुढचा प्रश्न तोच होता तुम्हाला की असं काय आपण काय एफर्ट्स घेतले पाहिजे त्याच्यासाठी?
0: तर विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा आपल्यासाठी, कारण माणूस पण हा आयुष्य विद्यार्थी असतो, पुन्हा रिपीट अँड रिपीट केलं 48 तासानंतर 72 तास तुम्ही पुन्हा त्या सब्जेक्टला छेडा, म्हणजे ते
1: ओके रिव्हिजन
0: मध्ये राहील. आम्ही काय करतो, आम्ही पाठांतर केलं 2 दिवस गेले 3 दिवस, पण तिसऱ्या दिवसा दिवशी आमच्या माइंड मध्ये ते येत नाही कारण विचारांचा चालूच राहतो. आमचं
1: रिव्हिज्युलाइज केलं पाहिजे ते सगळं,
0: त्या गोष्टी जर तुम्ही परत केल्या. आता स्पेलिंग लहान मुलं पाठांतर करतात, छोटं स्पेलिंग राहिलं तर लक्षात राहतं 3 अक्षरी 4 अक्षरी 5 अक्षरी, पण 11 अक्षरी राहिलं तर त्याला वेळ लागतो ते पाठांतराला. पाडे असतील किंवा तुम्हाला मोबाईल नंबर असेल किंवा काही असेल, तर एकदा पाठ केलं तर आपण म्हणतो पाठ झालं, पण कालांतराने वेळ गेला का ते पुसलं जातं मेंदूतून. 72 तासानंतर तुमचं असं विज्ञानाचं गणित आहे, पण काही गोष्टीला आपण पुन्हा रिपीट केलं तर मला वाटतं ते लक्षात राहण्यास मदत होईल. किंवा मला डॉक्टरांनी प्रश्न केले की तू खातो पितो काय, तर म्हणतो काही नाही साधारण आपलं फॅमिली जे येते. पण याचं रिझन एकच मला पण कळत नाही की लक्षात एवढं का राहिलं किंवा काय विशेष असेल, पण माझी आई भगवान शिवची मोठी साधक आहे.
1: बर,
0: तर कुठेतरी मला वाटतं की परमेश्वराने तिला न देताना ते मला दिलं असं.
1: छानच. तर संबंध समजून घेताना याचा या गोष्टीचा फायदा होतो का?
0: होतो ना मॅम. अपने पराये परात पता चल जाता है.
1: वाह वाह छानच.
0: कब तक है म्हणून 1 4 ओळी मी लिहिले, कब तक साथ हो तुम शाम होने तक या सास रुकने तक.
1: सुंदर सुंदर.
0: आणि हे मोठ्या कवित्रीने मला हे टॉपिक म्हणजे एकच शब्द दिला होता.
1: okay. ते
0: लिहित होत्या खूप मोठ्या प्राध्यापक पण आहेत त्या, आणि मी सेकंदात ते 2 ओळी लिहून पाठवून दिलं त्यांना. कब तक साथ हो तुम शाम होने तक या सास रुकने तक.
1: जाता जाता एखादी कविता नक्कीच ऐकायला आवडेल तुमची स्वतःची आवडलेली. हे लिखाणारे माझ्या हातून कसं झालं वाटायला लावणार?
0: सगळ्यात बेस्ट आहे, पण मला मी वेदना पण खूप सुंदर लिहिली.
1: बर बर.
0: हिंदी मध्ये चल बाबा ना देंगे म्हणून एक आहे, किंवा वेदना मराठी मध्ये पण आहे, पण मला वाटतं गोड हा गोड व्हावा. आम्ही प्रेमासाठी आलोय, प्रेम करा, नफरत करू नका. नफरत कोणी करत असेल तर तो त्याच्याजवळ राहू द्या, तुम्ही तुमचा मार्ग बदला. आयुष्यात आलेला प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवण देऊन जातो, फक्त फरक एवढा आहे की तो व्यक्ती कसा आहे.
1: बरोबर. खरं
0: मग ते तुमच्याकडे. तर एक सुंदर कविता आपण शिकवा तुमसे नाही, ही मला खूप छान वाटते माझी.
1: बर.
0: शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं, मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं. शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, चाहा है तुझे हद से भी ज्यादा, चाहूंगा तुझे उम्र भर. जिस दिन कभी याद ना करूं, समझना मैं नहीं हूं धरती पर. ये गिला मौत से नहीं, शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं, मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं. मन में बसा है तुझे विश्वास की तरह, पूजा है तुझे मुहूर्त की तरह. ये सर तेरे आगे झुकता है, क्यों झुकता है सवाल तुमसे. शिकवा तुमसे नहीं शिकायत रब से, तुम मेरी किस्मत तो नहीं, मेरे दिल में तेरे सिवा कोई और नहीं.
1: शब्द सौंदर्य खूप छान आहे तुमच्याकडे. तर आपल्यासोबत होते श्री संजय वामनराव पाटील. आता तुम्ही त्यांना ऐकलंच आहे. शब्दांच्या पलीकडचं आणि रेषांच्या आतलं जग आज आपण उलगडून पाहिलं. नक्की श्रोते हो, स्वाक्षरी केवळ ओळख नसते तर ती आपली एक एक अंतःप्रेरणा असते, मनस्थिती असते आणि आपलं आत्मभान सुद्धा असू शकतं. तर हे आज आपल्याला आजच्या या संवादातून स्पष्ट झालेलंच आहे. आपण निखळ हा संवाद ऐकलेला आहे आणि धन्यवाद देते मी सरांचे की या ठिकाणी ते आलेत आणि आपला वेळ दिला आणि आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनातून बरेच जीवनाबद्दलचे धडे मिळालेत. नक्की श्रोते हो, तुम्ही सुद्धा या ज्ञानाचा वापर करून घ्या. आजपासून जेव्हा तुम्ही एखाद्याची स्वाक्षरी बघाल तेव्हा त्यातही एक जग असू शकतं याचं भान नक्कीच आपण ठेवू शकतो, हो ना. तर धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आभारी आहे.
0: मी पण तुमचे आभार व्यक्त करतो, आपण मला बोलावलं, दोन शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.